नमस्कार श्रोतेहो, सुप्रभात. FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ 1948, म्हणजेच 20 जून 2026. सकाळचे 5:58 झालेली आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत. आपणा सर्वांचं या प्रसारण सभेत मनपूर्वक स्वागत आहे.

नमस्कार नाशिक 101.4 FM आकाशवाणी नाशिक सकाळचे 6 वाजले आहेत. या मंगलमय प्रभाती मनाच्या गाभाऱ्यात भक्तीस्वर गंधाचा दरवळ भक्तिधारा.

कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातली भूपाळी आपण ऐकली. पद्यरचना होती शांता शेळके यांची आणि संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. यानंतर संत एकनाथांचा अभंग ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये, संगीत श्रीधर फडके यांचं.

देवकी पंडित यांनी गायलेलं माया दिलीप धुप्पड यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मंदार आपटे यांचं. यानंतरची भक्तिरचना पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात ऐकूया. संगीत नंदू होनप यांचं आहे.

एफएम 104 मेगाहर्ट्स पर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या नाशिक केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. आज आकाशवाणी केंद्राच्या नियंत्रण कक्षातून तांत्रिक सहाय्य आहे विजय भोळे यांचं आणि प्रसारण कक्षातून आपल्याशी बोलतोय मी विशाल राव. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या कार्यक्रमांविषयी. रूपरेषेनंतर म्हणजे 6:35 आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा 35 भाग आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत सुमती पवार, सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. 6:40 स्वरूप कृषीवाणीमध्ये बीज प्रक्रियेची उगवण क्षमता याविषयी माहिती आपण ऐकणार आहोत. संवादक अच्युत जकातदार, सादरकर्ते कृष्णा शिंदे. 7:15 अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी. 6:50 परिसर या कार्यक्रमात प्रदूषण या मालिकेचा 10 आणि शेवटचा भाग आज आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत पायल काळे, सादरकर्ते कृष्णा शिंदे. 6:55 वडनेरे सराफ विज्ञान गट्टा या कार्यक्रमात मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेचा 14 भाग, संवादक सोनाली तेलंग, सादरकर्ते कृष्णा शिंदे. 7:00 हिंदी चित्रपट गीताचा आनंद. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:45 PNG & Sons यांचा प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर

0: अजून 50 मिनिट आणि इंडियन क्लासिक घराविषयी गप्पा हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8 वाजता समाचार प्रभात, 7:15 गीतधारा, 8:30 म्युझिकल मॉर्निंग, 9 ते 10 या वेळेमध्ये विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 10 वाजता गीत भारती, 10:30 थेट संवाद या कार्यक्रमात जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री प्रशांत दिग्रसकर यांची कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपल्याला ऐकता येईल. 11:00 11:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. या दरम्यान 12:00 वनिता मंडळ, 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 आणि जिल्हा वार्तापत्र, 3:00 प्रादेशिक बातम्या, तसंच 3:55 आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुबळी इथल्या तारकेश्वर इथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचं वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट सहक्षेपण आम्ही हा कार्यक्रम संपेपर्यंत करणार आहोत. 5:30 युववाणी, 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. आज 7:30 आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात नेहमीच्या सदरांसोबतच कृषी संवादमध्ये माझे शेतीतील अनुभव या अंतर्गत सेंद्रिय पद्धतीनं सोयाबीन, मधुमका आणि गव्हाचं विक्रमी उत्पादन याविषयी भगूर इथल्या प्रयोगशील प्रगतिशील महिला शेतकरी सविता विलास करंजकर यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. आज या मुलाखतीचा पूर्वार्ध आपल्याला ऐकता येईल. सादर करते कृष्णा शिंदे. याबरोबरच 9:15 समाचार संध्या, 11:00 हिंदीतून आणि 11:05 आणि इंग्रजीतून बातम्या, तसंच 11:10 आणि भारत सरकारच्या 12 वर्षांच्या सेवापूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आकाशवाणी नाशिक केंद्राच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आता आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात ऐकूया पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा 35वा भाग. संवादक सुमती पवार, सादर करते कृष्णा शिंदे.
1: नमस्कार मंडळी, मी सुमती पवार नाशिक. आपला विषय आजचा अंतू बर्वा. अंतू शेठचा माझा परिचय आता जुना झाला. त्यांच्या अड्ड्यात त्यांनी मला जमवून घेतले तेव्हा त्यांच्या सांगाती यांच्या जीवनशक अशा तत्वज्ञान मी खूप ऐकले. त्यांची विशिष्ट परिभाषा मला कळली. खांद्यावर पंचा, कमरेला तोच पुन्हा अर्धा गुंढाळलेला, पायात करकरती वाहन, एका हातात दंडा आणि दुसऱ्या हातात फणस घेऊन, रे गोविंद भट टाकतोस काय दोंडा किंवा परांजप्या, जागा आहेस का झाला तुझा अजगर, अशा आरोळ्या मारीत पत्त्याते बिडू गोळा करणाऱ्या त्या मंडळीत मीही भटकलो. वर्षा 2 वर्षातून एखादी फेरी रत्नागिरीला घडे, दर फेरीत मात्र एखादा मेंबर गळाल्याचे कळे. दामू काका कुठे दिसते नाहीत अंतू शेठ? कोण दामून आहे ना तो चैनेत आहे. वरती रंबातेच्या टकलावर तेल थापते आणि उर्वशी पंख्यानं वारा घालते म्हणतात. म्हणजे म्हणजे वाघाचे म्हणजे दामून येण्याची रत्नागिरी झाली बदली, असे म्हणून अंतू शेठने आकाशाकडे बोट दाखवले. अरे अरे कळलं नाही मला. अहो कळणार कसं, दामोनीला चसल्यावरून काय रेडिओत काय बातमी सांगणार आहेत? केसरीत आला होता गृहसंस्कार छापून, मन मिळवू प्रेम धर्मपरायण होते असा छापणार आहे काय? द्याल ते छापतील. दामोनी ना कसला प्रेमळ, ताटीवर आडवा पडला तरी कपाळावर चाटी तशीच. एके रात्री उकडताय घरात म्हणून खळ्यात झोपला तो तिथे संपलेला आढळला पहाटे. पुण्यवान माणूस, गतवर्षी आषाढीच्या दिवशी गेला वैकुंठ लोकी, रत्नागिरी 2 फालक्या निघाल्या आषाढीला, एक विठोबाची दुसरी दामून येण्याची. आषाढात तो गेला आणि विजयादशमीला आपला दत्त परांजपण सीमोल्लंघन केलं नीत. अवघ्या देहाचं सोनं झालं, इजा झाला, बिजा झाला, तर तिजा

0: वाट बघतोय, मिश्किलपणे खांदावडीत अंतुशेट म्हणाले. 5 फुटात आत बाहेरूनची तांबूस गोरा वर्ण, तोंडात बारीक वांगाचे ठिपके, घारे मिसमिसे डोळे, वयोमानाप्रमाणे वाढत चाललेल्या सुरकुत्या, डोक्यावर तेलाच्या कडा उमटलेली टोपी, अंगात अंगरखा, कमरेला गुडघ्यावर पंचा, पायात कोकणी वाहना, दातांची अर्धी पंगत उठून गेली. त्यामुळे मोकळ्या हिरड्यांना जीभ लावीत बोलायची खोड आणि या साऱ्या साजासकट वजन सुमारे 100 पौंड सानू नाशिक पर्यंत सुस्पष्ट आवाज आणि वंश परंपरागत तैल बुद्धी. अंतुशेटच नव्हे तर त्या आळीतले त्या वयाचे सारे समने कमी अधिक फरकाने एकाच वर्णाचे किंवा एकाच आडवर्णाचे. भाषेला पुरुषासारखी पायात गिरकी घेऊन चावायची सवय झालेली. कुणाचे बरे झाल्याचे सुख नाही, वाईट झाल्याचे दुःख नाही, जन्माचे सोयर नाही, मरणाचे सुतक नाही. खाण्या चवीपेक्षा उदरभरण हा स्वच्छ येतो. चाल मात्र कोकणी वाटेसारखी सदा नागमोडीची. इथे देवाने नारळीचा कल्पवृक्ष दिलेला, पण त्यातल्या खोबऱ्याहून करवंटीचीच सलगी अधिक. मंडळी काय भाषा आहे पुलांची, किती योग होते, पुढे पुढेच घेऊन जाते आपल्याला खेचत खेचत, जराही उसंत अशी घेऊ देत नाही. उठसूट कुणावरही टीका करण्याचा अंतुशेटचा स्वभाव. त्यातून नाटक कंपन्याही सुटल्या नाही. कारण नसताना आपल्या मताची एक पिंक टाकायची सवय अंतुशेट होती. अंतुशेटचा मुलगा भायकर टीसी होता असे कळले. या अड्ड्यातले विशेष शब्द गोळा केले तर एक शब्दकोश तयार होईल असं पुलं म्हणतात. मला नेहमी प्रश्न पडे की या मंडळींची आदराची स्थाने तरी कोणती. जीवनाच्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्क ही मंडळी प्याले आहे देव जाणे. निसर्गाने दिलेले सारे काही आहे, पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जाते आणि मग उरते ते एक भयान विनोदाचे अभेद्य कवच. पुढच्या खेपेला अंतुशेटच्या बोळक्याचा पूर्ण अंडगोकट्या झाला होता. जावाय बापू, इंग्लंडला जात आहे ना, तेवढा कौनेरीला पाहू या हो, माझी आपली तेवढीच इच्छा बाकी राहिली आहे. पिंडाला कावळा शिवला नाही तर कोहिनूर करून म्हणा, मग शिवेल. मला उगाच त्यांच्या पाया पडाव्याशी वाटले. अक्षमंत बा, पहाटे 5 वाजता अंतुशेटची जावय बापू ही हाक ऐकू आली. विश्वेश्वराचा अंगारा हाती ठेवत एसटी सुटताच अंतुशेटने बाहीने डोळे पुसले. मनाला चटका लावणाऱ्या अशी आपला दोन व्यक्तिचित्रे पुलंनी साक्षात डोळ्यासमोर साकार केलेले आहेत. धन्यवाद मंडळी, बाय बाय.
1: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आताच आपण पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा 35वा भाग ऐकला. संवादक होत्या सुमती पवार, सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आता आमच्या शेतकरी बांधवांसाठी माहितीची पेरणी स्वरूप कृषीवाणी.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड नाशिक. 37 तोच विश्वास.
1: आजच्या कार्यक्रमात ऐकूया बियाणांची उगवण क्षमता याविषयी अच्युत जकातदार यांनी साधलेला संवाद. सादर करते कृष्णा शिंदे.
3: नमस्कार, मी अच्युत जकातदार कृषीवाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण बियाणाची उगवण क्षमता याबद्दल माहिती करून घेऊयात. शेतकरी बंधूंनो, बियाणाची उगवण क्षमता तपासणी वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. त्यात मुख्यत्वे गोंडपाट पद्धत, वाळू माध्यम पद्धत, शोषक कागद पद्धत, तसेच कुंडी किंवा ट्रे पद्धत यापैकी कोणत्याही पद्धतीने आपण उगवण क्षमता तपासणी करू शकतो. सर्वसाधारणपणे विविध पिकांमध्ये उगवण मोजण्याचा कालावधी बघितला तर तुरीस 7 ते 10 दिवस, गहू हरभरा यास 8 दिवस, सोयाबीन मका बाजरी 7 दिवस, मूग उडीद 5 ते 7 दिवस, भुईमुंग ज्वारी सूर्यफूल 10 दिवस, कापूस 12 दिवस, भात 14 दिवस असा आहे. शेतकरी बंधूंनो, गोंडपाट पद्धतीत पेरणीसाठी वापरणार असलेल्या बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातून मुठभर बियाणे काढून ते एकत्र करून 100 दाण्याचे 3 नमुने करावेत. गोंडपाटाचा ओला तुकडा जमिनीवर पसरून प्रत्येक नमुन्यातील 100 दाणे 10-10 रांगेत 1.5 ते 2 सेंटीमीटर अंतरावर मांडावेत. त्यावर गोंडपाटाचा दुसरा ओला तुकडा झाकावा आणि पाणी शिंपडून गुंडाळी करून घेऊन सावलीत ठेवावे. 6 ते 7 दिवसांनी गुंडाळी उघडून कोंब आलेले दाणे मोजावेत. त्यातून किती दाणे जोमदार उगवतात त्यावरून उगवण क्षमतेची

0: टक्केवारी ठरवावी. गोंडपात उघडल्यावर अंकुराबरोबर मुळाची कशी वाढ झाली हे स्पष्ट दिसते. अंकुर फुटलेल्या बियाण्याची संख्या 50 असेल तर उगवण क्षमता 50% आणि ती संख्या 80 असेल तर उगवण क्षमता 80% समजावी. तूर, सोयाबीन, मका अशा लहान मोठ्या बियाण्यांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. शेतकरी बंधूंनो, उगवण क्षमता तपासण्याची वाळू माध्यम ही देखील एक पद्धत आहे. बारीक स्वच्छ ओली वाळू प्लास्टिक ट्रेमध्ये 3 ते 4 सेंटीमीटर जाड थर देऊन पसरावी. त्यात 100 बियाणे 1 ते 2 सेंटीमीटर खोलीवर टाकावे आणि वरून वाळूचा पातळ थर द्यावा. ट्रे सावलीच्या ठिकाणी ठेवून वाळू नेहमी ओलसर राहील याची काळजी घ्यावी. साधारण 7 ते 10 दिवसांनी उगवलेली रोपे मोजून उगवणीची टक्केवारी निश्चित करावी. मका, हरभरा इत्यादी मोठ्या बियाण्यांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. अंकुराबरोबरच मुळाची वाढ आणि रोपांचा जोम प्रत्यक्ष पाहता येतो. शेतकरी बंधूंनो, उगवण क्षमता तपासणी ही कागद पद्धतीने सुद्धा करता येते. प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये शोषक कागदाचे 2 ते 3 थर अंथरावायत. कागद चांगला ओला करावा, मात्र त्यामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक ट्रेमध्ये 100 बियाणे समान अंतरावर मांडून ट्रे झाकून 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाच्या ठिकाणी ठेवावे. दररोज कागदाचा ओलावा तपासून आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे. साधारण 5 ते 7 दिवसांनी ट्रे उघडून चांगली उगवण झालेली बियाणे मोजावीत. भाजीपाला आणि इतर लहान आकाराच्या बियाण्यांसाठी ही पद्धत अत्यंत उपयोगी आहे. बियाण्यावर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास तो सहज ओळखता येतो. उगवणीबरोबरच अंकुराची वाढ ही स्पष्टपणे पाहता येते. उगवण टक्केवारी अचूकपणे मोजण्यासाठी ही सोपी पद्धत आहे. शेतकरी बंधूंनो, उगवण क्षमता तपासणीची वर्तमान पद्धत ही पण एक सोपी पद्धत आहे. वर्तमानपत्राची एक शीट घेऊन तिच्या 4 घड्या पाडाव्यात. त्यामुळे तिची जाडी वाढते. शीट पूर्ण ओली करावी. ओल्या वर्तमानपत्राच्या एका टोकाला 10 बियांची एक रांग मांडून त्याची गुंडाळी करावी. अशा 10 गुंडाळ्या तयार केल्यास एकूण 100 बियांची चाचणी करता येते. सर्व गुंडाळ्या पॉलिथिनच्या पिशवीत ठेवून 4 दिवस सावलीत ठेवाव्यात. त्यानंतर गुंडाळ्या उघडून अंकुरलेले दाणे मोजावेत. माती किंवा गोंडपाट चाचणीच्या तुलनेत अधिक स्वच्छ चाचणी लवकर उगवणाऱ्या पिकांसाठी 4 दिवसात उगवणीचा अंदाज मिळतो.
1: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण बियाणांची उगवण क्षमता याविषयी माहिती ऐकली. संवादक होते अच्युत जकातदार, सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आज संध्याकाळी 7:30 आपल्या किसान वाणी या कार्यक्रमात नेहमीच्या सदरांसोबतच कृषी संवादमध्ये अवश्य ऐका माझे शेतीतील अनुभव या अंतर्गत सेंद्रिय पद्धतीनं सोयाबीन, मधुमका आणि गव्हाचं विक्रमी उत्पादन याविषयी भगूर इथल्या प्रयोगशील प्रगतीशील महिला शेतकरी सविता विलास करंजकर यांच्या आरती शिरवाडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध. सादरकर्ते कृष्णा शिंदे.

0: मधु स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: आनंदी जगण्याची नांदी अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी.
2: अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
1: नमस्कार श्रोतेहो, सुप्रभात. कोणी एकेकाळी जगभरातल्या साऱ्या रंगांचं भांडण सुरू झालं. भांडणाचा मुद्दा होता सर्वश्रेष्ठ कोण. आपणच श्रेष्ठ, आपणच सर्वोत्तम, आपणच सर्वांच्या आवडीचे, सर्वांच्या उपयोगाचे, म्हणून आपल्यालाच सर्वात जास्त महत्व हवं असं प्रत्येकालाच वाटत होतं. हिरवा म्हणाला, मीच सर्वात श्रेष्ठ, सर्वात महत्वाचा आहे. हे अगदी स्पष्टच आहे. गवत, झाडं, पानं यांच्यासाठी माझीच निवड केली गेली, ती काय उगाच. अनेकदा तर या सारांना हिरवाई म्हटलं जातं ते माझ्यामुळेच. मी नसेन तर

प्राणी मरतीलच, जरा शहरांच्या बाहेर नजर तर टाका, सगळीकडे तुम्हाला माझंच साम्राज्य दिसून येईल. हिरव्याचं म्हणणं मध्येच तोडत निळ्यानं म्हटलं, तू तर फक्त धरतीचा विचार करतोय, जरा आकाश आणि समुद्राच्या कडे नजर तर टाक. जीवनाचं मूळ तर उंचावल्या ढगातून आणि सागरातून असणारं पाणीच आहे. आकाशामुळे मिळते शांतता, प्रसन्नता. माझ्या या करामतीविना तुझं अस्तित्वही दिसणार नाही. निळ्याचे हे बोल पूर्ण होतात न होतात तोच पिवळ्याची चुकचूक ऐकू आली. तो म्हणाला, तुम्ही सारे किती गंभीर आहात रे, माझ्याकडे पहा, मी कसा आनंदी, स्वच्छंद, खेळकर आणि उबदार आहे. सूर्य पिवळा आहे, सूर्यफुलाकडे पाहिलं की सारं जग हसू लागतं. माझ्याशिवाय जगात काहीच मजा नाही. पिवळ्याचं बोलून होतंय न होतंय तोच नारंगी रंगानं आपलं घोडं पुढे दामटलं. मी आरोग्याचा, त्यागाचा आणि शक्तीचा रंग आहे. मी फारसा कुठे दिसत नसेन, पण मानवजातीसाठी माझं अस्तित्व आवश्यक आहे. गाजरं, भोपळे, संत्री, आंबे आणि पपया आठवत आहेत तुम्हाला? सारी जीवनसत्व माझ्यामुळेच तुम्हाला मिळतात. मी काही नेहमी सर्वत्र नसतो, पण सूर्योदय सूर्यास्ताला क्षितिजावर माझं अस्तित्व दिसू लागलं की लोकांना तुमची कोणाची आठवणही राहत नाही. शेंद्री रंगाची ती फुशारकी ऐकून लाल रंग अगदी लालेलाल होऊन गेला आणि जवळजवळ ओरडलाच, मी तुम्हा सर्वांचा राजा आहे. मी रक्ताचा रंग आहे, आयुष्य रक्तामुळेच आहे. मी शौर्य आणि धोक्याचा रंग आहे. मी ध्येयासाठी लढतो, माझ्यामुळे रक्त सळसळतं, उसळतं. माझ्याविना पृथ्वी चंद्रासारखीच पांढरी फटक पडेल. मी उत्कट प्रेमाचा रंग आहे, गुलाबाचा रंग आहे. लाल रंगाचे भाषण सुरू असतानाच जांभळा रंग उभा राहिला आणि शांतपणे म्हणाला, मी सत्तेचा आणि कुलीनतेचा रंग आहे. मोठे मोठे राजे, सेनापती, आचार्य यांनी आपली सत्ता आणि बुद्धिमत्ता यांचा प्रभाव दाखवण्यासाठी नेहमी माझीच निवड केली गेलीय. लोक मला प्रश्न विचारत नाहीत, माझं ऐकतात, आज्ञा पाळतात. अगदी शेवटी पारवा रंग बोलता झाला. इतरांच्या मानाने अगदी हळूवार आवाजात पण त्यास निर्धारानं तो बोलत होता. म्हणाला, माझ्याकडे पहा, मी आहे शांततेचा रंग. क्वचितच कुणी माझी दखल घेतो, पण मी नसलो तर सारं उथळ भासतं. विचार, प्रतिभा, शांत संत, जलाशय यांचं प्रतिनिधित्व मी करतो. संतुलने आणि आत्मसमाधानासाठी तुम्हाला माझीच गरज असते. असं रंगांचं भांडण सुरूच राहिलं. स्वतःची सर्वोत्तमता सिद्ध करण्यासाठीचा त्यांचा आग्रह चालूच राहिला. त्यांचे आवाज हळूहळू चढत गेले. अचानक वीज कडाडली, प्रकाशाचा एकच लोळ उठला, घनमेघ गरजू लागले, पावसाच्या धारा बरसू लागल्या. आपापला बचाव करण्यासाठी आता परस्परांचा आधार घेण्यापासून रंगांकडे काही गत्यंतर उरलं नव्हतं. मग पावसाचाच आवाज ऐकू येऊ लागला. अरे मूर्ख रंगांनो, स्वतःचा बडेजाव मिरवीत असं आपापसात भांडत काय बसलात? तुम्हाला हे ठाऊक नाही का, तुमचं प्रत्येकाचं स्वतःचं असं काही वैशिष्ट्य आहे. काही विशेष कार्यासाठी तुमच्या प्रत्येकाचा आविष्कार झालेला आहे. धरा आता एकमेकांचे हात आणि चला माझ्याबरोबर. रंगांनीही त्याचं निमूतपणे ऐकलं. पाऊस पुढे बोलू लागला. आता यापुढे जेव्हा पाऊस पडेल तेव्हा तुम्ही सारे एकत्र येऊन आकाशात सुंदर कमान तयार कराल. त्याने आपापलं वैशिष्ट्य कायम ठेवून एकत्र येता येतं, एकत्र राहता येतं आणि त्यातूनच स्वर्गीय सौंदर्य साकारतं हे मला इतरांना दाखवता येईल. तुमची ती कमान म्हणजेच इंद्रधनुष्य हे उद्याची आशा जागवत येईल. तेव्हापासून चांगला पाऊस झाला की आभाळात इंद्रधनुष्य दिसू लागतं. असं इंद्रधनुष्य दिसू लागलं की परस्परांच्या सोबतीनं गुण्या गोविंदानं राहण्याची आठवण आपल्याला होवो, हीच शुभेच्छा.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडाहतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
0: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
0: आम्हाला गवसलाय अडाहतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
0: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
0: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडाहतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: आता परिसर या कार्यक्रमात ऐकूया. पर्यावरण आणि प्रदूषण या मालिकेचा 10वा आणि शेवटचा भाग. संवादक आहेत पायल काळे, सादर करते कृष्णा शिंदे. परिसर.
4: नमस्कार श्रोते हो. आपला पर्यावरण आणि प्रदूषणचा आजचा

0: आणि शेवटचा विषय ई कचरा, ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक वेस्ट ही म्हणतो, त्याच्या व्यवस्थापनाबद्दल चर्चा करूयात. आपण रोजच्या जीवनात वापरत असलेल्या ई वस्तू, जे बिघडल्यानंतर फेकून दिल्या जातात, जे निरुपयोगी, खराब किंवा एक्सपायर्ड झालेले इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, त्यांनाच ई कचरा म्हणतात. आत्ताच्या टेक्नॉलॉजीच्या युगात याचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर अत्यंत घातक परिणाम होतो. यामध्ये कम्प्युटर, टीव्ही, मोबाईल फोन्स, लॅपटॉप, फ्रिज, इतर किचनचे ई वस्तूंचा समावेश होतो. आपण इतके ॲडव्हान्स झाले आहोत की टेक्नॉलॉजीशिवाय आपले जीवन खूपच कठीण आहे. छोट्यातले छोटे कामासाठी या मशीन आणि सिस्टम्सवर अवलंबून राहावे लागतात, कारण आपले जीवन अधिक आरामदायक बनवण्यासाठी मशीन्सचा मोठा वापर होत आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू बिघडल्यास नवीन वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. रिपेअरिंगमध्ये कोण इतके पैसे खर्च करेल, त्यात नवीन येईल असं हल्ली चालतंय. आपण विचार करतो की हा ई कचरा इतका येतो कुठून. तसं त्याचे बरेच सोर्सेस आहे, परंतु आपल्या समजण्यानुसार ते प्रामुख्याने तीन श्रेणीमधून वर्गीकृत आहेत. त्यातला पहिला हा पांढऱ्या वस्तूंचा, यामध्ये घरातले वॉशिंग मशीन, AC, इतर ई वस्तूंचा समावेश आहे. तपकिरी वस्तूंमध्ये दूरदर्शन, कॅमेरा, DVD, म्युझिक सिस्टमचा समावेश आहे. आणि राखाडी वस्तूंमध्ये कम्प्युटर, मोबाईल फोन, स्कॅनर, प्रिंटर याचा समावेश आहे. ई कचरा हा IT कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर निघतो. ई कचऱ्यामध्ये विषारी रसायन असतात, जसं की मर्क्युरी, लीड, कॅडमियम आणि लिथियम यासारखे घातक जड धातू असतात. ई कचरा उघड्यावर टाकल्यास किंवा जाळल्यास त्यातून निघणारी रसायने जल आणि मृदा प्रदूषण करतात, ज्याने मानवी आरोग्य आणि प्राण्यांच्या जीवावर मोठा धोका निर्माण होतो. या कचऱ्यांमुळे नर्वस सिस्टम, फुफ्फुस आणि मेंदूवर गंभीर दुष्परिणाम होतात, तसेच कॅन्सरचा आजार उद्भवू शकतो. घरातील जुने इलेक्ट्रॉनिक साहित्य नेहमी सरकार मान्य ई कचरा अधिकृत केंद्रावर जमा करावे. अनेक कंपन्यांमध्ये जुने फोन किंवा लॅपटॉप परत घेतात. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे रिसायकलिंग करावे. भारतामध्ये ई कचरा व्यवस्थापनासाठी कायदे लागू करण्यात आले आहे, ज्यानुसार ई कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट करणे अनिवार्य आहे. सर्व उत्पादक, रिफर्बिशर्स, रिसायकलर्स यांच्यासाठी CPCB EPR पोर्टलवर डिजिटल नोंदणी करणे बंधनकारक आहे. कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीच्या प्रमाणात ठराविक टक्केवारीनुसार ई कचरा गोळा करून तो अधिकृत रिसायकलिंग केंद्राकडे सोपवणे कंपल्सरी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा बनावट EPR प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या उत्पादकांवर पल्यूट पे आणि दंडात्मक कारवाई केली जाईल. आपण आपल्या आयुष्यात जर रिसायकलिंग कॉन्सेप्ट वापरली तर आपल्यासाठी कच्च्या मालाचा दुय्यम स्रोत बनू शकतो. यामुळे नॅचरल रिसोर्सेसचं पालन पोषण देखील मोठ्या प्रमाणात केले जाऊ शकते आणि पर्यावरण प्रदूषण कमी होऊ शकतो. या पूर्ण प्राप्त केलेल्या साहित्यामुळे आपण उत्पन्न कमवू शकतो. अशा रिसायकलिंग प्रक्रियेस मानवी श्रमांची देखील आवश्यकता असते, ज्यामुळे रोजगार नियमित होऊ शकतो. टेक्नॉलॉजीचा वापर जसा जसा वाढत आहे, तसा तसा ई कचरा कमी करणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही काळाची गरज बनली आहे. ई कचऱ्याचा योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आपण जागरूक नागरिक म्हणून जबाबदारी घेतली पाहिजे. तर श्रोतेहो, तुमच्या जुन्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची योग्य विल्हेवाट म्हणजे भावी पिढीला सुरक्षित आणि निरोगी आयुष्य देण्याची तयारी. तुमची रजा घेते, धन्यवाद.
1: परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण आणि प्रदूषण या मालिकेचा 10वा आणि शेवटचा भाग ऐकला. संवादक होत्या पायल काळे, सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आता वडनेरे सराफ विज्ञान कट्टा.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
1: ऐकूया मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेचा 14वा भाग. संवादक आहेत सोनाली तेलंग, सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नाशिकच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी सोनाली तेलंग आपले मनपूर्वक स्वागत करते. मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेत आपण मानस

0: शास्त्र, मानवी मन आणि त्यामागचे विज्ञान जाणून घेणार आहोत. आज 14व्या भागात आपण सवयी, हॅबिट्स, आपले आयुष्य घडवणारे छोटे निर्णय यावर बोलणार आहोत. आपण जे वारंवार करतो तेच आपल्याला घडवतं, म्हणजेच आपलं आयुष्य हे आपल्या सवयींचं एक प्रतिबिंब असतं. आपण एक दोन मोठे निर्णय घेतो म्हणून आयुष्य बदलत नाही, तर दररोज घेतलेले छोटे छोटे निर्णय आपल्या सवयी आपलं आयुष्य घडवतात. आपण कधी विचार केलात का सवयी इतक्या पक्क्या का होतात? मानसशास्त्र आणि मेंदूविज्ञान सांगतं की सवयी तयार होतात मेंदूच्या बेझल गँग्लिया या भागात. हा भाग ऑटो पायलट मोडवर काम करतो. म्हणूनच एकदा सवय लागली की आपण ती विचार न करता करतो, जसं की गाडी चालवताना, दात घासताना किंवा फोन हातात घेताना. चार्ल्स डगिंग यांनी सवयीचं एक महत्वाचं चक्र सांगितलं आहे. क्यू अर्थात संकेत, रुटीन अर्थात वर्तन, रिवॉर्ड्स म्हणजे बक्षीस. हे चक्र जितकं जास्त वेळा पुनरावृत्त होतं तितकी सवय मजबूत होत जाते. उदाहरणार्थ तुम्हाला ताण आला, क्यू आहे. तुम्ही लगेच मोबाईल काढून सोशल मीडियावर स्क्रोल करता, हे रुटीन आहे. आणि काही क्षणांसाठी मन हलकं वाटतं, हे त्या कृतीमागचं रिवॉर्ड आहे. ही प्रक्रिया वारंवार झाली की मेंदू शिकतो ताण आल्याबरोबर मोबाईल घ्यायचा, म्हणजे आपला ताण कमी होतो. आता आणखीन एक उदाहरण पाहूया. सकाळी उठल्यावर काही लोक लगेच चहा घेतात. का? कारण शरीराला जागं होण्याचा संकेत मिळतो. चहा पिणं हे रुटीन आहे आणि ताजेपणा मिळणारा हा त्यातून मिळणारा रिवॉर्ड आहे. म्हणून ही सवय इतकी घट्ट बसते. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, मेंदूला रुटीन बदलायला अवघड वाटतं, पण रिवॉर्ड कायम ठेवला तर बदल शक्य होतो. म्हणूनच सवय बदलायची असेल तर पूर्ण सवय मोडायची गरज नसते, फक्त रुटीन बदललं तरी चालते. उदाहरणार्थ ताण आल्यावर मोबाईल स्क्रोल करण्याऐवजी 5 मिनिटं चालणं, श्वसनाचा व्यायाम करणं किंवा एखाद्या मित्राशी बोलणं हा नवीन रुटीन होऊ शकतो. रिवॉर्ड तोच मन हलकं होणं. मानसशास्त्रात याला हॅबिट सबस्टिट्यूशन असं म्हणतात. आता वाईट सवय सोडण्यासाठी काही गोष्टी पाहूया. संकेत ओळखायला शिकायचं. तुम्ही ही सवय कधी आणि का करता, पर्यायी वर्तन निवडा. त्याचं रिवॉर्डसाठी वेगळा मार्ग शोधा. पर्यावरण बदला, उदाहरणार्थ मोबाईल दूर ठेवणे. तसंच चांगली सवय लावण्यासाठी छोट्यापासून सुरुवात करायची. एकदम मोठे बदल टिकत नाही, सातत्य ठेवा. दररोज थोडं केलं तरी चालेल. क्यू ठरवा, जसं की सकाळी उठल्यावर 5 मिनिटं ध्यान. स्वतःला छोटं बक्षीस द्या, मेंदूला पॉझिटिव्ह फीडबॅक मिळतो. उदाहरणार्थ जर तुम्हाला वाचनाची सवय लावायची असेल तर रोज 1 तास वाचण्याऐवजी फक्त 5 मिनिटांनी सुरुवात करा. हळूहळू ती सवय वाढते आणि एक दिवस ती सवय तुमच्या आयुष्याचा भाग बनते. शास्त्र सांगतं सवय तयार होण्यासाठी सरासरी 21 दिवस लागतात, पण ती सवय पूर्णपणे स्थिर व्हायला 60 ते 90 दिवसही लागू शकतात. म्हणूनच संयम आणि सातत्य खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवायला हवे की आपण सवयी घडवतो आणि मग त्या सवयी आपल्याला घडवतात. म्हणूनच स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी जे करत आहे ते मला उद्या कसा माणूस बनवेल? कारण छोट्या सवयींचं बीज हेच मोठ्या आयुष्याचं झाड बनतं. आजच्या भागात इथेच थांबूया. धन्यवाद.
1: वडनेरी सराफ विज्ञान कट्ट या कार्यक्रमात मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेचा 14वा भाग आताच आपण ऐकला. संवादक होत्या सोनाली तेलंग, सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते

0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक।
2: हिंदी चित्रपट गीताचा आनंद या जाहिरातीनंतर।
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।
5: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
6: किकीवाक शिक्षण संस्थेचे कला,
5: वाणिज्य,
6: विज्ञान
5: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न MSc बायोटेक, मायक्रो केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, BSc सायबर अँड डिजिटल सायन्स, BCom, MCom, डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू।
6: संपर्क
5: 9423

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं हे गीत मेरा गाव मेरा देश या चित्रपटातलं आहे. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. सकाळचे 7:07 होत आहे. थोड्याच वेळात पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण कौशल्य सेवा उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले,
1: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ. यह रोजगार योजना सामान्य तौर पर सोचे जाने वाली रोजगार योजना से बहुत आगे बढ़कर पहली नौकरी पाने वाले युवा के सपनों को शक्ति देने वाली योजना है. यह युवा और उद्योगों के बीच एक मजबूत सेतु बनाने वाली योजना है.
0: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधल्या अंबाझरी आयुध निर्माणीतील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंह याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल असं सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातल्या पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याच्या नामांतर सोहळा कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. पुण्यात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन

संयुक्तपणे सप महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं आहे. राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार झाला. या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात गुगल फॉर एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ताशीलदार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून संपूर्ण प्रशिक्षण गुगल मार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षा सुरळीत निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था सज्ज असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये उद्या ही परीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचं एनटीएनं कळवलं आहे. नीट यूजी पुनर्परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी एनटीएनं 91 78 27 98 02 87 हा अधिकृत व्हॉट्सअप नंबर जारी केला आहे. सर्व अधिकृत व्हॉट्सअप संदेश याच क्रमांकावरील त्यांच्या व्हेरीफाईड खात्यावरूनच पाठवले जातील. कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यावर ब्लू व्हेरिफिकेशन टिक अर्थात निळी खूण आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे नाव असल्याची खात्री करण्याचा सल्ला संस्थेनं दिला आहे. दरम्यान नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम या समाज माध्यमावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला. केंद्र सरकारच्या या निर्णयाला टेलिग्रामनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं कृती आराखडा निश्चित केला आहे. देशातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिलांकरता सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी 10 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थांना पॉश ऑडिट बंधनकारक करण्यात आलं आहे. जनजागृती कार्यक्रम शी बॉक्स सारखे उपक्रम तसंच सर्व कार्यालयात अंतर्गत तक्रार समित्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या 18 महत्वाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसह विविध यंत्रणांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक कार्यस्थळ सुरक्षितता समानता आणि सन्मानाचं केंद्र बनलं पाहिजे असं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा कार्यक्रम गोरेगावमध्ये नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात झाला. शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. अमरावतीतील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ अभ्यासू नेतृत्व माजी आमदार प्राध्यापक बीटी देशमुख यांचं काल अमरावतीमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अनुशेषासह राज्यातील विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास लोकप्रतिनिधी म्हणून जनतेप्रती सदैव सेवाभाव आणि संसदीय आयुधांवरील प्रभुत्व ही आदरणीय भाऊंच्या योगदानाची वैशिष्ट्य सर्वांसाठी अनुकरणीय आहेत अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित.
सौर

0: संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: तेजोमय नाद ब्रह्म हे।
3: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
4: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
5: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं। पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
6: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 7:22 आणि 6 सेकंद झाली आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
7: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:22 होत आहेत। ऐकूया आजचे दिनविशेष। आज 20 जून 2026। आजच्या दिवशी 1877 साली अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी कॅनडामध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरुवात केली। 1887 साली आजच्या दिवशी देशातील मुंबई येथील उपनगरीय रेल्वे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस सध्याचं CSMT सुरू झालं। 1921 साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली। 1960 साली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली। 1997 साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू करण्यात आली आणि 2003 साली जगभरात मोफत ज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या विकिमीडिया फाउंडेशनची स्थापना झाली। आज 1869 साली किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म, त्यांचा स्मृतिदिन। जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचा जन्म 1939। 1958 भारताच्या 15व्या राष्ट्रपती तसेच पहिल्या आदिवासी सर्वात तरुण आणि दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्षा द्रौपदी मुर्मू यांचा जन्म। तर आज जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेनरीच रॉथ यांचा स्मृतिदिन 1668। 1795 राणी अहिल्याबाई होळकर यांचं निधन। 1887 पद्मभूषण डॉक्टर सलीम अली यांचं निधन। 1897 मराठीतले शायर भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदा दिल यांचा स्मृतिदिन। राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते आणि दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचा स्मृतिदिन, तर अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा स्मृतिदिन आहे। श्री श्रोते हो, हे होते आजचे दिनविशेष।
8: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी निलेश पवार आपले मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, हवामानातील सातत्याने होत असलेले बदल, अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप आणि त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची बाब बनली आहे. बदलत्या हवामानामुळे पीक पद्धती, शेतीचं नियोजन आणि उत्पादन क्षमतेसमोर अनेक आव्हानं निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचं ठरतं. याच विषयावर आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ. यंदाच्या मान्सूनची सद्यस्थिती, पावसाचे संभाव्य स्वरूप आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम, शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी, पीक नियोजन तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती व्यवस्थापन या विविध मुद्द्यांवर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या शेतकऱ्यांना एल निनो विषयी जी महत्वाची माहिती सांगायची आहे त्याबद्दल मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज यानुसार महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात कोणत्या कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आणि स्थानिक वितरण हे कसं राहणार?
1: आता प्रथमतः जर पाहायचं झालं, हा जो दीर्घ मुदतीचा भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेला तो प्रथम चरणातील दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज आहे. त्यानुसार पूर्ण भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण हे दीर्घकालीन सरासरीच्या 90-95% राहण्याच्या ग्रहणाची दाट शक्यता आहे. आणि त्याचबरोबर जर परिणामात्मक दृष्ट्या क्वांटिटेटिव्हली जर आपण जर पाहिलं तर ह्या नैऋत्य मोसमी पावसाचं पूर्ण भारतामध्ये जे प्रमाण आहे ते दीर्घकालीन सरासरीच्या 92% राहणार आहे. आणि या नैऋत्य मोसमी पावसाची जी दीर्घकालीन सरासरी पूर्ण भारतामध्ये जी आहे 780 मिलीमीटर आहे, त्या दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर स्थानिक वितरणाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर स्थानिक वितरण पूर्ण भारतामध्ये त्यातले त्यात महाराष्ट्र व कोकणामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं.
0: सद्यस्थितीला एल निनो हा शब्द सगळ्यांच्याच परवलीचा झालेला आहे. नेमकं मग एल निनो ही हवामान घटना काय याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना माहिती सांग.
1: एल निनो ही एक जागतिक हवामान घटना आहे आणि त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं जल एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे. त्याचा शब्दशः अर्थ हा लहान मुलगा असा होतो. दरवर्षी ख्रिसमसच्या सुरुवातीला ख्रिसमसच्या बरोबर या हवामान घटना विकसित होत असतात आणि ह्या हवामान घटना ह्या पॅसिफिक सी मध्ये विकसित होत असतात. यामध्ये साधारणपणे पूर्व पॅसिफिक समुद्र आहे, दक्षिण अमेरिकेचा किनारा, या ठिकाणी जे पॅसिफिक समुद्राचं तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त होतं. त्याच्या उलट दक्षिण आशियाई रेश असतील किंवा ऑस्ट्रेलियाचा जो पश्चिम किनारा आहे पॅसिफिक समुद्र, त्या ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणून वारे आहेत ते पूर्णपणे दक्षिण अमेरिके किनाऱ्याकडे वाहतात आणि बाष्पयुक्त वारे दक्षिण अमेरिकेकडेच्या किनाऱ्याकडे वाहिल्यामुळे दक्षिण अमेरिकेमध्ये अतिवृष्टी होते. या उलट ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आशियाई देश असतील किंवा भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते व पावसाचं प्रमाण कमी होतं.
0: एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण नेमकं कसं करतं?
1: आता एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण करताना जर पाहिलं तर 4-5 त्याचे वर्ग पडतात. त्याच्यामध्ये जी तीव्रता आहे सुरुवातीला वीक असा एल निनो ज्याची तीव्रता जे तापमान हे सरासरीपेक्षा 0.5-0.9 अंश सेल्सिअस वाढतं. जर त्यानंतर मॉडरेट स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा जर एल निनो आला असं त्यावेळेस पॅसिफिक समुद्राचं तापमान हे प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1-1.4 अंश सेल्सिअस वाढतं. त्यानंतर तीव्र स्वरूपाचा किंवा स्ट्रॉंग एल निनो आपण त्याला म्हणतो त्यावेळेस प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1.5-1.9 अंश सेल्सिअस वाढतं. आणि त्याचबरोबर एक अलीकडच्या काळात सर्वजण त्याची चर्चा करतात की एक सुपर एल निनो. तर सुपर एल निनो

0: करून करताना देह प्रसन्न सागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता असते असं त्याचं वर्गीकरण केलं जातं.
1: बरं, एल निनोचा कोकणातल्या पावसावरती काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आम्हाला जरा माहिती सांगा.
0: आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो 3000 मिलीमीटर. तर पावसाचं प्रमाण जरी 10-20% किंवा 20-25% कमी झालं तर फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ की पावसाच्या प्रमाणाचाही आपल्याकडे काही एवढा फरक पडणार नाही. त्याचबरोबर स्थानिक वितरण जर पाहिजे झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुक्यामध्ये स्थानिक वितरणामध्ये ही समानता आढळून येते. तर एल निनोचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणावरती किंवा स्थानिक वितरणावरती एवढासा परिणाम होणार नाही. परंतु जर कालिक वितरण जर पाहिलं जून महिन्यात पडणारा पाऊस, जुलै महिन्यात पडणारा पाऊस, ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस, तर याचं प्रमाण जर पाहिलं तर कालिक वितरणामध्ये असमानता आढळू शकते. हंगामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये रेंगाळणारा मान्सून, विलंबाने सुरू होणारा पाऊस, पर्जन्यखंड, हंगामाच्या मध्यामध्ये पडणारे पर्जन्यखंड किंवा पावसाचे होणारे लवकर निर्गमन अशा स्वरूपाचा प्रभाव आपल्या कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसावरती एल निनोचा आढळू शकतो.
1: मला शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न तुम्हाला विचारा असं वाटतो की जसा पावसाचा एल निनोवर प्रभाव होणार आहे तसाच इथल्या शेतीवर एल निनोचा काय प्रभाव होणार आहे?
0: आता शेतीवरती जर प्रभाव पाहायचं झालं तर मी मगाशी सांगितलं की कालिक वितरणामध्ये आपल्याकडे जे टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन आहे पावसाचं त्याच्यावरती एल निनोचा प्रभाव होणार आहे. त्याच्यामध्ये मग हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळ येऊ शकतो, त्याच्यामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन होऊ शकतं, पेरणीही वेळेत होऊ शकते, पण रोपवाटिका व्यवस्थापन करण्यादरम्यान कोरडा ऋतू 15 ते 20 दिवसाचा कोरडा ऋतू ड्राय स्पेल येऊ शकतो, त्यामुळं रोपांची वाढ निकृष्ट होऊ शकते. त्यानंतर मान्सूनचं आगमनही वेळेत होतं, पेरणीही होते. ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो पुनर्लागवडीच्या वेळी एखाद्या वेळेस कोरडा ऋतू किंवा ड्राय स्पेल 15 ते 20 दिवसाचा येऊ शकतो, पुनर्लागवड खोळंबू शकते. त्यानंतर 2 आठवडे किंवा 4 आठवडे पावसाची विलंबाने सुरुवात होऊ शकते अशा स्वरूपाचे परिणाम आपल्याला शेतीवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ, ज्यावेळेस भात किंवा वरी असेल किंवा जे शेती पीक आहे ते पुनरुत्पादन अवस्थेत असतात अशा दरम्यान आपल्याकडे पावसाचा खंड निर्माण होऊन घट निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हंगामाच्या उत्तरार्धामध्येही दुष्काळ निर्माण होऊ शकतात. अशा स्वरूपाचे विविध परिणाम एल निनोमुळे आपल्या कोकणातील पावसावरती होऊ शकतात.
1: सर, आता तुम्ही ड्राय स्पेल याचा उल्लेख केला तर मी प्रश्न विचारू इच्छितो की जर नैऋत्य मान्सून पावसाचं आगमन वेळेवरती होऊन पिकांची पेरणी वेळेत झाली, त्याचबरोबर पेरणीनंतर पिकाची उगवण सामान्यपणे झाली पण त्यानंतर पावसाचा 15-20 दिवसांचा कोरडा ड्राय स्पेल कालावधी आला तर पिकांची उगवण वाढ निकृष्ट झाली तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी?
0: नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन झालं, पेरणी वेळेत झाली आणि त्यानंतर जर आपल्या रोपवाटिकेची वाढ जर निकृष्ट दर्जाची झाली अशा वेळेस आपण त्यावेळेस कोरडा ऋतूच्या दरम्यान त्या रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन देण्यात यावे. त्याचबरोबर रोपवाटिकेमध्ये ग्लिरिसिडे असेल गिरीपुष्पाच्या पालाचे आच्छादन करावे जेणेकरून मृदेमधील ओलावा टिकून राहील व रोपवाटिकेची वाढ चांगली होईल. त्याचबरोबर आणखी एक रोपवाटिकेची वाढ चांगली होण्याकरिता आपण रोपवाटिके 15 दिवसाचे झाल्यानंतर आपण प्रतिगुंठा या प्रमाणात आपण नत्र खताची मात्राही देऊ शकतो किंवा 1% युरिया म्हणजे 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याच्यामध्ये फवारणी करून आपल्या रोपांची वाढ जोमदार करू शकतो. त्याचबरोबर जर पाऊस बराच लांबला तर त्या ठिकाणी हळव्या जातींची नर्सरी तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशा स्वरूपाच्या उपायांना अंमलात आणावे.
1: तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की विलंब झाला तर काय उपाययोजना देणार आहे. मी थोडंसं अजून त्याच्यात विस्तृत मार्गदर्शन तुमचं जाणून घेऊ इच्छितो. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला 2-3 आठवडे उशीर झाला व तो उशिरा आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याचं जरा मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना सांगा.
0: आता 2 आठवडे उशीर झाला किंवा 4 आठवडे उशीर झाला याचा अर्थ की पेरणी उशिरानं होणार आहे. पेरणी उशिरानं होणार म्हणजे 2 ते 4 आठवड्याचा कालावधी आपल्याकडून जाणार. याकरिता आपल्याकडे निमगरव्या किंवा गरव्या जातीची ज्या की 130 ते 150 दिवस कालावधीचा आहे याचा ऑप्शन आपल्याकडे राहत नाही. त्यामुळे 2 आठवड्यानं विलंबानं पाऊस सुरुवात झाला तर त्यावेळेस भाताच्या हळव्या जाती उदाहरणार्थ रत्नागिरी रत्नागिरी 24 असेल, रत्नागिरी 1 असेल, रत्नागिरी 5 असेल किंवा कर्जत 3 या हळव्या जातींची पेरणी करावी. आणि पाऊस जर 4 आठवड्या उशिरानं सुरुवात झाली तर त्यावेळेस ज्या हळव्या जाती आहेत रत्नागिरी 73 असेल दर्जा 174 अत्यंत हळव्या जातींची लागवड करावी. त्याचबरोबर जर पाण्याची अनुपलब्धता असेल तर मॅट पद्धतीने किंवा चटई पद्धतीने आपण नर्सरी तयार करावी आणि रोपाची उपलब्धता करून घ्यावी. त्याचबरोबर नागली असेल वरी असेल यांच्या 4 आठवडे जर पाऊस लांबला तर त्या ठिकाणी आपण नागली वरी या पिकांची पेरणी करू शकत नाही. त्याच्याऐवजी चवळी असेल उडीद असेल किंवा करडई यासारखी आपण पिकं पण कोकणामध्ये घेऊ शकतो. आणि जर भुईमुग लागवड किंवा पेरणी करायची असेल तर 4 आठवडे पाऊस लांबला तर त्या ठिकाणी भुईमुगाची खूप कमी कालावधीची जी खुले प्रगती म्हणून जात आहे ते पण आपण त्याची पेरणी करू शकतो.
1: नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला

0: म्हणजे व्यवस्थित त्याचं आगमन झालं, पेरणी ही व्यवस्थित झाली, पण पुनर्लागवड करताना 15 दिवसाचा कोरडा म्हणजे ड्राय स्पेल आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याबाबत आमच्या शेतकऱ्यांना थोडी माहिती सांगा.
1: हा जो आता हंगामाच्या सुरुवातीचा दुष्काळ म्हणतात आणि पुनर्लागवड हे भारतामधलं सगळ्यात महत्वाचं असं ऑपरेशन मानलं जातं किंवा आपण त्या ठिकाणी जी प्रॅक्टिस मानली जाते, तर त्या पुनर्लागवडच्या दरम्यान जर 15 ते 20 दिवसाचा जर कोरडा ऋतू आला तर पुनर्लागवड न होता पीक परिसंस्था भाताची आपली धोक्यात येण्याची शक्यता असते. अशा वेळी जर कोरडा ऋतू असेल तर आपण काही उपाय अंमलात आणाव्यात, त्यामध्ये आपण बुंद्यामध्ये साधारणतः 2 ते 3 रोपं लावतो, त्याच्याऐवजी 5 ते 6 रोपं लावावी, जेणेकरून 1-2 रोपं मिले तर 2 ते 3 रोपं तरी जगतील कमी पाण्यामुळे. त्याचबरोबर नत्र खताची मात्रा ही 25% वाढवून देण्यात यावी चिखलणीच्या वेळची. त्याचबरोबर कमी अंतराचा उपयोग करावा, आपण साधारणतः 20x25x15 किंवा 20x20 या अंतरावर लागवड करतो, त्याऐवजी 15x15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी, जेणेकरून जास्त रोपाची लागवड होईल, काही रोपं मिली तरी काही रोपं तरी टिकून राहतील आणि रोपाची कमतरता भासल्यास, अशा वेळेस आपण जास्त रोपं लावतोय ना, त्यावेळेस रोपांची कमतरता भासल्यास मॅट पद्धतीनं किंवा रहू काढलेले बियाणे वापरून आपण रोपांची उपलब्धता करून घ्यावी.
0: हंगामाच्या मध्यावर्ती दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर नेमकी काय उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी?
1: एलनिनोमध्ये हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडू शकतो. हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडला तर भात किंवा वरी किंवा भुईमुग असेल ही सर्व शेतीपिके ही पुनरुत्पादन अवस्थेमध्ये असतात, फुलोरा अवस्था असेल किंवा दाणे भरण्याची अवस्था असेल किंवा उंबी बाहेर पडण्याची अवस्था असेल, त्याच्यामध्ये जर कोरडा ऋतू आला तर उत्पादनामध्ये बरेच अंशी घट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आपल्याला भातामध्ये पाणी पातळी व्यवस्थापित करण्याकरता बाह्य स्त्रोतातून, त्यामध्ये नदी असेल, नाले असतील, ओढा असेल किंवा इतर काही स्त्रोत असतील, बाह्य स्त्रोतातून पाणी घेऊन उपसा सिंचन करून पाणी पातळी मेंटेन करावी. लागवड पुनर्लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसांमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. त्यानंतर ज्यावेळेस पोपरी अवस्थेत भात पीक असतं त्यावेळेस 5 सेंटीमीटर पाणी पातळी भाता खचरामध्ये मेंटेन करावी आणि ज्यावेळेस ओंबी बाहेर पडण्याच्या 10 दिवस आली आणि ओंबी बाहेर पडल्यानंतर 10 दिवस भातामध्ये 5 ते 10 सेंटीमीटर पाणी पातळी मेंटेन करावी आणि दाणे भरते वेळी ती पाणी पातळी 5 सेंटीमीटर असावी. हे सर्व ड्राय स्पेल असताना किंवा कोरडा ऋतू असताना आपण बाह्य स्रोतातून पाणी घेऊन करण्यात यावं, जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट होणार.
0: उत्तरार्धामध्ये दुष्काळ आला तर त्या संदर्भात पिकांची वाढ होण्यासाठी किंवा निगा होण्यासाठी, निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल माहिती सांगा.
1: आता हंगामाच्या उत्तरात एलनिनो आपण ग्राह्य धरतोय येणार, त्याचा परिणाम आपल्या पावसावरती होणार आणि कालिक वितरणावरती होणार आणि हंगामाच्या उत्तरार्धात जर दुष्काळ आला त्याचा फारसा परिणाम आपल्या खरीप पिकावरती होतोय, तर त्यावेळेस आपली पिकं जी असतात ते पक्वतेला मार्गक्रमण करत असतात. पण परंतु जे पिकामधील जे अंगवली आपण रेसिड्युअल मॉइश्चर म्हणतो, ते रेसिड्युअल मॉइश्चर आपल्याला उपयोग करून आपण रब्बी हंगाम आपण यशस्वी करतो. पण आपण जर उशिरानं काढणी केली तर अंगवलीत लवकर पावसाचं निर्गमन झालं, हंगामाच्या उत्तरार्धात दुष्काळाला आणि लवकर पावसाचं निर्गमन झालं तर ते अंगवळीत आपल्याला रब्बी पिकासाठी मिळू शकत नाही. याकरिता आपण जे भात पिक असतील, वरी असेल, नागली असेल, ते लवकरात लवकर काढणी केली पाहिजे. ते फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणतात, शरीरक्रियात्मक पक्वता म्हणतात. तर हार्वेस्ट मॅच काढणीची पक्वता न ग्राह्य धरता शरीरक्रियात्मक पक्वतेला काढावं, जेणेकरून लवकर काढल्यानंतर जे अंगवळीत आहे रेसिडेल मॉइश्चर आहे ते आपण रब्बी पिकासाठी पेरणीकरिता उपयोगात आणू शकू आणि रब्बी हंगाम आपला यशस्वी होऊ शकतो.
0: बदलते हवामान आणि पीक पद्धती तसेच अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप या विषयावर आज आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ यांच्याशी संवाद साधला. यंदाच्या पावसाची परिस्थिती, हवामान बदलांचा शेतीवर होणारा परिणाम, पीक नियोजनाचे महत्व, हवामान आधारित शेती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांनी घ्यायची विविध खबरदारीच्या उपाययोजनांविषयी त्यांनी अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. सर, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी निलेश पवार आपला निरोप घेतो. धन्यवाद.

सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आज सकाळी 10:30 थेट संवाद या कार्यक्रमात अवश्य ऐका. जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक विभागाचे श्री प्रशांत दिग्रसकर यांची कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. थेट संवाद आज सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.

0: ऐकूया पीएनजी अँड सन्स यांचा हा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे

0: गाडगे आणि सन्स, इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, सोनं आणि सोन्याचे दागिने हा भारतीय स्त्री मनाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. सोनं कितीही महाग होऊ दे, किंमत वाढत जाऊ दे, भारतीय महिला सोन्याचे दागिने घेतातच. तर मग आजच्या या भावामध्ये देखील दागिने घेण्याची हौस कशी भागवली जाते, बजेट कसं बसवतात याची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या लोकप्रिय आणि विश्वासार्ह सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
2: नमस्कार. आताच्या काळात जसं सोनं महाग होत गेलं, तर आता एक ग्रॅम सोनं पूर्वी आपण मुहूर्ताला जाऊन अगदी सहजपणे घ्यायचो, कारण 2 वर्षापूर्वीपर्यंत 4-5 हजार रुपयाला यायचं, त्याच्या आधीच्या काळापर्यंत 3 हजारला यायचं. पण आता जसं ते सोनं महाग होत चाललंय, तसं एक ग्रॅम सोनं म्हणजे 14-15 हजार रुपयाचं होणार असेल, तर ते कसं घ्यायचं? तर 200-200 मिलीग्रॅमच्या आता पातळ टिकल्या काढल्या गेल्यात, म्हणजे त्या कॉईनच्या आकाराच्या असतात, त्या टॅम्पर प्रूफ पॅकिंग मध्ये पॅक केलेल्या असतात. सामान्य माणसाला जर जायचं म्हटलं आणि एखाद्या मुहूर्ताला घ्यायचं म्हटलं तर तो 4-5 हजार रुपयापर्यंत घेऊ शकतो
1: नक्कीच.
2: आज आता 200 मिलीग्रॅमची जर टिकली म्हटली तर ती 3 हजार रुपयाला येते. मग तो 2 टिकल्या घेऊ शकतो, 400 मिलीग्रॅम होतं. आता 100 मिलीग्रॅमच जर 1500 रुपयाला होत असेल तर त्याला व्हॅल्यू आहे. त्याला 1 ग्रॅम करायला अशा 5 टिकल्या घ्यायला पाहिजे. त्याच्यावरती लक्ष्मीची प्रतिमा छापलेली असते किंवा इतर काहीतरी ऑस्पिशियस छापलेलं असतं, त्यामुळे तो ते मुहूर्ताला घेऊ शकतो. हे झालं छोट्या प्रकारात. मला असं आठवतंय की ज्यांचे रोजच्या रोजची कमाईचे प्रकार असायचे, हॉकर्स असतील, तर ती लोक तर मोहनमाळेतले मणी असतात ना आपले, किंवा जोंधळे मणी असतात, मोहनमाळ मणी असतात, कंठी मणीचा मणी असतो, तर जमेल तस तसं ते एक एक मणी घेतात आणि ते साठवून ठेवतात.
1: अच्छा.
2: की आपल्या घरवालीला एकदा आपले 100-125 मणी साठले की त्याच्यातून आपण एक चांगपैकी जोंधळी माळ, मोहनमाळ किंवा कंठीमणी माळ करावी. हे झाले एक पारंपरिक प्रकार. पण आता आधुनिक याच्यामध्ये जेनजी आहे, कॉर्पोरेट वर्किंग वुमन आहे, त्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतात, कटकट नको असते, झंझट नको असते, एकदा जाऊन काहीतरी केलं नंतर वर्ष, तर त्या प्रकारे ते सराफ लोकांकडेच अक्युम्युलेशन स्कीम असतात. आता कायद्याच्या चौकटीत बसून या अक्युम्युलेशन स्कीम ज्या आहेत त्या 10 महिन्याच्या असतात आणि 12 महिन्यात त्या क्लोज व्हाव्या लागतात, कारण अनरेग्युलेटेड डिपॉझिट नावाचा एक गव्हर्नमेंटनी कायदा काढलाय. त्या अनरेग्युलेटेड डिपॉझिटमध्ये 12 महिन्याच्या पलीकडे जर तुमच्याकडे एखाद्याची रक्कम राहिली तर ते कायद्याने अलाउड नाही आहे.
1: अच्छा.
2: त्यामुळे या 10 महिन्याच्या 11 महिन्याच्या अशा स्कीम असतात आणि त्याच्यावरती जनरली आरओआय असं काही मिळत नाही. म्हणजे तुम्ही एसआयपी किंवा रिकरिंग डिपॉझिट असा विचार कराल तर तुमचं सोनं तुम्ही ज्या दिवशी पैसे देता त्या दिवशीच्या भावानी बुक होतं आणि एंडला जाऊन तुम्हाला त्या सोन्याचा दागिना घ्यावा लागतो. तर त्या दागिन्याच्या मजुरीवरती वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सराफांकडे सूट मिळते आणि ती सूट ही आपली उत्पन्न असतं, म्हणजे ज्या बचतीतून झालेलं उत्पन्न असतं. आता 1 तोळ्याचा दागिना करायचा झाला तुम्हाला तर 1.5 लाख रुपयाचं सोनं झालं, त्याला अगदी किमान 10% मजुरी म्हटली तरी 15 हजार रुपये मजुरी होते. आता त्याच्यातली जर 50-60% मजुरी माफ मिळणार असेल तर तुमचा 8-9 हजार रुपये वाचणार असतात. तर ते 8-9 हजार रुपये हा तुमचा परतावा झाला त्याच्यातून आणि टप्प्याटप्प्याने तुमची गुंतवणूक होऊन त्यातून सोनं निर्माण झालं म्हणजे अक्युम्युलेट झालं आणि मग त्याचा एकत्रितपणे दागिना करू शकतो. त्यामुळे आपल्याला जर का 3-1 लाख रुपयाचा दागिना करायचा असेल, म्हणजे 3-1 लाख रुपये आजच्या दराने 20 ग्रॅम वजनाचा, तर साधारणपणे आपल्याला दर म्हणजे 10 महिन्याचं असेल तर 25-30 हजार रुपये दर महिन्याला जर आपण सोनं घेत गेलो आणि ते त्या सराफाकडेच ठेवत गेलो तर नंतर जाऊन आपल्याला तो 3 लाखाचा दागिना बनू शकतो. परत त्या 3 लाखाच्या दागिन्याची जी काही टोटल मजुरी असते त्यातल्या मजुरीतला मेजर पार्ट आपल्याला डिस्काउंट म्हणून मिळू शकतो की ज्याच्यामुळे आपले तेवढे पैसे वाचू शकतात.
1: मोडक साहेब, सोन्याचे भाव कितीही वाढले तरी सराफी दुकानं ग्राहकांनी भरलेली दिसतात, याचं रहस्य आज आपण आम्हाला सांगितलं आणि दागिने प्रेमींना मार्गदर्शनही केलं. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: पीएनजी अँड सन्स यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. आता ऐकूया इंडियन क्लासिक्स घराविषयी गप्पा हा प्रायोजित कार्यक्रम.
4: वाव, काय सुंदर घर सजवलंयस तू, इतकी परफेक्ट कॉम्बिनेशन, इतकी सुंदर कलर थीम, अब तो हमारा इंटीरियर भी तुम ही करना.
5: अरे मला इंटीरियर मधलं काही कळत नाही, पण चांगलं काम कोण करतं ते पक्क पारखून घेते मी.

0: इंडियन क्लासिक्सला काम सोपवलं की काही बघावंच लागत नाही. इंडियन क्लासिक्स
1: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका घराविषयी घराशी गप्पा. यामध्ये इंडियन क्लासिक्सचे संचालक ओमप्रकाश रावत यांच्याशी कार्यक्रम निर्माती गायत्री बस्ते यांनी केलेली बातचीत, तांत्रिक सहाय्य सौरभ शिंदे यांचं. ऐकूया घराविषयी घराशी गप्पा.
2: श्रोत्या नमस्कार. इंडियन क्लासिक्स प्रस्तुत घराविषयी घराशी गप्पा या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नेहमीप्रमाणे आपल्या सोबत आहेत नाशिक मधील सुप्रसिद्ध इंडियन क्लासिक्सचे संचालक ओमप्रकाशजी रावत. रावत सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर घराविषयी घराशी गप्पा या कार्यक्रमात आपण घराबद्दल किती आपुलकीने सगळ्यांशी गप्पा करतोय, आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला असं काय वेगळं सांगणार आहात?
3: आजच्या कार्यक्रमात बेडरूमची खिडकीशी संवाद कसा साधायचा ते सांगणार आहे.
2: वा.
3: आता खिडकीचा पडदा बंद असताना तुम्ही स्वतःच्या विश्वात असतात आणि जेव्हा तो पडदा तुम्ही उघडा करतात तेव्हा भले त्याचं डिझाईन दिसत नसेल मग बाहेरचं रम्य वातावरणाशी तुमचा संवाद होतो. बाहेरचं आभाळ, चिवचिवणारे पक्षी, जर खिडकीत कुंड्या लावल्या असतील तर ते झोका घेणारे वृक्ष वेली, असा सगळा संवाद असतो आणि तो काहीतरी सांगू पाहतो तुम्हाला.
2: बरोबर.
3: तुम्ही खिडकीकडे फक्त एक निर्जीव वस्तू की पडदा फक्त दिसायला रंगतदार असायला पाहिजे, तो इंटिरियरला शोभेलसा असायला पाहिजे, हे प्रकरण फक्त पडद्यापुरतं मर्यादित नाही आहे, हे तुमच्या विचारधारेशी जुळलं पाहिजे. काय की खिडकी हे तुम्हाला जग दाखवतंय. काही वेळेला तुम्ही उदासवाने असतात आणि ते खिडकी सांगत असते तुम्हाला की अरे बाबा पडदा उघड आणि बाहेरच्या जगाकडे पहा, काय चैतन्य आहे. इतका उदास व्हायचं काही कारण नाही. हे उदासवाणं जे क्षण आहे किंवा जे कारण आहे ते सुद्धा असं सहज निघून जाईल. हे पक्षी पहा ना, ते काय सांगू पाहत आहेत तुला. त्यांना कधी असा बाका प्रसंगावर कधी उदासवाणं कधी पाहतोय का आपण? ते कायम त्यांच्या चिवचिवाटातून आपल्याला उत्साह जाणवतो ना.
2: खरंय.
3: तर हे जे पडदे आहेत हे तुमचा मूड प्रसन्न करू शकतात जर तुम्ही त्यांना त्या दृष्टीने पाहिलं. तर तुमची दृष्टी तुमच्या भिंतीकडे फक्त निर्जीव भिंत नसून ती जर आखीव रेखीव वॉलपेपरने सजीव केली तर ती सुद्धा त्या भिंतीला आधार घेऊन तुम्हाला उभं राहावंसं वाटेल. तर ती सजीव कशी करता येईल? तर वॉलपेपरचे अनेक ऑप्शन. तुम्हाला आवडेल ते धबधबा पाहिजे असेल तर धबधबा, तुमच्या छकुलेला बार्बी पाहिजे असेल तर बार्बी, तुमच्या पिंट्याला विराट कोहली हवा असेल तर विराट कोहली, आणि तुम्हाला निसर्ग रम्य काही चित्र हवे असेल तर ते सुद्धा. हे सगळं शक्य आहे. परत पडदे तुम्हाला आवडेल ते, तुम्हाला खिडकीला साजेल ते. असंच तर असतं इंटिरियर.
2: अगदी अगदी.
3: संवाद साधणारे एक माध्यम आहे आणि तो योग्य पद्धतीने संवाद साधला गेला आणि संवादाची भाषा कशी असते ती जर तुम्हाला येत नसेल तर ती आम्ही तुम्हाला इंडियन क्लासिक्स मध्ये शिकवतो. तुम्हाला तुमच्या घराशी जी जवळीक वाटेल त्यानंतर तुमचे जे फीडबॅक असतात ते आमच्या उत्साह वाढवणारे असतात की त्या दृष्टीने पाहिलं म्हणून आता आमच्याकडे खूप सकारात्मकता आलेली आहे.
2: क्या बात आहे. म्हणजे नैराश्याचे ढग दूर करण्यासाठी आपलं घर सजीव आणि बोलक व्हायला हवं. सर तुमच्याशी बोलतानाच आम्हाला चैतन्य एवढं जाणवतंय की ते घर जर सुंदर झालं छान सजवलं तर किती छान दिसेल हे चित्र आमच्या डोळ्यासमोर यायला लागले. वेळेच्या अभावी आपल्याला आज इथे थांबावं लागतं पण कार्यक्रम मालिकेच्या पुढील भागामध्ये तुमच्याकडून आम्ही अशीच माहिती घ्यायला पुन्हा तुम्हाला भेटायला येऊ. आपले मनपूर्वक आभार सर. धन्यवाद.
3: धन्यवाद.
1: आताच आपण ऐकत होतात कार्यक्रम मालिका घराविषयी घराशी गप्पा. यामध्ये इंडियन क्लासिक्सचे संचालक ओमप्रकाश रावत यांच्याशी कार्यक्रम निर्माती गायत्री बस्ते यांनी केलेली बातचीत, तांत्रिक सहाय्य होतं सौरभ शिंदे यांचं.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक इंडियन क्लासिक्स, हिरंब रेसिडेन्सी, शरणपूर त्र्यंबक लिंक रोड, बिझनेस स्क्वेअर कमर्शियल कॉम्प्लेक्स मागे, किराणा कॉर्नर, नाशिक. फोन 9225109853. फोन नंबर पुन्हा एकदा 9225109853.
5: इंडियन क्लासिक्स घराविषयी गप्पा हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून.

आपण ऐकते आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: मधुवंती भिडे यांनी गायलेलं अरुणा ढेरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नरेंद्र भिडे यांचं.
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
5: एकीवाक शिक्षण संस्थेचे कला
4: वाणिज्य
5: विज्ञान
4: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री

0: कंप्यूटर साइंस, बीएससी सायबर अँड डिजिटल सायन्स, बीकॉम, एमकॉम, डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: संपर्क
0: 9423531969 किंवा 8275854119.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नेहा राजपाल यांनी गायलेलं लक्ष्मी कमल गेडाम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नंदू होनप यांचं.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
0: श्रोतेहो, आज सकाळी 10:30 थेट संवाद या कार्यक्रमात जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री प्रशांत दिग्रसकर यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपल्याला ऐकता येईल. अवश्य एका थेट संवाद आज सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
4: शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणीमध्ये आपण वेगवेगळे विषय नेहमीच घेत असतो आणि आता सध्या खरीप पिकांच्या लागवडीचे दिवस आहेत आणि टोमॅटो पीक तर आपल्याकडे सगळीकडेच लावलं जातं, पण या पिकांच्या लागवडीचं व्यवस्थापन करणं हे पण गरजेचं आहे आणि म्हणूनच हाच विषय घेतला आहे आपण 23 जूनला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा, टोमॅटो लागवड तंत्र. आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक तुषार उगले. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 23 जूनला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर. करा मग फोन हॅलो किसान वाणीत.

शशिकला अभ्यंकर यांनी गायलेल्या मंगेश पाडगावकर यांच्या या गीताबरोबरच आजचा गीतधारा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आपण ऐकताय आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण. मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत म्युझिकल मॉर्निंग.

0: आई नंबर एक या चित्रपटातलं सचिन पिळगावकर आणि पृथा मुजुमदार यांनी गायलेलं जितेंद्र जोशी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं के सी लॉय आणि आशिष रेगो यांचं.
1: बाबा आणा 3,000.
2: ते कशाला?
1: माझा पॉकेट मनी.
2: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
1: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
2: है?
1: है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
2: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
1: तुमचा मोबाईल द्या.
2: घे घे.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

स्वप्नील बांदोडकर आणि विवेक नाईक यांनी गायलेलं चष्मे बहादर या चित्रपटातलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जितेंद्र कुलकर्णी आणि बाळ नाईक यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया डबल सीट या चित्रपटातलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत. संगीतकार ऋषिकेश, सौरभ आणि जसराज. स्वर श्रेया घोषाल आणि जसराज जोशी यांचा.

स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांनी गायलेलं टाइमपास या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं चिनार महेश यांचं.

आजच्या म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं आली लहर केला कहर या चित्रपटातलं. हे गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल यांनी. शब्द होते मुरलीधर गोडे यांचे आणि संगीतकार होते ऋषीराज.

आज दुपारी 3:55 आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुबळी इथल्या तारकेश्वर इथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचं वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट सहक्षेपण दिल्ली केंद्रावरून आम्ही करणार आहोत. आज संध्याकाळी 7:30 आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात नेहमीच्या सदरांसोबतच कृषी संवादमध्ये माझे शेतीतील अनुभव या अंतर्गत सेंद्रिय पद्धतीनं सोयाबीन, मधुमका आणि गव्हाचं विक्रमी उत्पादन याविषयी भगूर इथल्या प्रयोगशील प्रगतीशील महिला शेतकरी सविता विलास करंजकर यांच्या आरती शिरवाडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आज आपल्याला ऐकता येईल. सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. 9:00 आता 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

104 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम गीत भारती.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: बाबा, आणा 3,000.
6: ते कशाला?
5: माझा पॉकेट मनी.
6: अरे, आता फक्त 2,000 कॅश आहेत.
5: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा. है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
6: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
5: तुमचा मोबाईल द्या.
6: घे.
7: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
8: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.

0: श्रावण यशवंत यांनी गायलेलं वामनदादा कर्डक यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स. जगूया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
4: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
5: बजेटचं काय?
4: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
6: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
7: अटी व शर्ती लागू.

0: अंडोला पिकावर ठेवू नको, अंडोला पिकावर ठेवू नको, अंडोला पिकावर ठेवू नको।
1: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं कसं काय पाटील बरं हाय का या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं। संगीतकार होते राम कदम।
2: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना,
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: अटी व शर्ती लागू।
5: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40।
2: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना,
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: अटी व शर्ती लागू।

शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकगीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया देव दिना घरी धावला या नाटकातलं बाळ कोल्हटकर यांचं पद पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरामध्ये, संगीत वसंत देसाई यांचं.

आशा भोसले आणि मिलिंद इंगळे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत होतं आम्ही दोघं राजाराणी या चित्रपटातलं. संगीतकार होते राम लक्ष्मण. या गीताबरोबरच आजचा गीतभारती कार्यक्रम आता समाप्त होतोय.

0: एफएम 104 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम थेट संवाद. आजच्या कार्यक्रमात ऐकूया जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग श्री प्रशांत दिग्रसकर यांची कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. थेट संवाद.
1: नमस्कार श्रोते. श्रोते हो, आज आम्ही कार्यक्रमामध्ये आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये श्री प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक यांना आमंत्रित केलेलं आहे आणि या नवीन शैक्षणिक वर्षाची वाटचाल आहे याविषयी आपण त्यांच्याकडनं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. श्री प्रशांत दिग्रसकर साहेब, आपलं आकाशवाणीच्या वतीने स्वागत करतो. नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आत्ताच नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू झालेलं आहे, शाळा सुरू झालेल्या आहेत, तर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही नेमकी कशी झाली, आपण काय सांगणार?
2: नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही साधारणतः मार्च महिन्यामध्येच आपण विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणानंतर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी गुढीपाडवा पटवाडवासारखे उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना पटावर नोंदणी करण्याचं काम शिक्षकांनी सुरुवात केलेलं आहे आणि बऱ्याच शाळांमध्ये प्रवेशपात्र मुलांच्या याद्या करून त्या मुलांना प्रवेशासाठी पालकांना सांगून शाळांमध्ये प्रवेश निश्चिती करण्यात आलेली आहे.
1: बरं, आणि शाळेचा पहिला दिवस?
2: शाळेचा पहिला दिवस 15 जून हा आहे संपूर्ण महाराष्ट्रात, विदर्भ वगळता. तर या दिवशी पासून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचं वितरण करून शाळांची सुरुवात होणार आहे.
1: बरं, शाळेचा जो पहिला दिवस असतो जे विद्यार्थ्यांचं स्वागत वगैरे करून त्यांना शाळेची गोळी लागावी आणि गळती होऊ नये या दृष्टीने देखील प्रयत्न चालू असतो.
2: निश्चितच विद्यार्थ्यांचं शाळेतलं पहिलं पाऊल हे अत्यंत महत्वाचं असतं. या दृष्टिकोनातून आम्ही विविध उपक्रमांचं आयोजन करतो. विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर आपुलकीची भावना असावी, विद्यार्थ्यांना आनंद वाटावा या दृष्टिकोनातून शाळा प्रवेशोत्सव या अंतर्गत विविध उपक्रम घेतले जातात. यामध्ये शाळांमधून विद्यार्थ्यांच्या मिरवणुका असतील, विद्यार्थ्यांना फूल देऊन स्वागत करणं असेल किंवा बँड पथकाच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांचं स्वागत करणं असेल, अशा स्वरूपाची उपक्रम घेतली जातात. विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन आनंद त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो,
1: जेणेकरून पटावरची संख्या ही वाढली पाहिजे.
2: अगदी. शाळेमध्ये उपस्थिती हा महत्वाचा भाग असतो. नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बसण्यास थोडासा कंटाळा येऊ शकतो किंवा भीती वाटू शकते, अशा वेळेला एक त्यांच्याबरोबर सौहार्दाचं वातावरण निर्माण व्हावं, विद्यार्थ्यांना बसावंसं वाटावं असे उपक्रम सुरुवातीच्या काळामध्ये घेतले जातात.
1: बरं सर, प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रथम निरीक्षण तुमचं काय राहिलं की प्रवेश प्रक्रिया कशी झाली, की त्याच्यात काही अडचणी आल्यात का?
2: आपण अडचणींच्या दृष्टिकोनातून वयोगट 6 ते 14 हे

0: प्राथमिकसाठीचा वयोगट आहे आणि 18 वर्षापर्यंत माध्यमिकसाठीचा वयोगट आहे. या वयोगटातील विद्यार्थी हे शाळेमध्ये पटावर नोंदले जातील ही शासनाची पहिल्यांदा प्राधान्य या गोष्टीला असतं की परिसरातील सर्व विद्यार्थी शाळेमध्ये नोंदल्या जातील. शिक्षकांना सुरुवातीच्या पिरियडमध्ये अशा प्रकारचं सर्वेक्षण करण्यासाठी सांगितलं जातं, पण अलीकडच्या काळामध्ये अंगणवाडीसारख्या ठिकाणी जन्मलेल्या बाळाची नोंद असते, त्यामुळं कोणता विद्यार्थी यावर्षी प्रवेश पात्र आहे, ज्याला 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत, इयत्ता पहिलीमध्ये तो प्रवेशित होऊ शकतो, अशा विद्यार्थ्यांच्या याद्या उपलब्ध असतात. शिक्षकांना सुरुवातीच्या काळामध्ये या याद्या प्राप्त करून घेणे, तसेच वर्गातील मध्यंतरी शाळा सोडलेले काही विद्यार्थी असू शकतात, असे काही विद्यार्थी आहेत का, तर हे विद्यार्थी शोधण्यासाठी काही यामध्ये त्रास शिक्षकांना सुरुवातीच्या काळात होतो. परंतु आता शाळांमधील जी विद्यार्थी नोंदणीची स्पर्धा लक्षात घेता शिक्षक अगदी सुरुवातीपासूनच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यासाठी प्रयत्न करतात.
1: बरं सर, सध्याचं हे डिजिटल युग, जिल्हा परिषदची शाळा आणि इतर खासगी शाळा किंवा असं म्हणूया इंग्रजी शाळा आणि मराठी शाळा, पालकांचा कल असतो की इंग्रजी शाळेत आपला पाल्य घातला पाहिजे किंवा सेमी इंग्रजी शाळेत आपला पाल्य घातला पाहिजे जेणेकरून त्याला चांगलं ज्ञान मिळावं. निश्चित आनंदाची गोष्ट आहे की प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा पुढे गेला पाहिजे, त्याला चांगलं ज्ञान मिळालं पाहिजे, त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीने पालक प्रयत्नशील असतोच. मग मराठी शाळा, इंग्रजी शाळा किंवा सेमी इंग्रजी शाळा अशा वेगवेगळ्या शाळेकडे पालकांचा कल असतो, आपण काय सांगणार?
0: विविध माध्यमांच्या शाळा आज परिसरामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यातही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून आपल्या पाल्याला प्रवेश देऊन पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करावं, पुढील शिक्षणासाठी त्याची मदत होईल अशी एक समज काही वर्षांपूर्वी पालकांची होती आणि त्यामुळे इंग्रजी शाळांचं आकर्षण हे पालकांमध्ये आपल्याला असल्याचं दिसून येतं. परंतु यामुळं शास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर विद्यार्थ्यांची समज ही मातृभाषेतून चांगल्या पद्धतीने निर्माण होऊ शकते आणि शिक्षणाकडे पाहायचं दृष्टिकोन व्यावहारिक शिक्षण विद्यार्थ्यांना त्याच्या पायावर सक्षमपणे उभं राहण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या परिसराची समज निर्माण होण्यासाठी जे शिक्षण आहे ते सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या मातृभाषेतून होणं गरजेचं आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातूनही असं पाहिलं जातं आणि आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर दिलेला आहे. परंतु उच्च शिक्षणामध्ये पालकांना विद्यार्थ्यांना जो आहे तो इंग्रजीचा वापर हा जास्त मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे इंग्रजीचं शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळातून मिळावं अशी पालकांची अपेक्षा असते. त्या दृष्टिकोनातून स्पेशलाइज्ड इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पाठवण्याचा कल आहे. परंतु मग यातला एक मार्ग असा आहे की मातृभाषेतून शिक्षण देत असताना गणित आणि विज्ञानसारखे जे विषय आहेत ते आपण इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमाच्या शाळेतून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील अडचणही दूर होते, आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळं मराठी माध्यमाच्या शाळासुद्धा पहिलीपासून इंग्रजी शिकवतात, त्यामध्ये सेमी इंग्रजीसारखा ऑप्शन असतो आणि शिवाय या शाळा मोफत शिक्षण देतात आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून शिक्षण घेत असताना पालकांना काही फीस द्यावी लागते. जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा शासन अनुदानित शाळा असतील या शाळांमधून विद्यार्थ्यांना अगदी पाठ्यपुस्तक सुद्धा मोफत मिळतात आणि शाळेला फीस सुद्धा नसते. तर ही लक्षात घेता माध्यमाची आपण फारशी परिणाम हा प्राथमिक स्तरावर नसतो. ज्या वेळेला उच्च प्राथमिकला विद्यार्थी जाईल किंवा माध्यमिकमध्ये जाईल त्यावेळेला थोडासा माध्यमाची बदल झाला तरी विद्यार्थी तो सहज स्वीकारू शकतो, पण प्राथमिकपासून आपल्या लहानपणी आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला सोडून इतर भाषेतून शिक्षण घेणं हे थोडंसं त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीला बाधक ठरू शकतं, मारक ठरू शकतं. तर त्या दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षण, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झालं पाहिजे असा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे.
1: बरं, पण सर आता समजा जरी एवढं असून पण एखाद्याला इंग्रजी माध्यमाचं जर घालायचं असेल तर त्याने शाळा तपासून घेतली पाहिजे की त्या शाळेतील शिक्षक, शैक्षणिक धोरण, तिथलं वातावरण याविषयी सांगा ना.
0: अगदी बरोबर आहे. आपण जेव्हा एखाद्या शाळेमध्ये प्रवेश करतो तेव्हा साधारणतः आपल्यावर शाळेची इमारत, परिसर याचा प्रभाव जास्त असतो. परंतु याचा जसा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये परिणाम होतो नाही असं नाही, आपण नाकारू शकत नाही. परंतु त्या शाळेतील व्यक्ती म्हणजे जे शिक्षक आहेत, त्या शाळेमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आहेत, यांचं

0: वर्तणूक याचा खूप मोठा परिणाम विद्यार्थ्याच्या जीवनावर होत असतो. त्यामुळे चांगल्या प्रकारचे सुसंस्कारित शिक्षक असणे आणि अशा पद्धतीचं वातावरण त्या शाळेमध्ये असणं हे विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असतं. दुर्दैवाने पालक ज्या वेळेला विद्यार्थ्यांना अशा शाळांमध्ये प्रवेश देतात त्यावेळेला याचा विचार फार कमी करतात. तर या दृष्टिकोनातून शाळेतून पासआउट झालेले विद्यार्थी असतील किंवा पालक असतील यांच्याशी जर आपण संपर्क साधला तर त्या शाळेत राबवले जाणारे वर्षभरातील उपक्रम असतील, शिक्षकांचं वर्तणूक असेल, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं ते हाताळतात, विद्यार्थ्यांच्या अडचणी कशा सोडवतात या बाबतीमध्ये आपल्याला माहिती मिळू शकेल. आणि त्यामुळं आपण केवळ इमारत किंवा त्या शाळेची फीस हे पाहून विद्यार्थ्यांना प्रवेश न देता त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीची वागणूक दिली जाते, आपल्या मुलावर संस्कार कसे होतात, तिथल्या शिक्षकांचं विद्यार्थ्यांबरोबरचं राहणीमान किंवा विद्यार्थ्यांबरोबरची वर्तणूक कशी आहे, ते विद्यार्थ्यांना कसे घडवतात हे आपण पाहणं गरजेचं आहे.
1: आणि आज जिल्हा परिषदेच्या शाळा देखील खासगी शाळाला थोडी सोड अशा तयार झालेल्या आहेत. तिथलं वातावरण जर असेल किंवा तिथली स्वच्छता टापटीप ह्या देखील त्यांना थोडी सोड आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा देखील खूप चांगल्या आहेत, सुंदर आहेत, खूप चांगलं गार्डन मेंटेन केलेलं आहे, खूप चांगलं ग्राउंड मेंटेन केलेलं आहे. अशा शाळा देखील आपल्या परिसरात आहेतच. तुम्ही मगाशी उपक्रमाविषयी बोलत होता त्याविषयी सांगा ना.
0: अगदी बरोबर. जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनही आता म्हणजे त्याचं रूप बदलत आहे. मुळातच जिल्हा परिषदांच्या ज्या शाळा आहेत या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी निर्माण झालेल्या शाळा आहेत. मग अशा शाळांना सुरुवातीच्या काळामध्ये इमारतींचा प्रश्न होता. आता जिल्हा वार्षिक निधीच्या माध्यमातून अनेक शाळांमधून चांगल्या पद्धतीच्या इमारती, दुमजली इमारती, भव्य इमारती निर्माण केलेल्या आहेत. मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड आहे आणि या इमारतीचं बोलक्या भिंती म्हणजे आपण बालासारखा उपक्रम म्हणतो की ज्याच्यामध्ये प्रत्येक शाळेतला घटक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्याच्या वर्ग खोली मध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या नजरेसमोर सतत काही ना काही शैक्षणिक मूल्य असणारा घटक राहील या दृष्टिकोनातून शाळा तयार झालेल्या आहेत. तर त्यामुळं आपण म्हणालात ते बरोबर आहे की शिक्षकांच्या माध्यमातून शाळांचं स्वरूप आता बदलत आहे. शाळांनी मुख्यमंत्री माझी शाळा सारख्या असतील किंवा स्क्वाफ म्हणून एक अंतर्गत मूल्यमापनाची प्रणाली विकसित झालेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून शाळेला समृद्ध करण्याचा दृष्टिकोन हा शासनाकडून वारंवार राहिलेला आहे. जिल्हा प्रशासन म्हणून सुद्धा याकडे विशेष लक्ष दिल्या जात.
1: बरं, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्यांचं नैतिक मूल्य आणि सामाजिक भान ह्याचं जतन व्हावं यासाठी शाले परिपाठ देखील वेगवेगळ्या पद्धतीने बदलत जातो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी मूल्यांची निश्चितच वाढ केली जाते किंवा विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने वेगवेगळे प्रयत्न देखील होत असतात, ते सांगा ना.
0: परिपाठाच्या दृष्टिकोनातून आपण खूप चांगला विषय मांडलेला आहे की मराठी माध्यमांच्या शाळांमधून एक 20 मिनिटांचा परिपाठ हा निश्चित केलेला असतो आणि या परिपाठामधून विद्यार्थ्यांवर विविध मूल्य रुजवावेत या दृष्टिकोनातून राष्ट्रगीत असेल, त्यानंतर राज्यगीत, विविध प्रार्थना, बोधकथा, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाची प्रश्न, त्यानंतर विद्यार्थ्यांची कवायत, योगासन याचं प्रात्यक्षिक अशा पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम परिपाठातून घेतले जातात. त्या पूर्ण शाळा त्यावेळेला असेंबल झालेली असते, पूर्ण शाळा एकत्रित मैदानावर असते आणि त्या विद्यार्थ्यांसमोर एखादा वर्ग हा परिपाठ सादर करतो तर त्यामुळं तो वर्ग पूर्णतः त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं सादरीकरण करत असताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. तर ह्या बाबी या परिपाठातून दिल्या जातात. याशिवाय अनेक उपक्रम शाळा स्तरावर घेतले जातात, जे काही शालेय उपक्रम असतात, काही अभ्यासपूरक असतात, तर अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला पूरक आणि पोषक वातावरण शाळेमधून केलेलं असतं.
1: क्षेत्रभेट असतील, क्रीडाविषयक वेगवेगळे खेळ असतील, ते देखील आता आपल्या म्हणजे शासकीय शाळेमध्ये निश्चितच राबवले जातात. सर, पण नेमकी यंत्रणा कशी काम करते?
0: शाळा स्तरावर मुख्याध्यापक आणि त्या शाळेतील शिक्षक हे प्रामुख्यानं शैक्षणिक उपक्रमांचं नियोजन करतात. मुख्याध्यापक हे वर्षाच्या सुरुवातीलाच यावर्षी शाळेतून आपल्या कोणते उपक्रम घ्यायचे आहेत, शाळेचा निकाल उंचवण्यासाठी काय प्रयत्न करायचे आहेत, परीक्षांचं नियोजन कसं असणार आहे, अभ्यासक्रम कोणत्या कालखंडामध्ये पूर्ण होणार आहे आणि अभ्यासक्रमाअंतर्गत कोणते उपक्रम आपल्याला घेणं अपेक्षित आहे, अशा स्वरूपाचं नियोजन हे वर्षाच्या सुरुवातीलाच होतं. वार्षिक नियोजन, घटक नियोजन आणि मग पाठ नियोजन अशा पद्धतीनं शिक्षक अध्यापन करत असतात. मुख्याध्यापकांचं काम असतं की शैक्षणिक वर्गातील

0: वातावरण हे व्यवस्थित राखत शिक्षकांचं अध्ययन आणि अध्यापनाचं कार्य सुरू आहे का? विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी त्या वर्गामध्ये मिळते आहे का हे मुख्याध्यापक निरीक्षण करतात. आणि मुख्याध्यापकांचं निरीक्षण पर्यवेक्षी यंत्रणा जसं केंद्र प्रमुख आहेत, विस्तार अधिकारी आहेत, तालुक्यावर गट शिक्षण अधिकारी आहेत, यांच्या माध्यमातून शाळा भेटी असतील किंवा वार्षिक तपासणीच्या वेळेला पाहिल्या जातात.
1: हां, म्हणजे खूप मोठी यंत्रणा काम करत असते आणि प्रत्येकाचं त्या शाळेवर त्या विद्यार्थ्यावर लक्ष असतं आणि त्या दृष्टीने त्याचा सर्वांगीण विकास होतो आहे की नाही हे तपासून पाहिलं जातं. सर, आता सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे आणि प्रत्येक शाळा ही तंत्रज्ञानाची कास धरून वाटचाल करत आहे, तर जिल्हा परिषद शाळेमध्ये असं काही आहे का?
0: जिल्हा परिषद शाळांमधून डिजिटल शिक्षणावर भर दिलेला आहे. यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मोबाईल इंटरनेटचा वापर करून मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं गेलं. त्यानंतर स्मार्ट टी व्ही, प्रोजेक्टर, ओव्हरहेड प्रोजेक्टर, त्याचबरोबर आता शाळांमधून रोबोटिक्ससारखं सुद्धा शिक्षण देणाऱ्या प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा जिल्हा वार्षिक निधीच्या माध्यमातून असेल किंवा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून असतील, तर निवडक जिल्हा परिषद शाळांना जिथे विद्यार्थी संख्या चांगली आहे, मोठ्या प्रमाणावर आहे, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. यामध्ये लोकसहभागाचा वाटा हा खूप मोठा आहे. गाव पातळीवर अनेक माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या प्रयत्नातून, पालकाच्या प्रयत्नातून शाळांचं जे स्वरूप आहे ते बदललेलं आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षकांना यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचे उपक्रम ते घेत असतात.
1: बरं, आणि जे मागासवर्गीय विद्यार्थी असतात त्यांचाही देखील वेगळा विचार केलेला?
0: अगदी, शासनाच्या धोरणामध्ये ज्या योजना आहेत त्या योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असेल, परीक्षा फीसमधील सवलत असेल, त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना अभ्यासात जर मागे असतील तर त्यासाठीचं मार्गदर्शन असेल, यासाठी विशेष प्रयत्न, मग मागासवर्गीय विद्यार्थी असतील किंवा दिव्यांग विद्यार्थी असतील, एकात्मिक शिक्षणाअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा सर्व विद्यार्थ्यांच्या समवेत घेऊन शिकविण्याचा प्रयत्न समग्र शिक्षा अभियानच्या माध्यमातून शासनाच्या वतीनं करण्यात आलेला आहे.
1: आणि जे मागे पडलेले विद्यार्थी असतात त्यांना एक्स्ट्रा कोचिंग वगैरे?
0: निपुण भारत सारखा एक उपक्रम आता सध्या सुरू आहे, त्या अंतर्गत निपुण महाराष्ट्र इयत्ता 2 ते 5 मध्ये अध्यापन कौशल्यामध्ये मागे असलेले जे विद्यार्थी आहेत, ज्यांचं अध्ययन कच्चं आहे, कौशल्यांमध्ये कमी आहे, या विद्यार्थ्यांना सराव घेतला जातो, त्या विद्यार्थ्यांचं निदान केलं जातं की हे नेमके कशामध्ये मागे, आणि त्यानंतर चाचण्यांच्या माध्यमातून असं निदान केलं जातं आणि त्यांना मग कृती कार्यक्रम आखून त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सारख्या संस्था जिल्हा स्तरावर आहेत, त्या शिक्षकांना मार्गदर्शन करतात.
1: बरं, आणि विद्यार्थ्यांचा कला गुणांना वाव देण्यासाठी
0: शाळा स्तरावर याचा अभ्यासपूरक सहशालेय उपक्रमांमध्ये विचार केलेला आहे. स्नेह संमेलनासारखे कार्यक्रम असतात, विविध दिवसानिमित्त वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा यासारखे कार्यक्रम असतात, तर याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना पुरेसा वाव मिळेल अशा पद्धतीनं नियोजन वर्षाच्या सुरुवातीलाच मुख्याध्यापकांनी करणे अपेक्षित आहे आणि तसं मुख्याध्यापक करतात.
1: बरं, मध्यान्न भोजन योजना देखील एक असते सर?
0: विद्यार्थ्यांना पुरेसं पोषण मिळावं आणि बऱ्याच वेळेला ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेमध्ये येतात आणि शाळेची वेळ लक्षात घेता मधला जो वेळ असतो त्यावेळेत त्यांना काहीतरी खाण्यासाठी मिळणे आवश्यक असतं, तर त्यामध्ये पुरेसं पोषण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पोषण आहार योजना, ज्याला पूर्वी माध्यान्ह आहार योजना म्हटलं जायचं, तर या प्रधानमंत्री पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मेनूप्रमाणे आहार दिला जातो आणि त्यामध्ये आठवड्यातून 1 ते 2 वेळेला पूरक पोषण आहार सुद्धा दिला जातो. यामध्ये लोकसहभाग आणि विविध गाव पातळीवर काही उपक्रम घेऊन पोषण आहाराचं पोषण वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो.
1: बरं, कधी कधी पालकांचा गोंधळ उडू शकतो की जो प्रवेश घ्यायचा आहे कसा घ्यावा, त्याचे मूल्य कसे ठरवावे, किंवा प्रवेश प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण जातो तर नेमकी आपण शाळा चांगली कशी ठरवावी, या दृष्टीने थोडीशी गडबड गोंधळ होत असते, तर आपण काय पालकांसाठी मार्गदर्शन करणार?
0: प्राथमिक स्तरावर आपण विचार करत असाल तर त्यावेळेला आपल्या परिसरातील शाळा विद्यार्थ्यांसाठीही चांगली राहील. त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना कमी पटसंख्या असलेल्या शाळेपेक्षा अलीकडच्या काळामध्ये ज्या ठिकाणी किमान म्हणजे विद्यार्थ्याचं सामाजिकरण होणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांमध्ये त्याला मिसळण्याची संधी मिळाली पाहिजे, मग ज्या ठिकाणी पटसंख्या चांगल्या मोठ्या प्रमाणात आहे अशा शाळेमध्ये प्रवेश घेणं योग्य राहील. त्याचबरोबर आपण इमारतीचंही मैदानाचाही विद्यार्थ्यांच्या

0: व्यक्तिमत्वामध्ये खूप मोठा वाटा असतो. तर त्यामुळं शाळेची इमारत चांगली असेल, भव्य असेल, किंवा खेळण्यासाठी क्रीडांगण असेल, अशा शाळा आपण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निवडणं हे योग्य असतं. बाकी माध्यम म्हणाल तर माध्यमाचा, इंग्रजी माध्यमाचं आपल्याकडे आकर्षण आहे, परंतु माध्यमाचा असा फारसा फरक विद्यार्थ्याच्या जीवनावर आपण जेव्हा पूर्णतः पाहिलं तर त्यामध्ये दिसून येत नाही. तो पुढे पुढच्या काळात सहाय्यक ठरेल इंग्रजी माध्यम, परंतु व्यक्तिमत्वात फरक पडला असं आपण एकदम म्हणू नाही
1: शकत नाही. तर हा देखील विचार करणं गरजेचं आहे पालकांनी. श्री प्रशांत दिग्रसकर साहेब, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद नाशिक, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या प्रवेश प्रक्रियेविषयी, चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेविषयी सांगितलं, आम्हाला मार्गदर्शन केलं, आमच्या मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांना मार्गदर्शन केलं, तर निश्चितच त्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये, त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये ही मुलाखत निश्चितच फलदायी ठरेल अशी आशा व्यक्त करतो. आणि आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि आजच्या मुलाखतीबद्दल आपले आभार मानतो. आजची मुलाखत इथं संपवतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.

थेट संवाद या कार्यक्रमात आताच आपण जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री प्रशांत दिग्रसकर यांची कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.

कड़ा दुपारी पर्यात पोहू भल्या सकाळी उन्हात नाव कड़ा दुपारी।

आज दुपारी 3:55 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुबळीच्या तारकेश्वर इथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचं वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून केलं जाईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. आज संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात नेहमीच्या सदरांसोबतच कृषी संवादमध्ये माझे शेतीतील अनुभव या अंतर्गत सेंद्रिय पद्धतीनं सोयाबीन, मधुमका आणि गव्हाचं विक्रमी उत्पादन याविषयी भगूर इथल्या प्रयोगशील प्रगतीशील महिला शेतकरी सविता विलास करंजकर यांच्या आरती शिरवाडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आज आम्ही प्रसारित करणार आहोत. सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 11 वाजतायत. आता 12 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 12 ते 1 या वेळेमध्ये वनिता मंडळ हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला विविध भारती.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस, त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. योग

0: सखींनो, योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे तर शरीर मन आणि आत्म्याला जोडणारा एक सुंदर सेतू. आज जगभरात साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस लाखो लोकांच्या जीवनात आरोग्य, आनंद आणि सकारात्मकता घेऊन आलाय. पण श्रोते हो मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात नेमकी कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, विचार करा. याचं उत्तर तर तुम्हाला कार्यक्रमातच मिळणार आहे, आणि नाहीच मिळालं तर या प्रश्नाचं अचूक असं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला मी सांगणारच आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आता आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, गेल्या काही वर्षात आपण बघतो की 21 जून हा योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. आपल्या देशामध्ये साधारणपणे 2015 पासून साजरा व्हायला सुरुवात झाली, तर या दिवसाबद्दल काय सांगाल?
2: सर, 2015 पासून आपल्या देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये योग दिवस हा 21 जूनला साजरा करण्याची परंपरेला सुरुवात झाली. आणि एक योग शिक्षक आणि योगाचे जे योगाचार्य आहेत पूर्ण भारतातील, त्यांच्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आणि या दिवसाच्या निमित्ताने योग हा घराघरापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं की हा सध्या योगाचा सुवर्ण काळ असा म्हणावा लागेल, कारण की आतापर्यंत जी साधना ही भारतापर्यंत सीमित होती तिने समुद्र ओलांडलाय आणि देश विदेशामध्ये योग दिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला सुरुवात झाली. कारण की योग हा कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा असा भेदभाव न करता हा पूर्ण मानवासाठी आहे.
1: बरोबर.
2: म्हणूनच कदाचित यंदाची जी योग दिवसाची थीम आहे ती योगा फॉर ह्युमॅनिटी आहे.
1: सर, योग हा मानवी जीवनासाठी फार आवश्यक आहे, पण योग करण्याच्या काही पद्धती असेल, त्याचे काही प्रकार असतात का?
2: योगाचे अशा वेगवेगळे प्रकार आहेत. भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, कर्म योग आहे. आणि जर तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन केलं तर या सर्व योगाचं एक परिपूर्ण ज्ञान तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून तर मिळणारच आहे. परंतु योगाचं खरं ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर वेद, उपनिषद, श्रीमद भगवद्गीता या सगळ्या ग्रंथांमधून जे काही योग आला आहे त्याचा जो निचोड आपण म्हणूया, ते सर्वात अगोदर महर्षी पतंजलींनी त्याची निर्मिती केली आणि हा वेद आणि उपनिषदांमधला योग त्यांनी एकत्र केला पतंजली योग सूत्रामध्ये. त्यानंतर घेरंड ऋषींनी घेरंड संहिता लिहिली, हठयोग स्वामी सातवाराम यांनी हे ग्रंथ लिहिले आणि मग या योगाला एक शास्त्र म्हणून मान्यता मिळाली. फिलॉसॉफिकल दृष्टिकोनातून योग हा एक फिलॉसॉफी आहे. आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे अष्टांग योग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधीपर्यंतच्या.
1: सर, तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की योग हा आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये होता, मग अध्यात्म आणि योग याचा काही संबंध आहे?
2: खूप जवळचा संबंध आहे. जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला योग साध्य करावाच लागणार आहे. आणि मी पुन्हा पुन्हा तुम्हाला भगवद्गीता याच्याकरता सांगतोय की श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला हाच सल्ला दिला होता की योगी हो, योगी झाल्यावरती तुझ्या मनातले सगळे प्रश्न सुटतील आणि तुला एक शाश्वत मार्ग सापडेल. आणि भगवद्गीतेचाच अजून एक कोट देतो की योगाचा जर परिपूर्ण अर्थ आपल्याला विचारात घ्यायचा आहे की योग म्हणजे काय, अनेकांचे अनेक प्रश्न असतात. सर्वात कॉमन प्रश्न आहे अनेक लोकांचा की योग म्हणजे नेमकं काय, तर भगवद्गीता असं म्हणते योग कर्मसु कौशल्यम, अर्थात तुम्ही जे कर्म करत आहात त्या कर्मामध्ये तुमचं कौशल्य येणे, कौशल्य रीतीने तुम्ही ते कर्म करणे, आसक्त

0: शक्ती न ठेवता कर्म करणे म्हणजेच योग म्हटलेला आहे. मग डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, शिक्षक असो, प्राध्यापक असो, विद्यार्थी असो, गृहिणी असो, प्रत्येकाच्या जीवनाशी हा योग निगडीत आहे, प्रत्येकाच्या कर्माशी योग निगडीत आहे. म्हणून अध्यात्म आणि योगाचा फार जवळचा संबंध आहे. पुन्हा सांगेल की अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. मग महर्षी पतंजली म्हणतात योग चित्त वृत्ती निरोधा, तुमच्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी योग आहे.
1: बरोबर.
0: स्वामी सत्वाराम असं म्हणतात की मन आणि प्राण यांची एकी म्हणजे योग, आत्मा आणि परमात्म्याची एकी म्हणजे योग, म्हणजे एक रूप होणे. त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत, जशी पाण्यामध्ये मीठ टाकल्यावरती मिठाचं अस्तित्व उरत नाही, ते एक जीव होऊन जातं पाणी आणि मीठ. त्याप्रमाणे तुमच्या मनाला, तुमच्या आत्म्याशी, आत्म्याला

0: ज्याप्रमाणे तुमच्या मनाला तुमच्या आत्म्याशी आत्म्याला परमात्म्याशी एक रूप होणे एक जीव करून घेणे म्हणजेच योग आहे. आणि म्हणून योग आणि अध्यात्म हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत.
1: सर, शरीरावर किंवा मनावर नियंत्रण म्हटलं की श्वासाचं प्रमाण आलं आणि प्राणायाम आणि योग यामध्ये फरक आहे का?
0: अजिबात नाही. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की अष्टांग योगामध्ये म्हटलंय की यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान या ज्या पायऱ्या आहेत तशा आसन करून शरीर दृढ झाल्यानंतर सुदृढ झाल्यानंतर मनाला नियंत्रित करण्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. मी वारंवार तुम्हाला ग्रंथाचे कोट देईल कारण की आपल्या ग्रंथांमध्ये खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. स्वामी सातवाराम असं म्हणतात, चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत. अर्थात जसा तुमचा श्वास चालेल तसं तुमच्या मनाची स्थिती असेल. आणि मनाला जर लय करायचं आहे, मनावर जर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे, तर तुम्हाला श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करावं लागेल, तर तुम्ही तुमचं मन नियंत्रित ठेवू शकतात. म्हणून प्राणायाम सांगितलेले आहेत.
1: सर, योगाची काही आसनं असतात?
0: भगवान आदिनाथ महादेव म्हणजे योगाचे खरे रचयिता, प्रथम उद्गाता किंवा योगाचे परमगुरु आपण म्हणू की ज्यांनी योगशास्त्राची निर्मिती केली, तर या योगशास्त्राचे निर्मितीकार जे आहेत ते भगवान शिव यांना मानलेलं आहे.
1: बर.
0: आणि त्यांनी 84 आसनांचा उल्लेख केलेला आहे की मनुष्याने ही 84 आसनं करावीत. त्यात स्वामी सत्वरामांनी त्यापैकी 15 आसनांना महत्व दिलं, महर्षी गेरंड्यांनी 32 आसनांना महत्व दिलं. तर पतंजल म्हणतात की स्थिरम सुखम आसनम, जे स्थितीमध्ये तुमची स्थिरता आणि सुखकारकता असेल ते तुमचं आसन. मग आजच्या युगाचा जर विचार केला, आता ही ग्रंथ फार पूर्वी पुरातन लिहिले गेले, जवळपास 2000 वर्षा पहिले 500 वर्षा पहिले ही सगळी ग्रंथ लिहिली गेली.
1: बरोबर.
0: आता 21वं युग सुरू आहे, विज्ञानाचे युग सुरू आहे. मग या विज्ञानाच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण सर्वसामान्य लोकांना याबद्दलचं आपण महत्व सांगतो, पटवून देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस हे सर्व लोक याची पुरावे मागतात. उदाहरणार्थ सांगतो की पवनमुक्तासनासारख्या एखाद्या छोट्या आसनामुळे वायुविकार दूर होऊ शकतात. मग याचे काय पुरावे आहेत? ग्रंथात सांगितलंय म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये हे खरं होतं का? म्हणून वैज्ञानिक पुरावे देण्यासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या संस्था कार्यरत आहेत. कैवल्य धाम सारखी एक संस्था आहे की जी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आसनांचे पुरावे देते. योग मीमांसा सारखे असे अनेक नियतकालिक सध्या योगावरती निघत आहेत. आणि मग वयोमानानुसार प्रकृतीनुसार काही आसनं आहेत की जी केली पाहिजे. लहान मुलांना तुम्ही जर योगा शिकवायचं म्हटले तर त्याची पण एक वयाची अट आहे. म्हणजे जवळपास 12-13 वर्षानंतरच्या मुलाला, 14 वर्षाच्या नंतरच्या मुलाला तुम्ही योग शिकवू शकतात. वयस्क लोकांसाठी ज्यांचं वय झालं आहे, ज्यांची फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती जर कमी असेल, त्यांना काही अस्थींचे विकार असतील, तर अशा लोकांसाठी सूक्ष्म क्रिया सांगितल्या आहेत. प्राणायाम हा सर्वांना चालण्यासारखा आहे, तर प्राणायाम सुद्धा कसे केले पाहिजे तर शांत बसून आणि शांततेने श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करून तुम्हाला प्राणायाम करायचे आहेत. तर निश्चितच आसनं खूप साऱ्या प्रकारची आहेत, पण ती वयोमानानुसार करावी, आपल्याला झेपेल, आपल्या प्रकृतीनुसार करावी असा मी आपल्या माध्यमातून नक्की सल्ला देईल. बऱ्याच वेळेस असं होतं आणि माझ्या बघण्यात पण आलंय की आपला शेजारचा व्यक्ती कशा प्रकारचं आसन करतो तसंच अट्टहास आपण करण्याचा प्रयत्न करतो, पण अशा वेळेस आपण हे नक्की विसरतो की त्याच्या वयामध्ये माझ्या वयामध्ये फरक आहे, त्याच्या शरीराची रचना माझ्या शरीराची रचना वेगळी आहे. तो जे काही आसन करू शकतोय कदाचित आपल्याकडनं होणार नाही, पण आपण तसा अट्टहास करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी मसल्स इंजर्ड होऊ शकतात, कुठेतरी त्रास होऊ शकतो, याचा पण विचार केला गेला पाहिजे. तर एकंदरीत वयाच्या अनुषंगाने आपल्या शरीराच्या रचनेप्रमाणे आपण आसनांची निवड करावी, आणि हे करत असताना योग्य गुरु यांचं मार्गदर्शन आपण घ्यायलाच हवं.
1: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्याचे काय फायदे होतात?
0: जर तुम्ही योग पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं. तुमच्या शरीरामध्ये असलेले वात पित्त कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवतात. शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्तधातू आहे, रस रक्त अस्थि मेद मज्जा शुक्र, या सातही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे, योगामध्ये आहे. शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं, आणि मानसिक स्वास्थ्य करून साधकाने जर साधन निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धींची सुद्धा प्राप्ती होऊ शकते, इतकं योगशास्त्र हे महान आहे. योगामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर विश्वास ठेवा, योगासाठी तुम्ही जितकी वेळ द्याल ना त्यापेक्षा कैक पटीने योग तुम्हाला पुन्हा परत करणार आहे. तुमचं स्वास्थ्य तुम्हाला देणार आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला देणार आहे, तुमच्या भावनांवर तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवण्याची कला तुम्हाला योग देणार आहे. धन्यवाद.
2: योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

0: मैत्रिणींनो, स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. घर, नोकरी, मुलांचा सांभाळ आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना ती अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. अशा वेळी संतुलित आहार आणि नियमित योग तिच्या आयुष्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. योग मनाला शांतता, सकारात्मकता आणि मानसिक स्थैर्य प्रदान करतो. योगामुळे शरीर लवचिक राहतं, ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: आणि आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद सर.
1: सर्वप्रथम मॅडम मला हे सांगा की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जातो आणि सतत धावपळ करत असतो, तर त्याला त्याचं शरीर तंदुरुस्त राखण्यात किंवा त्याच्या शरीराचं स्वास्थ्य राखण्यात योग मदत करू शकतो?
2: सध्याचं खरंच जीवन जसं तुम्ही म्हटलं तसं धावपळीचं झालेलं आहे.
1: बरोबर.
2: आणि खरं पाहिलं तर हुने देखील हेल्थची व्याख्या हीच केलेली आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, इंटलेक्च्युअल, इमोशनल अँड सोशल वेलबिईंग अँड नॉट मिअरली ॲबसेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी.
1: बर.
2: अर्थातच आपलं जे हेल्थ आहे किंवा आपलं जे आरोग्य आहे ते म्हणजे केवळ शारीरिक किंवा मानसिक आरोग्य नाही, तर हुने त्यात इतरही म्हणजे जसे स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक, इंटलेक्च्युअल, इमोशनल, भावनिक आणि सामाजिक सुद्धा त्यात ऍडिशन केलेले आहेत. तर योगाचा ह्या सर्व आस्पेक्टवर खूप छान आपण उपयोग होऊ शकतो. योग म्हणजे केवळ आसनं करणं किंवा प्राणायाम करणं म्हणजे योग नाहीये. तर योग हा आपल्या आपण दैनंदिन जीवनात उतरवायला पाहिजे आहे. ऍज अ दिनचर्या आपण योग आपल्या जीवनात जर उतरवला तर आपण ह्या सर्व गोष्टींवर आपलं स्वास्थ्य जे आहे ते टिकवून ठेवू शकतो.
1: साधारणतः योगासनं करण्यासाठी आपण जो आहार घेतो त्या आहारानंतर किती काळानंतर योगासनं करायला हवी किंवा आहाराच्या अगोदरची किंवा आहाराच्या नंतरची योगासनं असा आपण असे प्रकार करू शकतो का?
2: कोणतेही आसनं किंवा कोणताही व्यायाम हा आहार घेण्याच्या पूर्वी म्हणजे अनशनपोटी करावा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचं पोट रिकामं असताना कोणतेही आसनं, व्यायाम किंवा आसनं केले तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या रीतीने करू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो आहार घेण्यापूर्वीच योगासनं करावीत किंवा व्यायाम करावा. फक्त आहार घेतल्यानंतर एक वज्रासन असं आसन आहे की जे तुम्ही आहारानंतर लगेच करू शकतात, ज्याच्यामुळे तुमची पचन शक्ती सुधारते, तुमचं खाल्लेलं अन्न पचन होतं व्यवस्थित. त्याच्यामुळे तेवढं एकच आसन तुम्ही खाल्ल्यानंतर करू शकतात. आणि साधारण जेवणानंतर जर तुम्ही म्हणाल तर साधारण 5 ते 6 तासांचा गॅप निश्चित हवा. तेवढ्या वेळात आपलं अन्न पचायला मदत होते. अन्न पचन झालेलं असल्यामुळे आपल्या शरीराला लाघवता येते, म्हणजे शरीर लघु झालेलं असतं आणि आपण आसनं चांगल्या प्रकारे करू शकतो.
1: एखाद्या वेळेस अजीर्ण होते, अन्न पचल्या जात नाही किंवा जड अन्न जाते, तर या जड आहाराचा आपल्या योग अभ्यासावर परिणाम होऊ शकतो?
2: निश्चितच. कारण जेव्हा तुम्ही आसन करतात किंवा आसनाची जी स्थिती तुम्हाला प्राप्त करायची असते तेव्हा तुमचं पोट रिकामं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर योगा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा उठल्यानंतर प्रातःकाळी करण्यासाठी सजेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा अजीर्ण असतं किंवा अपचन असतं तेव्हा तुम्हाला ती जी स्थिती आहे, शारीरिक स्थिती आहे, ती तुम्ही त्या लेवलपर्यंत म्हणजे जे योगाची जी पोझिशन सांगितलेली आहे तम स्थिती तुम्हाला प्राप्त करता यायला पाहिजे, ती नाही तुम्ही करू शकत. त्याच्यामुळे अपचनाचा आणि त्याचा निश्चितच त्रास होतो.
1: योगाने किंवा व्यायामाने आपली शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य साधलं जातं, पण शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य म्हणजे संपूर्ण आपलं तंदुरुस्त आहे असं म्हणू शकत नाही. मनाचं स्वास्थ्य तरी कुठेतरी आवश्यक असतं, ते योगाद्वारे साधल्या जाऊ शकते का?
2: योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्त

0: चित्तवृत्ती निरोध. योग म्हणजे काय तर जोडणे, जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे. आपण जोडलं कशाद्वारे जातो तर मनाच्या शक्तीद्वारे आपण परमात्म्याशी जोडले जातो. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक समाधान, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात. अष्टांग योग त्याच्यासाठी सांगितलेला आहे. अष्टांग योगात 8 अंगांचा विचार केलेला आहे. त्यात फक्त शारीरिकच नाही तर मानसिक, आध्यात्मिक सगळ्या विकासाचा त्यांनी, पतंजली ऋषींनी त्यात त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच सर, मनासाठी योगासारखा उत्तम पर्याय नाहीये दुसरा.
1: सर्वात शेवटी तुम्ही योग प्रशिक्षक आणि आयुर्वेद तज्ञ म्हणून संतुलित आहार हा कसा असावा याबद्दल काय सांगा?
0: संतुलित आहारात सर्वात महत्वाची गोष्ट, जे आजकाल फास्ट फूड कडे सगळं पुढची पिढी चालली आहे, तर ते फास्ट फूड बंद होणं खूप गरजेचं आहे. आता काळानुसार आपण टोटली बंद नाही करू शकत, कारण काही गोष्टींना लिमिटेशन्स आहेत, काही गोष्टी ऍक्सेप्टही कराव्या लागतात. त्याच्यामुळे वन्स इन अ व्हाईल, 15 दिवसातनं, 8 दिवसातनं एकदा ठीक आहे. पण जर तुम्ही रोजच पॅक फूड खाता आहेत, रोजच फास्ट फूड खातायत, तर ते चुकीचं आहे. शक्यतो अन्न हे ताजं असावं, म्हणजे सकाळी बनवलेलं अन्न सकाळी खावं आणि रात्री तयार केलेलं रात्री खावं. फ्रीज मधलं अन्न जेवढं शक्य आहे तेवढं टाळावं. त्याच्यानंतर वरण भात, भाजी, पोळी असा चौरस आहार असावा. आणि सगळ्यात महत्वाचं, सीझनल फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं हे याचा आहारात जरूर समावेश असावा. जनरली आजकाल काय होतं, वर्षभर सगळे फळं मिळतात, वर्षभर सगळ्या भाज्या मिळतात, पण शक्यतो जे सीझनल आहे ते खाण्याकडे जर आपण कल ठेवला तर ते जास्त बेटर आहे. त्याच्यानंतर सगळ्या डाळींचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. म्हणजे थोडक्यात आपला संतुलित आणि चौरस आहार असावा. आजकाल सर कॅलरीज आणि त्याच्यामुळे इतके लोक कॉन्शियस झालेले आहेत, पण बऱ्याचदा काय होतं, डाएटच्या नावाखाली इतकं चुकीचं अन्न खाल्लं जातं किंवा इतकं मिसगाईड केलं जातं किंवा बऱ्याचदा भुकेलं ठेवलं जातं, ते सुद्धा चुकीचं आहे. नीट व्यवस्थित सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा जेवण करावं. शक्यतो संध्याकाळचं जेवण जर सूर्यास्तापूर्वी झालं तर ते खूप उत्तम, पण आजकालच्या आपल्या दैनंदिन यात ते शक्य नाहीये. तरी पण रात्रीचं जेवण आणि झोप यात कमीत कमी 1.5 ते 2 तासाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. फक्त आहार घेणं उपयोगाचं नाहीये तर आहार तुम्ही कसा घेत आहात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ताट घेतलंय, समोर टीव्ही चालू आहे, ताटात काय माहितीच नाहीये आणि आपण जेवतोय, त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही नीट व्यवस्थित खाली बसा, टेबलचेअर जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं, पण पूर्ण लक्ष तुमचं जेवणाकडे असायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेवताना तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे. आणि जसं जेवताना मन प्रसन्न असायला पाहिजे तसंच स्वयंपाक करताना स्वयंपाक करणारीचं मन सुद्धा प्रसन्न असणं गरजेचं आहे. ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत, पण यांचा इतका इम्पॅक्ट होतो, तो लॉंग टर्म असतो, लगेच लक्षात येत नाही, पण याचा खूप छान, खूप इम्पॅक्ट होत असतो आपल्या दैनंदिन जीवनावर. आणि तिसरी गोष्ट, शांततेने आणि अन्न चावून चावून खावं. आणि सगळ्यात महत्वाचं, उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म हे लक्षात घेऊन अन्न ग्रहण करावं. आजकाल मुलं काय करतात, आई हीच भाजी बनवली, आई तीच, आई तू असंच करते, असं नाही. जे समोर तुमच्या आलेलं आहे ते आनंदाने आणि एक यज्ञ कर्म करतो आहोत आपण, त्यात कशा समिधा टाकल्या जातात तसं अन्न आपण समिधा म्हणून टाकतो आहे हे ध्यानात घेऊन त्याच्यानुसार आहार सेवन करावा.
1: योग आणि आहार हा आपल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी जळगावतर्फे मी आपला धन्यवाद मानतो.
2: धन्यवाद सर. योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

0: सखींनो, निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि आनंदी जीवनासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार आणि योगाचा समावेश करणं ही काळाची गरज आहे. कारण स्वतः निरोगी असलेली स्त्रीच कुटुंब आणि समाजाला सशक्त बनवू शकते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं आपण सर्वांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करूया आणि निरोगी, आनंदी आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करूया. आणि आता श्रोते हो मैत्रिणींनो, वेळ झालीये सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात 21 जून 2015 रोजी झाली. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश देणारा हा दिवस आज संपूर्ण जगाला एकत्र आणतोय. तेव्हा सखींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आज आपण अशा एका जिद्दी, मेहनती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी वयाच्या 60 नंतरही आपली स्वप्न जपली आणि ती पूर्णही करून दाखवली. राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावून जळगाव जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या छाया तायडे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा हा प्रवास, त्यांची जिद्द आणि त्यांच्या यशामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. तेव्हा मैत्रिणींनो, स्वागत करूया ताईंचं. छाया तायडे ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. ताई, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन या यशाबद्दल. आणि तुम्हाला हे यश मिळालेलं आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय?
1: यश मिळाले, मला खूप समाधान वाटतं, खूप आनंद वाटतो. माझ्या बरोबर माझ्या कुटुंबालाही खूप आनंद झाला, कारण हे यश मला सहज मिळालेलं नाहीये. मी जवळजवळ 9 ते 10 वर्षापासून स्पोर्टमध्ये आहे, म्हणजे खेळ खेळते आहे. हा, मग जिल्हास्तरीय खेळून झालेलं, राज्यस्तरीय झालं आणि राष्ट्रीय स्तरावर पण मी गुंटूर, चेन्नई, मणिपूर, इम्फाळ, हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग मी नोंदवला आहे. परंतु मग मला पाहिजे तसे यश मिळत नव्हते. यावेळी जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धा शिर्डी येथे पार पडल्या, त्यानंतर मग मी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी केली, सराव करत राहिली मी. हा, चंदीगडला होणार होत्या ह्या स्पर्धा, तर मग सराव करायचा कसा, आपलं आधी नेमकं चुकत कुठे होतं हा शोध मी घेतला. आणि 5 किलोमीटर आपण किती वेळामध्ये येतो, तर ती वेळ आपल्याला कशी कमी करता येईल, याकडे मी लक्ष दिले आणि मला यश मिळालं. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे.
0: वा, खूपच छान ताई. मग ताई, आता तुम्ही हा खेळ खेळता आहात, तुम्हाला खेळाची आवड आहे, तुम्ही पूर्ण देशभरात सगळीकडे जाऊन आले आहे या स्पर्धांसाठी, मग खेळाची आवड तुम्हाला नेमकी कधी आणि कशी निर्माण झाली?
1: खेळाची आवड म्हणजे आम्ही पूर्ण कुटुंब कल्याण भिवंडी रोडच्या तिथे कोणगाव म्हणून गाव आहे,

0: छोटेसे तिथे आम्ही राहत होतो. मुलाचं लग्न होऊन मुलगा इथेच जळगावमध्ये त्याच्या पत्नी समवेत स्थायिक झालेला आणि माझ्या मुलीचंही लग्न होऊन मुलगी सासरी होती. तर मग आम्ही दोघेच तिथे राहत होतो. परंतु अचानक माझ्या पतींना डेंग्यूची लागण झाली आणि डेंग्यूमुळे ते 2012 साली मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं. या घटनेने मी फार खचून गेले. मुलगा माझा जळगावला घेऊन आला सगळं सामानासहित कायमस्वरूपी. पण मग मी इथे सारखी विचारात असायची, तास न तास एका ठिकाणी बसून असायची. जेवणं केलं का तिथेच बाजूला ताट सरकवायचं आणि बसायचं. आठवण आली का मी रडायची. मुलाने सुनीने मला खूप समजवले की आई आता पप्पा तर गेलेच आहे, तू पण तोच मार्ग धरलाय का अशी करते, तू काळजी घे तब्येतीची. परंतु असं बोलल्यावर मला आणखी खूप रडू यायचं. मग मुलगा समजवायचे नेहमी असंच चालू असायचं. पण मग या गोष्टीने काय झालं, माझ्या आरोग्यावर परिणाम झाला. माझे वजन वाढत गेले. मला जिना वगैरे चढताना दम लागायला लागला. मग मुलगा मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. मग डॉक्टरांनी मला चेक केल्यावर सांगितलं की यांना बीपीचा त्रास चालू झालाय म्हणे. पण मग गोळ्या दिल्या तर आटोक्यात येऊन जाईल, त्यासाठी यांनी रोज थोडस फिरलं पाहिजे. मग मी मुलाने मला सांगितलं चल आई आपण फिरत जाऊ. मग मुलगा मला थोडे दिवस सोबत घेऊन गेला. म्हणजे एक 7-8 दिवस मी ते चालली. पण मग त्याच्यानंतर माझे गुडघे दुखायला लागले. मग गुडघे दुखायला लागल्यानंतर मग हाडांच्या डॉक्टरकडे नेलं. मग हाडांच्या डॉक्टरकडे तिकडे माझी ट्रीटमेंट चालू केली. पण काही पाहिजे तसा फरक पडत नव्हता. डॉक्टरही आम्ही 1-2 असे चेंज केले. मग त्यानंतर डॉक्टरांनी गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिली माझ्या.
1: बरं.
0: हा इंजेक्शन दिली. ते इंजेक्शनाने मला थोडं 2-4 महिने फरक वाटायचा. असं 2 वेळेस मी गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेतले, दोघी गुडघ्यांमध्ये. हा मग तिथं तात्पुरता फरक पडतो. पण असं बऱ्याच ठिकाणून मग असं ऐकायला मिळालं की ते इंजेक्शन घेणं बरं नसतात, त्याच्याने आणखी जास्त प्रॉब्लेम मध्ये याल. मग काय करायचं. मग परत ते गुडघे आणि पाय माझे दुखायला लागले. मग परत डॉक्टरकडे गेले असता मग डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम तुमचं हाडांचा ठिसूळपणा चेक करायला लागेल. मग पुण्यावरून दर 14 तारखेला एका महिन्यात प्रत्येक महिन्याला डॉक्टर यायचे हाडांचा ठिसूळपणा चेक करण्याकरता. मग त्यावेळी मी तिथे गेली आणि त्या मशीनमध्ये माझा पाय टाकला हाडांचा ठिसूळपणा चेक करण्यासाठी. तर तिथे टप्पे होते, हिरवा रंग, पिवळा रंग आणि लाल रंग. तर माझा पाय त्या मशीनमध्ये टाकल्यावर तो बाण अगदी लाल रंगाकडे गेला. लाल रंगाकडे गेला. मग तो त्यांनी रिपोर्ट तयार केला. मग आम्ही परत डॉक्टरांकडे गेलो. मग तो रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टर म्हणाले की तुमचे हाड खूप प्रमाणात ठिसूळ झालेले आहे. तर ह्या हाडांना मजबूती आणण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करावं लागेल. मग मी घरी आली आणि मग जॉगिंग करायला लागले. 3-4 महिने जॉगिंग करत राहिले मी. माझं जे रुटीन होतं ते चालू होतं, चालणं धावणं थोडं थोडं. मग त्यामध्ये माझं वजन कमी झालं थोडंफार. वजनही कमी झालं आणि माझे पाय दुखणंही कमी झाले. मग 4 महिन्यानंतर तो हाडांचा ठिसूळपणा परत चेक करण्यासाठी आम्ही गेलो. मग जेव्हा तो हाडांचा ठिसूळपणा चेक केला तर त्या मशीनमधील बाण डायरेक्ट हिरव्या रंगाकडे गेला.
1: खूपच छान.
0: हिरव्या रंगाकडे गेल्यानंतर मग मला वाटलं की 3-4 महिन्यापूर्वी ही टेस्ट केली असता आपण तो बाण लाल रंगाकडे होता आणि आता हा हिरव्या रंगाकडे केला. मी एवढं वेगळं काही केलं नव्हतं. मी चालणं आणि धावणं हे केलेलं होतं. पण त्याच्याने जर एवढा फरक पडतो तर मग हे का नाही केलं पाहिजे. हा तर मग मी ते धावणं आणि चालणं खऱ्या अर्थाने मी धावपटू झाली ती तेव्हापासूनच मला धावण्याची आणि चालण्याची आणि खेळाची आवड निर्माण झाली.
1: वा खूपच छान ताई, तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगितला आणि तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली ते सुद्धा तुम्ही खूप छान शब्दात आम्हाला सांगितलं. आणि मग आता तुम्ही देशभरामध्ये विविध स्पर्धेंमध्ये सहभाग नोंदवला, मग त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली?
0: प्रेरणा म्हणजे मला आम्ही आमचं कोणगाव आहे तिथे मी आमच्या घराच्या संदर्भात काही कामानिमित्त गेली होती. तर तिथे गेल्यानंतर पटांगणावर मी त्या दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या घरी राहिले आणि दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले सवयीप्रमाणे. मग तिथे कोण गावातील एकनाथ पाटील अण्णा की मी आम्ही ओळखतो त्यांना, तर ते 72 वर्षाचे गृहस्थ ते सुद्धा तिथे आले होते फिरायला. ते मास्टर ॲथलेटिक म्हणून ग्रुप आहे. म्हणजे तो 30 वर्षापासून ते अगदी 100 वर्षापर्यंत कुणीही त्यामध्ये भाग घेऊ शकतं. तर ते त्या मास्टर ॲथलेटिकमध्ये सहभाग घेत असत. ते परदेशातही जात

0: होते म्हणजे जातात आता पण हो। त्यांचे कधी कधी तिकडे कोंडगावमध्ये बॅनर लागत असत हे ऐकून मला माहिती होते। तर मग मी तिथे वॉकिंग करायला लागले, चालता चालता ते अण्णा माझ्या जवळ आले, एकनाथ पाटील अण्णा। तर ते म्हणाले की मॅडम तुमचा चालण्याचा स्पीड तर खूपच छान आहे, तर तुम्ही मास्टर अथलेटिक मध्ये भाग घ्याल का? थोडक्यात त्यांनी मला समजवून सांगितले। तर मग मी मुलाला सांगितलं की महेश अरे अण्णा भेटले होते मला असं म्हणत होते। तर मग म्हणे आई काही हरकत नाही, तू स्पर्धेत भाग घे, त्या स्पर्धेत भाग घेतल्याच्या निमित्ताने तुझं रोजचं चालणं फिरणं राहील। मग मी अण्णांना सांगितलं आणि मग अण्णांनी मला त्या स्पर्धेत भाग घ्यायला सहकार्य केलं आणि पहिली स्पर्धा माझी 2016 साली यवतमाळ येथे पार पडली, यशस्वीरित्या पार पडली। आणि त्यानंतर मग साडीमध्ये माझी पहिली स्पर्धा, मी साडीमध्येही धावते मॅडम, ज्या माझ्या प्रायव्हेट ज्या ऑर्गनाईज करतात मॅरेथॉन त्या मॅरेथॉन मी धावते, त्या मॅरेथॉन म्हणजे मी साडीत धावते कारण माझी प्रॅक्टिसच साडीमध्ये झालेली आहे। हा तर मग तिथे मी साडीमध्ये धावते। तर पहिली आपली 31 ऑक्टोबर 2017 साली एकता दौड म्हणून सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त एकता दौडचे आयोजन केलेले होते। मग त्या एकता दौडमध्ये मी स्वतःहून सहभागी झाले होते। हा आणि मग जेव्हा ती एकता दौड झाली आपल्या स्टेडियमच्या तिथे ती सांगता झाली, हा मग तिथे फोटो वगैरे काढण्यात आले। तर सर्वात पुढे म्हणजे माझ्या पुढेही तरुण मुलं होती पण मग लेडीज मध्ये वगैरे मी पुढे होती। हा तर मग तेव्हा दूरदर्शनवर वगैरे ते 2 दिवस बातम्यांना दाखवत होते। हा तर मग ही जो प्रेरणा मला मिळाली आहे ते कोंडगावातील आपल्या एकनाथ पाटील अण्णांकडून मला ती प्रेरणा मिळाली आहे।
1: खूपच छान। ताई तुम्ही आता सांगितलं की 2017 आता 2026 आहे, म्हणजे 9 वर्षांपासून तुमचा हा सराव सुरू आहे आणि तुम्ही निरनिराळ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवता आणि तुम्ही धावण्याचं यश एक सांगितलं यश तुम्हाला मिळतच आहे, पण एक वैशिष्ट्य तुम्ही जे सांगितलं की तुम्ही साडीवर धावतात,
0: हो
1: म्हणजे ही खरंच एक नवलाईची गोष्ट आहे की धावणे म्हणजे सहज आपण साडी घालतो, आपली साडी अटकते पायामध्ये, आपण पडण्याची भीती असते, मग हे कसं काय सांगाल ताई तुम्ही याबद्दल?
0: मी हेच सांगेल की जेव्हा मला डॉक्टरांनी जॉगिंग करायला सांगितलं, इथे नातेवाईक आमचे भरपूर आहे जळगावमध्ये, आजूबाजूलाच माझे नात्याने जाबाई लागतात ते सुद्धा आहे, तर मला थोडस ते अवघडल्यासारखं वाटायचं की पॅन्ट शर्ट कसं काय घालणार। तर मग मी प्रॅक्टिसच साडीमध्ये केली, थोडी मिऱ्या थोड्या वरती असायच्या माझ्या, पण मग मी साडीमध्ये प्रॅक्टिस करायला लागली आणि मला त्या ड्रेसपेक्षा साडीमध्येच आरामशीर वाटतं, सवय झाली त्या मग अनेक मॅरेथॉन मी आजपर्यंत साडीमध्येच पूर्ण केलेले
1: आहे।
0: मास्टर ऍथलेटिक मध्ये साडी चालत नसल्यामुळे तिथे मला पॅन्ट शर्ट घालावं लागतं।
1: ताई आता 5 किलोमीटर चालणं आणि 3 किलोमीटर धावणं या स्पर्धांमध्ये तुमचा अनुभव कसा होता? आता चालणं आणि धावणं तुमच्या सोबत तुमच्या सहभागी स्पर्धांमध्ये जे तुमचे कॉम्पिटिटर सुद्धा असतील, मग तो अनुभव तुमचा कसा होता?
0: अनुभव खूपच छान होता मॅडम। चंदीगडला जेव्हा स्पर्धा झाल्या छान थोडा थोडा पाऊस पडत होता आणि तेव्हा आमच्या स्पर्धा चालू झाल्या। आता असं चालणं फिरणं नॉर्मल आणि स्पर्धेत चालणं धावणं याच्यामध्ये खूप फरक असतो। त्याच्यामध्ये आपल्याला एकच ध्येय असतं की आपल्याला जिंकायचं आहे आणि त्या जिंकण्याच्या दृष्टीने माझा मी सराव यावेळेस केलेला होता। कारण मी आधी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय स्पर्धा मी बऱ्याच वेळा खेळले होते, हा पण मग 2 नंबर पर्यंत मी थांबलेले होते पण 1 नंबर मला मिळालेला नव्हता, मग त्यासाठी मी ह्यावेळेस खूप प्रयत्न केलेला होता। तर खूप छान आनंद होता, खूप म्हणजे मला खूप बरं वाटलं।
1: आणि ती तुमची जिद्द तुम्ही कायम ठेवली?
0: माझी जिद्द, माझी चिकाटी, मला सर्वजण माझे खूप कौतुक करत असतात मॅडम की ह्या वयामध्ये, की ज्या वयामध्ये पाय दुखतो, कंबर दुखते, डायबिटीस आहे, बीपी आहे, हे सगळं ह्या वयामध्ये असतं, पण मी एक ह्या आजारपणातून हा जो मला मार्ग मिळालेला आहे याच्यातून म्हणजे मला असं वाटतं की जर आपण हे अंगी केलं तर अगदी आजारापासून आपण बाजूला होऊ शकतो,
1: हो
0: दूर सारू शकतो आपण।
1: खूपच छान। खरंच तुमच्या यशा मागे कोणाचा सर्वात मोठा पाठिंबा आहे?
0: माझ्या यशा मागे माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा आहे। त्याने जर मला वेळीच आजारपणातून बाहेर काढले नसते, कारण मी थोडक्यात सांगितलं की माझ्या मुलाने माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आहे, तर त्याने जर का त्यावेळेस माझा वेळोवेळी उपचार वगैरे डॉक्टरांनी जे सांगितलं चालायला जा, धावायला जा या गोष्टींकडे कदाचित लक्ष दिलं नसतं तर आज मी इथे नसते। तर माझ्या मुलाचं खूप सहकार्य आहे, माझी सुनही माझी खूप काळजी घेते, जेवणाचं वगैरे लक्ष देते, कारण माझं दुपारचं जेवण म्हणजे सकाळी 10 वाजेला असतं आणि रात्रीचं जेवण माझं 6 वाजता

0: नाश्ता असतं त्यामुळे माझ्यामुळे तिला लवकर स्वयंपाक करावा लागतो असं त्या सुनही माझी खूप काळजी घेते आणि माझ्या नातीही मला खूप प्रोत्साहन देत असतात एक 8 वर्षाची आहे एक 15 वर्षाची आहे हा तर त्याही नेमकी स्ट्रॉंग आहे मातू असं आहे त्याच्याने मग मला मी त्यांच्या एवढी होऊन जाते म्हणजे हा आणि मुलगा माझा जशी मी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली कुठे बाहेर गावी जर स्पर्धा असेल तर त्या गावाचं रिझर्वेशन करून देणं त्या मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन करणं हे माझा मुलगा वेळोवेळी करतो मला स्टेशन पर्यंत नेणं आणणं हे सगळं तो करत असतो तसंच माझी मुलगी आणि माझे जावई यांचा देखील मला पाठिंबा आहे कल्याणकडे जर का मॅरेथॉन असल्या तर मग मुलीचा फोन येतो आई इथे इथे मॅरेथॉन आहे तू आहे तू धावशील का तर मग मला जर का सोयीचं वाटलं तर मग मी सांगते हो ग प्रिया येईल मी मग ती लगेच ते मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन माझे जावई करतात असं आणि नातू आहे मुलीला एक मुलगा आहे तो देखील माझी मा स्ट्रॉंग आहे आजीला म्हणजे मला मा म्हणतात ते हा माझी मा खूप स्ट्रॉंग आहे मा माझ्या मित्रांना तुझं खरंच वाटत नाही ग की तू धावू शकते आता काय करू माझ्याकडे मोबाईल नाहीये नाही तर तुझं सगळं मी त्यांना दाखवलं असतं असं माझा नातू पण माझं खूप कौतुक करत असतो मला कोणत्या पदार्थातून प्रोटीन मिळेल कारण तू धावते तुझे मसल्स जातात मा तर तुला ही ही रेसिपी मी तुला पाठवतो ही तू कर याच्याने तुला प्रोटीनची तुझी पूर्तता होईल असं मला वेगवेगळ्या रेसिपीज तो पाठवत असतो परिवारामुळेच मी हे करू शकले
1: ताई अगदी तुमचं ताई आता सराव करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येतात
0: सराव करताना मॅडम जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला हाडांच्या ठिसूळपणासाठी म्हणजे हाडांना मजबूती येण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करायला लागेल आता ह्या वयामध्ये जॉगिंग कसं करायचं तर मग मी काय केलं मी घरी आली आणि मग 1-2 दिवस तर काही दुर्लक्षच झालं पण मग नंतर मी माझ्या बेडरूम मध्ये वरच्या बेडरूम मध्ये गेली आणि मग तिथल्या तिथे मी गोलगोल गोलगोल जॉगिंग म्हणजे धावायला सुरुवात केली हे माझ्या सुनबाईला कळालं आणि मग मुलगा शाळेतून आल्यावर तिने मुलाला सांगितलं की म्हणे आई ना पटांगणावर जात नाही तर त्यांच्या बेडरूम मध्येच धावता म्हणे आवाज येत होता खाली तर मग मुलगा म्हणाला की आई तू बेडरूम मध्ये का धावते तू तिथल्या तिथे गोलगोल गोलगोल जॉगिंग करते धावते आणि पडली चक्कर आली तर मग काय करायचं तर मग मी म्हणाली अरे महेश मला ना खूप लाज वाटते बाबा त्या ग्राउंडला धावून नावं ठेवतील मला तर म्हणाला की अगं आई तू हाऊस म्हणून मजा म्हणून तुला जॉगिंग करायचं नाहीये तुला तुझ्या तब्येतीसाठी करायचंय डॉक्टरांनी तुला सांगितलं आहे ना जॉगिंग करायला मग ठेवतील लोक नाव तर ठेवू दे पण तू उद्यापासून घरात जॉगिंग करायचं नाही तू पटांगणावर जा आणि तिथे धाव मला हे मुलाचं म्हणणं पटलं की मुलगा खरंच बरोबर म्हणतोय आपण काय हौशे खातर तर धावत नाहीये मग मी दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले आणि मी सुरुवात केली माझ्या पुढे 5-6 गृहस्थ होते माणसं ते चालत होते मग मी मागून धावत वजन वाढलेलं होतं त्यामुळे दम लागायचा थोडस जरी धावलं हळूहळू तरी मला फुसफुस फुसफुस आवाज यायचा माझा तर मग माझा तो आवाज त्या लोकांना आला आणि मग ते एकमेकांना त्यांनी असं मागे वळून बघितलं तर मी होती तर मग ते एकमेकांना म्हणाले अरे इंजिन धूर सोडते चला बाजूला व्हा बाजूला व्हा हा रस्ता द्या इंजिनला रस्ता द्या मला कळालं मॅडम की ही लोक मलाच नाव ठेवताय हसता आहे पण मी एकही शब्द न बोलता मी पुढे निघून गेली मग अशा प्रकारे कोणी महिला भेटल्या मुलं भेटली की आओ ताई हे वय आहे का तुमचं धावायचं कोणी म्हणायचं मावशी ही साडीमध्ये पाय अडकून पडून जाल तुम्ही फ्रॅक्चर वगैरे होईल असं मला एक नि अनेक बरेच थोडे दिवस मला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं पण मग मी माझा जो नित्य नेम होता तो काही मी सोडला नाही मी रोज जात होती आणि जॉगिंग वगैरे करत होती पण मग थोड्या दिवसांनी काय झालं माझ्या धावण्यात सुधारणा झाली चालण्यात सुधारणा झाली आणि मग मी हळूहळू स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली मग जेव्हा भाग घ्यायला लागली तर मग माझं पेपरला आलं मॅडम पेपरला आल्यानंतर मग जे गृहस्थ मला नाव ठेवत होते हसत होते मग तेच म्हणाले की मॅडम तुमचं ना पेपरला बातमी आले पेपरला बातमी आले मला काय माहीत नव्हतं ते सुरुवातीची गोष्ट सांगते मी हो मॅडम तुमचा फोटो पण आलाय आणि तुमची पेपरला बातमी आले पुढे गेल्यावर आहो ताई तुमचं पेपरला वाचलं मी कोणी म्हणत अगं बघितलं का त्यांच्या मिसेसला ह्याच आहे त्या मावशी त्या फोटो आलाय ना तर ह्याच मावशी आहे तर असं मग एक नि अनेक जसं माझं मला आधी हसत होते नावं ठेवत होती टिंगल टवाळी करत होते तर मग तीच लोक माझं अभिनंदन करायला लागले माझं कौतुक करायला लागले हा अशा प्रकारे मला तोही अनुभव आला आणि हाही अनुभव आला
1: खरंच ना आपण ज्यावेळेस एखादं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला एक ना अनेक समस्यांना तोंडही द्यावं लागतं तसंच समाजाशी सुद्धा आपल्याला त्यांचे वादविवाद म्हणावं किंवा त्यांचं हे सगळं आपल्याला सहन करावंच लागतं त्याशिवाय आपल्याला मिळतच नाही होत आहे आणि

0: ताई आता तुम्ही म्हणताय जसं की तुम्ही जेव्हा आजारी होत्या तुमचं वय खूप होतं आणि आता तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, निव्वळ चालण्यामुळं केवळ धावण्यामुळं तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, त्याची तुमची आपोआपच आवड निर्माण होत गेली, तुम्ही विविध स्तरांवर स्पर्धेसाठी जायला लागल्या, मग ताई तेव्हाचं वजन आणि आताचं वजन काय फरक?
1: अगदी फरक आहे मॅडम. तेव्हा माझं जवळजवळ 75 ते 76 किलो वजन झालेलं होतं, आता माझं 58 ते 59 किलो वजन आहे.
0: म्हणजे खूप मोठा बदल झाला.
1: मला खूप बदल झाला जॉगिंगने करण्याने आणि चालण्याने, या सरावाने जेव्हा मी केलं हळूहळू स्पर्धा ही करायला लागली, तर मी काय सांगते, जो बाण तो जेव्हा त्या हिरव्या रंगाकडे गेला तेव्हाच माझा एवढा आत्मविश्वास वाटला की मग ते मी बंदच करू शकले आणि माझं शरीरच उठून म्हणजे ग्राउंडला जायचं. इच्छा जरी नसली की नाही बाबा आज थकला आहे, नाही अगं आई आता तू इतकी थकून आले, जाऊ दे आजच्या दिवस जाऊ नको, मुलगा म्हणायचा माझा, नाही रे महेश गेलं पाहिजे.
0: पण आता तुमचं वय तुम्ही म्हणताय 60 वर्ष आहे, तर 60 वर्षामध्ये आपण असं म्हणतो की आता नातवंडांना सांभाळू, आता आराम करू, आता घरामध्ये शांत निवांत राहू, पण जिथे हा विचार व्यक्ती करतो आहे तिथे तुम्ही खरंच यश मिळवता आहात आणि निरनिराळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवता आहात, तर याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक ताई. आता आजच्या महिलांसाठी विशेषतः मध्यम वयीन असो आणि ज्येष्ठ महिलांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
1: मी मध्यम वयीन महिलांना हेच सांगेल मॅडम की डायरेक्ट धावा हे सांगणार नाही मी, पण तुम्हाला जी आवड आहे सायकल हा इतका छान व्यायाम आहे, सायकल सुद्धा चालवू शकता, योगा आहे, चालण्याचा व्यायाम आहे, जॉगिंग आहे, कारण महिलेने हे केलं पाहिजे आपल्या तब्येतीसाठी. कारण माझा स्वतःचा हा अनुभव आहे की मी या चालण्या धावण्यातूनच माझं आरोग्य सुधारलं आहे. हा तर त्यामुळे मी हे सांगेल की तुम्ही तुमची आवड जपा, आपल्या तब्येतीसाठी आपण धावलं पाहिजे, कारण किती श्रीमंत असो किती पैसा असो पण जर आजारपण वगैरे लागलं तर त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य आहे, तर मग आपण आपल्या आरोग्यासाठी तरी तेवढं केलं पाहिजे. आणि ज्येष्ठ महिलांनाही मी हेच सांगेल की निदान चालण्याचा तरी व्यायाम त्यांनी केला पाहिजे, असं जर का तेवढं केलं तरी तब्येतीसाठी म्हणजे बराचसा फरक पडतो. बीपी वगैरे नॉर्मल, डायबिटीस हे ज्या गोष्टी आहे ह्या त्यापासून लांब राहतो आपण, असं मी हे सगळं मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते.
0: हो ना, खरंच ना, खरंच ताई खूपच छान. आता ताई पुढील काळामध्ये तुमची अजून कोणती स्वप्न किंवा ध्येय आहेत का?
1: मॅडम माझी ध्येय आहे, माझं स्वप्न आहे, 10 वर्षापासून मी यामध्ये आहे, राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आता मी मला पाहिजे तसं यश मिळालंय, खूप आनंदी आहे मी पण माझा परिवार पण. पण आता माझ्या परिवाराची पण हीच इच्छा आहे की आई तू आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली पाहिजे आणि माझंही ते स्वप्न आहे. आणि ते सर्वांच्या शुभेच्छा असल्या तर निश्चित पूर्ण होईल, मी प्रयत्न करेल असं मला वाटतं.
0: आता ताई तुम्ही वयाच्या 60 नंतरही हा खेळ खेळता आहात, धावता आहात, चालता आहात, निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात, तर मग ताई आता त्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागतो, हे नित्य तुम्हाला सरावही करावा लागतो आणि त्यासोबतच मग तुमच्या आरोग्याकडे, तुमचं तर ऑटोमॅटिक आरोग्य सुधारतं, तुमचा व्यायाम होतो त्यामुळं, पण मग तुमच्या खानपानाकडे की तुमच्या आहाराकडे तुम्ही कोणती विशेष काळजी घेतात मग?
1: मॅडम माझं शेड्यूल जे आहे तेच आरोग्याकडे नेणार आहे. पहाटे लवकर उठते मी, मिक्स असं कडधान्य असतं ते मोड आलेलं ते मी घेते, काही फळं असतात एखाद दुसरं फळ घेते आणि त्याच्यानंतर मग मी जेवण करते.
0: आणि या वयात असं आपण म्हणतो की पचनशक्ती कमी झालेली असते, मग त्याबद्दल
1: मला असं म्हणजे वाटतं की मी जे खाते मॅडम मला ते व्यवस्थित पचतंय, मी असं अधे मध्ये अटर सटर असं काही खात नसते. माझं ठरलेलं आहे व्यायाम माझा अगदी मॅडम, मी पहाटे जर पटांगणावर गेली ते 1.5 ते 2 तास मला घरातून जाऊन घरी येण्यापर्यंत होतात, मग त्यानंतर मी थोडस घरातला आवरावर केल्यानंतर योगा असतो माझा, योगा करते मी 1.5 ते 2 तास माझे योगामध्ये जातात.
0: बरं, तुम्ही व्यायामासोबत घरकामांनाही मदत?
1: हो हो हो, अगदी भाज्या निवडणं, माझ्या नातीचं हो करणं, तिला तयार करणं, स्वयंपाकाची आवड आहे, मी थोडंफार मदत करते सुनबाईला.
0: ताई आता तुमच्या यशामुळे इतर महिलांना कशी प्रेरणा मिळेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: मॅडम निश्चितच प्रेरणा मिळेल, मिळाली आहे आणि जोपर्यंत मी म्हणजे माझ्या याच्यातून त्यांना प्रेरणा मिळतेच, कारण आमच्या शेजारीच तर त्या मी जेव्हा जॉगिंग करायला लागले तर मग त्या कधी कधी फिरायला यायच्या सोबत, सोबत असायच्या, मागे पुढे असायच्या, पण मी जशी जॉगिंग करायला लागली धावायला लागली मग त्यांनी विचार केला बापरे ह्या तर माझ्या आईच्या वयाच्या आहे तर ह्या धावतात तर मग मी का नाही, मग मला विचारपूस करायला लागल्या मावशी तुम्ही काय खाता, मावशी तुमचं हे कसं काय आहे.

0: तुमचं दुखत नाही का पाय वगैरे असं, तर मी म्हटलं नाही दुखणं जाण्यासाठी तर मी हे करते आहे. तर मग ज्या सुद्धा धावायला लागल्या आणि आपलं खांदेशरण पण 2017 साली चालू झालेलं आहे, मग त्या माझ्या सोबत खांदेशरण मध्ये पण सहभाग घेतात आणि पूर्ण करतात त्या यशस्वीरित्या. असं माझ्या बहिणीच्या नात सुना आहे, त्यांचे मला नेहमी फोन येत असतात की आजी मला तुमच्यासारखंच व्हायचं आहे, तुम्ही काय काय करता कसं करता अशी नेहमी चौकशी असते. आणि माझ्यामुळे बऱ्याच जणी मॅडम चालायला लागले आहे, जॉगिंग करायला लागले आहे. साधं मी आता ग्राउंडवर जर गेली आणि कोणी जर नवीन लेडीज आलेल्या असल्या तिथे फिरायला, तर त्या मग मी धावत असते ना, तर मग माझ्या मागे त्या धावायला लागतात. तर आणि मग चौकशी करतात, मावशी मला ना लाज वाटत होती पण मग तुम्ही धावताय ना म्हणून मग मी पण धावते आहे. असं एक नियण एक एक भुसावळच्या मॅडम आहे, त्या भुसावळीला माझी नात प्रॅक्टिसला जाते मी तुम्हाला सांगितलं. त्या माझ्या नातीच्या जवळ आल्या, म्हणाली काय ग बाई मला पण ना धावण्याची वगैरे आवड आहे पण ना मला काही सोबतच मिळत नाही, कसं काय धावायचं ना. माझ्या नातीने सांगितलं माझी आजी रनर आहे म्हणे. ओ बापरे म्हणे, आजी रनर आहे, मला तुझ्या आजीचाच फोन नंबर दे म्हणे. मग माझा फोन नंबर त्यांनी घेतला, माझ्याशी संपर्क साधला, मला म्हणाल्या मला तुमच्या बरोबर हे चर्चा करायची आहे, मला भाग घ्यायचा आहे. आता त्या एक वर्षापासून त्याही सहभाग नोंदवता आहे आणि छान चालू आहे म्हणजे. तर त्या खूप माझं नाव काढतात की तुमच्यामुळे हे चालू आहे. आणि मी सर्वांना हेच सांगेल मॅडम की आपल्या तब्येतीसाठी आपण चाललं पाहिजे, जी आपली आवड आहे ती जोपासली पाहिजे. सायकलचा व्यायाम म्हणा, जो व्यायाम तुम्हाला आवडेल तो तुम्ही करा.
1: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आपल्या महिलांना दिलेला आहे आणि तुमच्या या यशामागे नक्कीच यश पाहून सर्व मैत्रिणींना आपल्या महिलांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
0: आणि मी एक सांगू इच्छिते मॅडम की हे जो मी करते आहे आजपर्यंत आणि आता जेव्हा मी राष्ट्रीय स्पर्धा खेळून आली तर तेव्हा खूप जंगी स्वागत माझं घरी करण्यात आलं. तर माझ्या मुलाचा मित्र परिवार, आमचे शेजारी कॉलनीतील सर्वजण, तर मी हेच सांगेल की सर्वांच्या शुभेच्छा प्रोत्साहन आणि माझं तर कुटुंब पूर्ण माझं कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे, त्यांचा पाठिंबा आहे म्हणूनच हे सगळं शक्य झालंय. माझे नातेवाईक आप्तेष्ट जेव्हा स्पर्धा होते आणि माझा मुलगा जेव्हा स्टेटस ठेवतो तर तेव्हा मला एवढे फोन येतात की काय सांगू. आम्ही आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे मावशी, आम्हाला आम्ही तुझ्यावर खूप प्राऊड फील करतो असं खूप कौतुक करतात. तर मी खूप भारावून जाते या गोष्टीने, मला शब्दात सांगता येणार नाही असं आनंद होतो.
1: खरं आपण काय करतो आहे आणि आपल्या यशाचं आपल्या या कामाचं कुठे कौतुक होतं आहे, आपल्याला इतकं यश मिळत आहे तर नक्कीच आपल्यावर कौतुकाचा वर्षा होतो. आणि
0: तर मग मी हेच सांगेल की मी माझं कुटुंब म्हणजे आमचे नातेवाईक आप्तेष्ट कॉलनीतील सर्व माझ्या मुलाचा मित्र परिवार या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद म्हणेल की तेही त्यांच्या शुभेच्छा प्रोत्साहन आणि माझी इच्छाशक्ती माझं करण्याचं त्यामुळे हे शक्य होत आहे.
1: मैत्रिणींना आजच्या या संवादातून आपण पाहिलं की वय हे केवळ एक आकडा आहे, खरी ताकद असते ती आपल्या जिद्दीमध्ये आणि आत्मविश्वासामध्ये. छाया तायडेताई यांनी आपल्या मेहनतीनं आणि चिकाटीनं सिद्ध करून दाखवलंय की योग्य इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून नक्कीच अनेक महिलांना नवीन ऊर्जा आणि दिशा मिळेल याची खात्री आहे. तेव्हा ताई, आज आपण आकाशवाणीत आलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आपले जे अनुभव आपल्या यशामागचं कारण सगळं आमच्यासोबत तुम्ही सांगितलं आणि छान मनमोकळा संवाद आमच्याशी साधला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: मीही तुम्ही मला त्या योग्य समजलं आणि इथे बोलवून मला संधी दिली तुम्ही, त्याबद्दल आकाशवाणीचे आणि तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम.
1: थांबूयात ताई, नमस्कार.
0: नमस्कार.
1: राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो, नियमित योग करा आणि आपलं आयुष्य निरोगी आणि ताणतणाव मुक्त बनवा. या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह आणि नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम वनिता मंडळ श्रोते हो आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म न्यूज ऑन AIR आणि तसंच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो सकाळ

0: बातम्या आपण ऐकू शकाल आणि 1:40 भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर या त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत. मुर्मू त्यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सिंचन यासारख्या क्षेत्रांमधल्या 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्री जनसभेला संबोधित करतील. दरम्यान प्रधानमंत्री आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होणार असून विविध विकासकामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. 210 जास्त इंडियन मिशनच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहेत. उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज 68वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्या आपल्या वडिलांच्या गावी ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर इथं आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज पहाडपूर इथं पोहोचून मुर्मू यांच्यासह त्यांच्या गावाचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मुर्मू यांची साधी राहणी, विनम्रता आणि सेवाभाव देशवासियांना प्रेरित करत राहील अशा शब्दात प्रधानमंत्री

0: प्रधानमंत्री मोदी यांनी मुर्मू यांच्याविषयी समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये गौरवोद्गार काढले. दरम्यान ओडिशा सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं एका जाहीर कार्यक्रमातही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं लोकार्पण होणार आहे. पश्चिम बंगाल दिन हा दिवस भारताचा अविभाज्य भाग म्हणून राहण्याच्या पश्चिम बंगालच्या संकल्पाचं प्रतीक आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसारमाध्यमांद्वारे पश्चिम बंगाल दिवसानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही पश्चिम बंगालमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बँका मालमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि कर्जदार यांच्यातल्या संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कर्ज थकबाकीच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या तडजोडीविषयी न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. करदात्याकडून जमा झालेला सार्वजनिक निधी बँकांकडून कर्ज स्वरूपात दिला जातो, मात्र त्याच्या वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न केले जात नसल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती व्ही मोहन यांच्या पीठानं नोंदवलं. लोकांच्या कल्याणासाठी खर्च होणं आवश्यक असलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याबद्दल न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएने तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही समाज माध्यमांवरून याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एनटीएनं दखल घेत चूक सुधारली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. भारतीय

माहिती सेवेतले सेवानिवृत्त अधिकारी दीपांकर मुखोपाध्याय यांचं काल कोलकाता इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. माहिती आणि प्रसारण खात्याच्या विविध माध्यम कार्यालयांमध्ये त्यांनी काम केलं होतं. आकाशवाणीचे सिंगापूर प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट UG 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे. भंडारा जिल्ह्याच्या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विविध महत्वाच्या शासकीय प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत कामांची गुणवत्ता, सुविधा आणि जनहिताच्या दृष्टीनं आवश्यक बाबींवर त्यांनी सूचना दिल्या. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरण तलावांत उपयुक्त पाणी केवळ 25.662 दशलक्ष घनमीटर म्हणजे 31.24% साठा शिल्लक आहे. मोहाडीतील हिवरा लघु प्रकल्प आणि साकोलीतील वलमाजरी आणि केसलवाडा हे जुने मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडे पडल्यानं उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याची शक्यता कमी झाली आहे आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ले येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर बिबट्यानं हल्ला करून त्याला जागीच ठार केले. हा संपूर्ण थरार मृतकाच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आयुध निर्माणी कार्यालय भंडारा यांच्या संयोजनाखाली कार्यरत नगर राजभाषा कार्यान्वयन समिती आयोजित अर्धवार्षिक बैठकीत सन 2025-26 करिता बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालय भंडारा यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैनगंगा नदीच्या काठावर पवनी आणि अडाळ पोलिसांनी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करत 1,70,000 मोहफुल सडवा नष्ट केला. सहायक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांच्याद्वारा धडक मोहीम राबवत भंडाऱ्यातील 2 ठिकाणी पतंजली सेंटर इथं धाड टाकून सुमारे 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवादी इथं मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 7 दुकाने फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. मात्र पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत 2 आरोपींना अटक करत चोरीची रक्कम देखील हस्तगत केली. गोंदियातील वृद्ध दाम्पत्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन घराबाहेर काढणाऱ्या मुलाविरोधात जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ नागरिक अपील प्राधिकरणानं महत्वपूर्ण निर्णय देत संबंधित घर हे वृद्ध दाम्पत्याच्या मालकीचे असल्याचं स्पष्ट करत मुलाला 15 दिवसांत घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले. रोजगार हमी योजनेचे 2 वर्षांपासूनचे थकीत पैसे न मिळाल्यानं एका तरुणानं जिल्हा परिषदेत मे भी कॉक्रोच असे फलक लावत अनोखी भीक मांगो आंदोलन केले. गोंदिया शहरात प्रथमच कॉमर्स की पाठशालाच्या वतीनं भव्य बिझनेस रियालिटी शोचे आयोजन करण्यात आले. यात युवा उद्योजकांनी स्टार्टअप कल्पना सादर केल्या. उत्कृष्ट स्पर्धकांचा रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं आयोजित विशेष समर कॅम्पचा उत्साहात समारोप झाला. 12 आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी योग, संगीत, तायक्वांदो, पेंटिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि आत्मनिर्भरतेचं प्रशिक्षण घेतलं. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शनही भरविण्यात आलं. डोगीबार परिसरात LCB पथकानं 38 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. थार वाहन, 4 मोबाईलसह सुमारे 54,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मे महिन्यात गेल्या 12 वर्षांतील उच्चांक गाठत गोंदियातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज आणि सिंधी समाजाच्या वतीनं

0: 65 वर्षांपासून रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मोफत शीतल जलसेवा देण्याची परंपरा आजही कायम आहे. दूषित पाणी पुरवठा, वाढते लोड शेडिंग आणि वीज दरवाढीच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर मटका फोडो आंदोलन करण्यात आले. शहरातील सुमारे 30,000 कुटुंबांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. पर्यावरण दिनानिमित्त वृक्षधरा फाउंडेशननं झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत गोंदिया शहरात जनजागृती मोहीम राबवली. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड थांबविण्याचे आवाहन करण्यात आले. तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात मासेमारीच्या बोटीतून फिरताना बोट उलटल्यानं 2 तरुणांचा मृत्यू झाला तर 7 जणांना सुखरूप वाचविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नवनियुक्त राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या गोंदियातील प्रथम आगमनावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या स्वागतार्थ भव्य रॅली काढण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीमुळे पूर्व विदर्भातील पक्षाला बळ मिळाल्याचं मानलं जात आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 1:45 आणि 4 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया यशुदास आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं.

से तुझे पाला मैंने कलियों की तरह फूलों की तरह।

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी यावेळी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर आणि अन्य मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते. दरम्यान तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.

या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143 कोटी 90 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून मूळ मंदिराचं जतन संवर्धन आणि दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे. मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामंही हाती घेण्यात येणार आहेत. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 7 आरोपीची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून बेस्टच्या ताफ्यातल्या 2,766 गाड्यांपैकी केवळ 4 गाड्या रस्त्यावर धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचा पर्याय अवलंबावा लागत आहे. बेस्ट संपाची कल्पना नसल्यामुळे अनेक प्रवासी काल बस थांब्यावर ताटकळत उभे होते, मात्र आज संपाची कल्पना असल्यामुळे प्रवासी इतर पर्यायाकडे वळल्याचं दिसलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड एनसीसीएफमार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला पुन्हा एकदा दर वाढवून दिले आहेत. 80 रुपयांची वाढ क्विंटलमागे करण्यात आली असून गेल्या 40 दिवसात तिसऱ्यांदा दर वाढवून दिले आहेत. एकूण 495 रुपये दर मिळाला असून आजपासून हा दर लागू असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटकात 4 गडी बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभारी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक BT देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि

पक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445.97 लाख रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार, आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष

माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: युववाणी कार्यक्रमात आज ऐकूया जागतिक योग दिनानिमित्त युवा योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी केलेल्या गप्पा. निवेदन आहे दर्शन गुजराती नेहा पवार यांचं. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे. आता ऐकूया योग दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम.
1: योग का मतलब है जोडना, मोह को मन से तोड़ना,
2: मानव को प्रकृति से जोड़ना, चित्त की वृत्तियों को सिकोड़ना.
1: बस इतनी सी बात लोगों को समझाए, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाए.
2: इसमें ना कोई खर्चा, ना कोई और दिखावा है. स्वस्थ रहे कैसे, बस इतना ही बढ़ावा है.
1: लेकर चटाई हम सब धरती पर बैठ जाए, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाए.
2: नमस्कार, गुड इवनिंग मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी तुमचा मित्र दर्शन आजच्या आपल्या युवावाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
2: मित्रांनो, योगाचा प्रसार हल्ली देशभरातच नव्हे तर जगभरात होतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
1: संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 या दिनाला मान्यता देण्यात आली. आणि मित्रांनो, 21 जून 2015 पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभर साजरा करण्यात आला आणि तिथून पुढे तो जगभर साजरा केला जातोय.
2: तर मित्रांनो, याच आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज आपण भरपूर चर्चा करणार आहोत, पण त्याआधी मला दर्शनला ना काहीतरी विचारायचंय.
1: बोल ना, विचार.
2: जागतिक योग दिवस आहे बरोबर. जगभर योग दिवस साजरा केला जातोय.
1: हो,
2: प्रत्यक्ष योग प्राणायाम व्यायाम करून लोक हा दिवस साजरा करतायत.
1: हो,
2: मग आपला काय विचार आहे महाशय?
1: आपला? मी तर जाणार आहे माझ्या घरासमोरच्या उद्यानात.
2: कशासाठी रे?
1: कशासाठी म्हणजे, अगं तिथे पण योग दिन साजरा करतो ना आम्ही. पहाटे आम्ही सगळे एकत्र येतो आणि सामूहिक योगासन प्राणायाम करतो.
2: अरे वा. आणि मग?
1: मग काय, ते झालं की छान पैकी तिथे आम्ही नाश्त्याची सोय केलेली असते. तिथे नाश्ता करतो आणि मग मी आणि जवळपास सगळेच आपापल्या घरी जातात.
2: वा, किती छान. आणि मग रे, दुसऱ्या दिवशी काय?
1: दुसऱ्या दिवशी काय, रोज रोज एवढ्या सगळ्या लोकांना नाश्ता देणं परवडेल का? आणि असंही योग दिन 21 जून असतो, दररोज नाही. कळत नाही तुला काही नाही?
2: हो, ते पण आहे म्हणा.
1: मग
2: म्हणजे हे थेट पुढच्या 21 जून मग.
1: हा बरोबर. म्हणजे काय, दरवर्षी योग दिवस साजरा करतो आम्ही.
2: वा, हो ना, किती छान. पण दररोज योग करायला नाही का रे जमत तुला? मित्रांनो, असा कुठला पाहिजे नाही का याला, रोज व्यायाम करण्याची बोंब. आणि 21 जून मात्र तिथे हजर. का? तर नंतर नाश्ता मिळतो ना. अरे लाज कशी वाटत नाही रे तुला? स्वतःची काळजी घ्यावीशी सुद्धा वाटत नाही, इतका कंटाळा.
1: घेतो मी काळजी, घेतो आणि व्यायाम पण करतो. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, एक आसन प्रामाणिकपणे केलं आणि व्यवस्थित केलं ना की कोणतंच आसन करायची गरज पडत नाही.
2: हो का?
1: मग
2: कोणतं रे?
1: शवासन, जे मी पूर्ण मन लावून करतो.
2: हो ना, शहाण्या. व्यायाम करायला नको त्याला. अरे सगळे लोक करतात, स्वतःची काळजी घेतात, त्यांना काय वेळ लागलाय का?
1: एक मिनिट थांब, एक मिनिट थांब, सगळं सांगतो. मित्रांनो, एकही शांत बसणार नाही, आपण ऐकूया एक छानसं गाणं.
2: तर सगळं चोप दिला पाहिजे, व्यायाम करायला नको त्याला.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, तर मग मला असं वाटतं की आज जी आपल्याला योग विषयी माहिती मिळणार आहे ना, त्याला आपण सुरुवात केली पाहिजे.
0: नक्कीच मित्रांनो, योग म्हणजे काय, योगासन करण्याची पद्धत, त्याचे फायदे, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याकडून.
1: चला तर ऐकूया ज्ञानेश्वर बोबडे यांनी योगाविषयी कुणाल महाजन यांच्याशी केलेला गप्पा.
2: मित्रांनो नमस्कार. 21 जून हा विश्व योग दिवस 2014 ला भारत सरकारच्या मागणीनुसार युनायटेड नेशनने 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जाहीर केला. जवळपास 176 देशांनी याला मान्यता दिली. त्यानंतर 2015 ला पहिला योग दिवस थाटामाटात 150 देशांमध्ये साजरा करण्यात आला. जी आपल्या भारताची प्राचीन धरोहर आहे ती संपूर्ण जगापर्यंत पोहोचली, जेणेकरून जग जे आहे ते शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ होईल आणि आपलं सुंदर आयुष्य जगण्यासाठी तयार होईल. जो 21 जून आहे हा जगभर जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आज युवा योग शिक्षक कृणाल महाजन आलेले आहेत. ते मास्टर इन योगा, त्याचबरोबर त्यांनी योगशास्त्रामध्ये नेट सुद्धा क्वालिफाय केलेली आहे. त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया की योग म्हणजे काय आणि योग करण्याची किंवा आसनं करण्याची योग्य पद्धती कोणती आहे, योग जे आहे ते केव्हा करावेत, त्याचबरोबर युवक आणि योग हे समीकरण थोडंसं वेगळं पडतं, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार कुणाल.
3: नमस्कार सर.
2: तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये.
3: धन्यवाद.
2: सर्वात पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की 21 जून हाच दिवस का निवडण्यात आला?
3: 21 जून हा फार मोठा दिवस असतो. तसं बघायला गेलं तर वातावरणामध्ये अनेक प्रकारे बदल घडत असतो. एका ऋतूनंतर दुसऱ्या ऋतूची या ठिकाणी सुरुवात झालेली असते. वातावरणामध्ये गारवा, पहिले 1-2 पाऊस झालेले असतात. आणि जसं मी म्हटलं की सर्वात मोठं कारण असं असू शकतं की हा फार मोठा दिवस मानला जातो. यामध्ये दिवस मोठा आणि रात्र छोटी, ज्याप्रमाणे दिवस मोठा आहे 21 जून, त्याप्रमाणे माणसाचं आयुष्य देखील हे फार वाढावं, मोठं व्हावं, आणि हे मोठं करण्यासाठी योगाशिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय कोणताच नाहीये.
2: खूप छान सांगितलं सर तुम्ही की जसा दिवस मोठा आहे तसं योगाच्या आसनाच्या माध्यमातून माणसाचं आयुष्य सुद्धा हे मोठं व्हावं या उद्देशानंच 21 जून हा दिवस त्यांनी निवडला असेल. थोडस जर आपण आता योगाकडे येऊया. आपण म्हणतो योग योग योग, पण योग म्हणजे नक्की काय, योग मध्ये काय असतं याच्याबद्दल सांगा.
3: योग म्हणजे सर्वोत्तम जीवन जगण्याची एक प्रणाली आपण म्हटलं जाऊ शकतं. या योगामध्ये यम आहेत, नियम आहेत, आसन आहे, प्राणायाम.

0: आहे, त्याचबरोबर प्रत्याहाराच्या माध्यमातून आपण आपल्या इंद्रियांवर संयम करू शकतो, धारणा आणि ध्यानच्या माध्यमातून आपलं आत्मबळ आपलं मनोबल आपण वाढवू शकतो. तर योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची एक प्रणाली अशी सर्वसामान्य व्याख्या असू शकते. मात्र योगाचे जे निर्माते आहेत महर्षी पतंजली ज्यांनी पतंजल योग सूत्र लिहिलं, त्यांनी आपल्या पतंजल योग सूत्रामध्ये असं म्हटलंय समत्वम योग उच्चते. याचा अर्थ आपलं जीवनशैली आपला स्तर हा योगाच्या माध्यमातून आपण उंचावू शकतो.
1: बरोबर आहे सर. योग जो आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टींचा अंतर्भाव होतो, जसं आसनं असतील आणखी काही गोष्टी असतील, तर योगामध्ये काय काय अंतर्भूत आहेत, काय काय त्याच्यामध्ये समाविष्ट आहे याच्याबद्दल सांगा.
0: जी, मी आता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला हेच म्हटलं की योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम असा सर्वसामान्यांचा भ्रम झालेला असतो. मात्र जसं जसं आपण योगात प्रवेश करतो तसं तसं आपल्याला कळतं की योग ही शाखा आहे ना फार मोठी आहे. योगामध्ये यम सांगितलेत, नियम सांगितलेत, आसन. आपल्याला जर वरच्या मजल्यावर जायचं असेल तर आपण एक एक पायरी चढत जातो. तसं आयुष्याची पायरी चढत जात असताना आपल्याला उच्च जीवनाकडे वाटचाल करायची असते आणि त्या उच्च जीवनाकडे वाटचाल करत असताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, शेवटची अवस्था जी आहे समाधी, सर्व योग्यांची इप्सित जी आपण ज्याला म्हणतो की शेवटपर्यंत पोचायचंय म्हणजे समाधीपर्यंत पोचायचं आहे, तर हे सर्वांचं मिळून योग होतं. तर जो सर्वसामान्यांचा ग्रह आहे की योग म्हणजे केवळ आसनं काहीतरी आसनं करायची आणि प्राणायाम, तर केवळ तेवढं नसून फार मोठी आणि समर्पक व्याख्या योगाची आहे.
1: सर, आता योग जो आहे तो एक शास्त्र म्हणून आपण शिकतो.
0: जी,
1: तर मग तुम्ही समाधीचा उल्लेख केलाय.
0: जी,
1: तर शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे काय म्हणता येईल?
0: शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे सर्वोच्च आनंद. यामध्ये आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन होतं, शरीराच्या सर्व संवेदना जातात, मन आणि बुद्धी इथे लय पावते आणि एक परम सुखाची अनुभूती समाधी अवस्थेमध्ये प्राप्त होते, जी सर्वसामान्यांना त्या ठिकाणपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट योगाच्या माध्यमातून घेणे आवश्यक आहे.
1: सामान्यपणे जर विचार केला कृणाल तर असं म्हणता येईल की खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि तो योग्य प्रकारे विचार करू शकतो.
0: सामान्य भाषेत सांगायचं तर समाधीची एक आपण असं म्हणूया की लहान मुल आहे, अतिशय चंचल असतं, खोडकर वृत्ती त्याची असते, पण जसं जसं तो मोठा होत जातो, जसं त्याला समज येत जाते, तसा तसा तो एक मॅच्युअर होत जातो, परिपक्व होत जातो. त्याचप्रमाणे योग साधक वेगवेगळे आसन प्राणायाम करता करता परिपक्वतेच्या दिशेने जातो, विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, चंचलता कमी होते योग साधनेच्या माध्यमातून, आणि जी एकाग्रता साधली जाते त्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये समाधी
1: म्हणू शकतो. बरोबर आहे. त्याची एक वेगळी व्याख्या न घेता योग्य मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असा मनुष्य जर निर्माण होऊ शकत असेल तर त्याला आपण समाधी म्हणू शकतो. आणखी एक प्रश्न असा येतो की आसन, योगाचा आसन हा खूप मोठा भाग आहे.
0: जी,
1: आणि सामान्य नागरिकांपर्यंत तो आसन आणि प्राणायाम हे दोनच भाग मोठ्या प्रमाणात जातात. आसनाबद्दल सांगा की आपल्याला योग्य प्रकारे आसनं काही त्रुटी न करता जो आसन करतो त्याला नुकसान न होता त्याला फायदा होईल अशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं आसनं कशी करावीत?
0: शिक्षण घेत असताना त्यात महर्षी पतंजलींचं एक स्तोत्र नेहमी आमच्या समोर येतं. त्या आसनाबद्दलचं त्यांचं स्तोत्र असं आहे की स्थिरम सुखम आसनम. ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला स्थिरता आणि सुखकारकरित्या तुम्ही बसू शकाल तेच तुमचं आसन. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचं आसन करा किंवा बघा किंवा प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या, जोपर्यंत तुम्ही त्या आसनामध्ये स्थिर होत नाही, त्या आसनामध्ये तुम्हाला सुखदायक संवेदना येत नाही, तोपर्यंत ते आसन तुमचं व्यवस्थित लागलं नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की आसन कसं करावं किंवा काय, तर तुम्ही आसन करत असताना वेगवेगळे प्रकारचे आसनं सांगितलेत. कोणतंही आसन करत असताना तुम्हाला सुखकारकरित्या त्या आसनामध्ये बसता आलं पाहिजे आणि दीर्घकाळ.
1: एक आणखी आहे सर की आसन करत असताना श्वासाचं खूप महत्व असतं. आपला श्वास जो असतो त्याचं खूप महत्व असतं, तो केव्हा घ्यावा किंवा सोडावा हे त्या आसनावर निर्भर असतं.
0: जी बरोबर.
1: याबद्दल थोडस सांगा की आसन करत असताना श्वास जे आहे त्याचं महत्व कशा प्रकारे आहे?
0: जी, आसन करत असताना श्वासाचं महत्व तर फार अबाधित आहे. की कुठल्याही प्रकारचं आसन करत असताना तुम्ही आसनाच्या स्थितीमध्ये असताना पुढची कृती करत असताना ती श्वास घेऊन करायची आहे की श्वास सोडत केली पाहिजे. थोडस एक उदाहरण देऊन सांगतो की आपण दैनंदिन आयुष्यामध्ये श्वासाशिवाय पर्याय नाही, आपण श्वास घेत असतो, पण आपल्या कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की आपलं लक्ष श्वासाकडे जात नाही. श्वास ही अनैच्छिक असलेली क्रिया आहे, ती निसर्गातच आपली आपली सुरू असते. मात्र आसन करत असताना उदाहरणार्थ समजा मी पवनमुक्तासन घेतलं, पवनमुक्तासनाच्या चौथ्या स्टेजला आपण मान उचलून कपाळ जेव्हा दोन्ही गुडघ्यांना लावतो त्यावेळेस जर श्वास सोडला तर आपलं पोट शिथिल होईल. पोट शिथिल झाल्यामुळे आपण आसन अधिक घट्ट पकडू शकतो. सूर्यनमस्कार

0: संस्काराच्या अनेक स्टेप आहेत, ह्यात सुद्धा श्वासाला फार महत्व दिलं गेलं आहे. श्वास घेत आपण वर यायचं, श्वास सोडत आपण खाली जायचं. तर प्रत्येक आसनाच्या त्या कृतीवरती श्वास डिपेंड आहे की तुम्ही श्वास घेत आसन घेतलं पाहिजे की श्वास सोडत आसन केलं पाहिजे.
1: बरोबर आहे. मग यासाठी तुम्हाला काय वाटतं की एखाद्या व्यक्तीने हे जर आसन करत आहे तर योग्य त्याचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे.
0: जी जी, आम्ही तर असं म्हणतो की अनेक लोक आम्हाला बघायला मिळतात की ते टीव्हीवर बघून कुठल्या प्रकारचे आसनं कुठल्या प्रकारचे प्राणायाम करतात, पण आम्हाला असं वाटतं की योग्य गुरुच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊनच तुम्ही आसन प्राणायाम या सर्व क्रिया करायला हव्यात. तुमचं एखादी आसन करत असताना चुकत असेल तर त्याचे फायदे होण्याच्या ऐवजी तोटे देखील होऊ शकतात. त्याचप्रमाणे प्राणायाम सुद्धा तसंच आहे की योग्य रीतीने श्वास तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही जर त्यात चुकी केली तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. म्हणून योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही प्राणायाम आणि आसन हे सर्व शिकून मगच त्याचा प्रत्यक्ष घरी प्रॅक्टिस करू शकता.
1: कुणाल, तुम्ही आता सूर्यनमस्कार याबद्दल बोललात. सूर्यनमस्कार म्हणजे सर्व आसनांचा राजा
0: जी
1: असं आपल्याला म्हणता येईल. तर सूर्यनमस्कार जर हा एकच जरी आसन
0: जी
1: व्यक्तीने केलं तर सर्व आसनं कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. तर या सूर्यनमस्कारामुळे कोणते फायदे व्यक्तीला होऊ शकतात?
0: सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. किंबहुना आम्ही तर असं म्हणू की आजचे युवक सिक्स पॅक्स आणि या सगळ्या गोष्टींकरता व्यायामाकडे वळलेले आहेत. तर व्यायाम आणि योग यांचा दुवा साधणारा प्रकार आम्ही सूर्यनमस्काराकडे बघू शकतो.
1: अच्छा
0: जी. आणि सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांवर आपण त्याचा परिणाम होताना बघू शकतो. म्हणजे सामान्य भाषेत म्हणायला गेलं तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत असलेल्या सर्व अवयवांना ते एका प्रकारे ताण आणि शिथिलता दोघी प्राप्त करून देतं.
1: अच्छा, एक आणखी मला विचारू असं वाटतंय की वयोगट जे आहेत आपले वेगवेगळे, बालक असेल, युवक असेल, वृद्ध असेल, त्यांच्यानुसार काही वेगवेगळे आसन आहेत का?
0: जी
1: असतील तर ते थोडस सांगा की बालकांनी कोणते आसन करावेत, युवकांनी कोणते आसन करावेत किंवा वृद्धांनी कोणते आसन करू नये.
0: जी
1: याबद्दल थोडस सांगा.
0: आपण तीन स्टेप मानूया वयाच्या, की बाल्यावस्था, तरुण अवस्था आणि वृद्धावस्था. बाल्यावस्थेचा जर विचार केला तर बालकाची शिथिलता शरीराची फार जास्ती असते, त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा व्यायाम किंवा कुठल्याही प्रकारचा योग बिनधास आणि अतिशय समर्पक पद्धतीने करू शकतात. मात्र या ठिकाणी आपण एक असा विचार करूया की शिक्षण त्यांचं सुरू आहे, त्यांची चंचलता असते, वाढतं वय असतं, क्युरियोसिटी असते, सर्व जाणून घेण्याचं त्यांचं मन असतं. तर या ठिकाणी काही तोलात्मक आसनं जर या मुलांनी केली तर तोलात्मक आसनामुळे एकाग्रता वाढण्यास फार मदत मिळते. तोलात्मक आसनं म्हणजे ज्या आसनांमध्ये शरीराचा तोल सांभाळावा लागतो.
1: अच्छा,
0: अशा आसनांना आपण तोलात्मक आसनं म्हणू शकतात. सर्वात सुंदर उदाहरण द्यायचं तर ध्रुव बाळाचं. ध्रुव बाळाने ज्या आसनामध्ये उभं राहून तपश्चर्या केली त्या आसनाला ध्रुवासन मानलं गेलंय. आसन अतिशय सोपं आहे. एका पायावर उभं राहून दुसरा पाय गुडघ्यात वाकवत दुसऱ्या मांडीला म्हणजे गुडघ्याजवळ तो लावायचा आहे, दोन्ही हात सरळ वर नमस्कार स्थितीमध्ये. तर यामध्ये दृष्टी एकाग्र ठेवावी लागते एका ठिकाणी आणि तोल जो आहे तो शरीराचा तोल सांभाळावा लागतो. हा तोल सांभाळण्याची जी कसरत आहे त्यामध्ये एकाग्रता साधली जाते आणि मुलांसाठी अशी जी तोलात्मक दोन तीन आसनं जी आहेत, नटराजासन आहे, ध्रुवासन आहेत, या अशा आसनांमुळे त्यांचं तोल सांभाळून एकाग्रता त्यांची फार सुंदर वाढेल. दुसरा घटक जो आहे योग. तर युवकांना आजकाल आपण म्हणतो की व्यायामाची क्रेज आहे, सगळी क्रेज आहे, तरी पण व्यायामामध्ये शरीर ताठर होतं तर योगामध्ये तुमचं शरीर शिथिल होतं आणि एक विशिष्ट प्रकारचा टोन बॉडीचा त्यात साधला जातो. त्यामध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्थैर्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. म्हणजे शरीर आणि मन यात तरुणांना साधता येऊ शकतं.
1: यात युवकांनी कोणती आसनं करावीत? म्हणजे तुम्ही सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन, त्यांचं एकाग्रता वाढावी यासाठी.
0: युवकांनी सूर्यनमस्कार करू शकतो. सूर्यनमस्काराचे वेगवेगळे आसन 12 अंकी किंवा 10 अंकी ते करू शकतो. त्यानंतर भुजंगासन आहे, सर्वांगासन आहे, हलासन आहे, ज्यामुळे आपल्या सर्व शरीराला त्याचा अतिशय सुरेख असा उपयोग होऊ शकतो. काही युवकांमध्ये देखील काही थोडेफार आजार असतात, ताणतणाव असतो. हा ताणतणाव घालण्यासाठी ते प्राणायामाचा वापर करू शकतात. प्राणायामामुळे मन शांत होतं, शरीर शिथिल होतं, मन हलकं होतं.
1: कृणाल, ते आता वृद्ध व्यक्ती आहेत
0: जी,
1: असं सांगतात की काही आसनं वृद्ध व्यक्तीने करू नये.
0: जी,
1: त्यांनी ठराविकच आसनं करावी कारण ते वय त्यांचं त्या पद्धतीचं असतं. तर कोणती आसनं ही वृद्धांनी करू नये?
0: तसं जर शरीर साथ देत असेल, शरीर जास्ती जखडलं नसेल तर वृद्ध देखील सर्व प्रकारची आसनं करू शकतात. पण वाढतं वय असतं, शरीर असतात, वेगवेगळे आजार जडलेले असतात, तर काही आजारांवरती काही आसनं ही निषिद्ध मानली गेली आहेत. त्याचा योग्य अभ्यास करून योग्य मार्गदर्शकाकडे शिकून तशी आसनं केली पाहिजेत.

0: काही सूक्ष्म हालचाली फार महत्वाच्या आहेत. जसं गुडघ्याची वाटी झिजली असते, अनेक प्रकारचे सांधिवात असतात, गुडघे दुखणे वगैरे, तर सूक्ष्म हालचालींच्या माध्यमातून धीरे धीरे का होईना या हालचाली करून ते सांधे जे आहेत ते व्यवस्थित ठेवू शकतात.
1: हलके फुलके जे आसन आहेत योग्य मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली त्यांनी करावी.
0: जी,
1: एक आणखी आता हे जग खूप फास्ट झालंय, म्हणजे आता आपण बघतो की 30 वर्षाच्या युवकाला हार्ट अटॅक आलाय, 25 वर्षाच्या युवकाला डायबिटीजचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, बीपीचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, तर योग याबद्दल काही सांगतं का? म्हणजे योगामध्ये या सर्व ज्या बाबी आहेत होऊ नयेत म्हणून काही सांगितलंय का?
0: जी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, सर्वसामान्यांच्या भाषेत आपण म्हणायला गेलं तर. आणि आता तुम्ही जे म्हटलात की जग फास्ट झालंय, अनेक आजार जडलेले आहे, तर ही बदललेली जीवनशैली, बदललेली लाईफस्टाईल, फास्ट फूड खाण्याचे, जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढलेत, नैसर्गिक जे अन्न स्रोत आहेत ते मनुष्याने हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेल वगैरे असं जे आपण म्हणतो, बाहेर रोडावरचं खाणे, अति आहारी जाणे, म्हणजे मोबाईलच्या आहारी गेले, मद्याच्या आहारी गेले, काही शोक लागतात, तर ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. आणि योग म्हणतं जसं आपण म्हटलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, तर योगामध्ये व्यसनांपासून मनुष्याला योग दूर नेतं. एक शरीराचा एक विशिष्ट टोन सांभाळला जातो, मानसिक आणि शारीरिक स्थैर्य या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून युवकांनी आणि पूर्ण लहानापासून तर थोरापर्यंत सर्वांनी योगाकडे वळलं पाहिजे असं आम्ही योग शिक्षक सर्वांना नेहमी सांगत असतो.
1: म्हणजे हे जर योगाकडे वळले तर यांच्या ज्या वाईट सवयी आहे ह्या दूर होऊन एक चांगली जीवनशैली त्यांना प्राप्त होऊ शकेल.
0: जी जी, अतिशय बरोबर.
1: आता कृणाल, आपला कार्यक्रम हा युववाणी आहे.
0: जी
1: ठीक आहे, योग न माणसाला शारीरिक मानसिक खूप फायदे आहेत.
0: जी,
1: पण रोजगाराच्या संदर्भामध्ये युवकांना योग शिक्षणाचा कोणता फायदा आहे?
0: जसं आता बघायला गेलं तर शैक्षणिकीच्या मध्ये BA इन योगा, MA इन योगा, डिप्लोमा नॅचरोपॅथी, नॅचरोपॅथीचे काही कोर्सेस सुरू झालेले आहेत. आणि हे जी कोर्सेस आहेत हे व्यावसायिक स्वरूपातले आहे. म्हणजे पारंपरिक शिक्षण आणि व्यावसायिक कोर्सेस यामध्ये फरक आहे. योगाचं शिक्षण घेत असतानाच तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात, रोजगाराच्या संधी मिळू शकतात. तुम्ही व्यक्तिगत योगा शिकवणी सुरू करू शकतात, योगा क्लासेस सुरू करू शकतात, तुमचं स्वतःचं योग सेंटर तुम्ही सुरू करू शकतात. किंवा जसं मी म्हटलं की MA इन योगानंतर नेट तुम्ही क्वालिफाईड होताय योग विषयामध्ये, तर प्राध्यापक, असिस्टंट प्राध्यापकाची संधी तुम्हाला मिळू शकते. भविष्यात शासनाने जर विचार केला तर सर्व शाळेमध्ये योग विषय हा सक्तीचा होऊ शकतो. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना PT चा तास हा कंपल्सरी असतो, त्याप्रमाणे योगाचा तास देखील कंपल्सरी होऊ शकतो. आणि अशा वेळेस मग सर्व शाळेमध्ये योग शिक्षकाची नितांत आवश्यकता आहे. म्हणजे जर विचार केला तर युवकांनी जर रोजगाराच्या संधी यात शोधण्याचा प्रयत्न केला तर योगापासून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत,
1: एक चांगलं जीवन मिळू शकतं आणि आर्थिक स्थैर्य पण.
0: जी,
1: आता योग 150 देशांमध्ये पोहोचला आहे, त्याच्यामुळे कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला विदेशामध्ये सुद्धा योग शिक्षक लागतो.
0: हो, अतिशय. म्हणजे आता सुद्धा तुम्हाला फार संधी की तुम्ही यात जर उच्च शिक्षण घेतलं आणि तुमच्या भाषेवर तुमचं जर प्रभुत्व असलं, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं, किंवा ज्या देशाची जी भाषा आहे ती तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला, तर त्या देशामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही योगाचे क्लासेस घेऊ शकतात, तिथच्या लोकांना सुद्धा तुम्ही योग शिकवू शकतात. आणि आम्ही तर असं म्हणतो की भारतापेक्षा योगाचा प्रचार हा विदेशात जास्ती झालाय, त्यामुळे विदेशातील जे लोक आहेत हे योगाप्रती फार सजग झालेत, फार जागृत झालेत. इथे जर 100 लोक योग करणार.
2: आकाशवाणी समाचार के साथ मैं जागृती शर्मा. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व की सराहना की है. उन्होंने आज कहा कि श्री मोदी ने विश्व नेताओं के साथ अपने दूरदर्शी शासन और संपर्क के जरिए वैश्विक मंच पर भारत की प्रतिष्ठा को बढ़ाया है. राष्ट्रपति ने मोहन चरण मांझी सरकार के 2 वर्ष पूरे होने के अवसर पर ओडिशा के मयूरभंज जिले के रायरंगपुर में एक जनसभा में ये बात कही. प्रधानमंत्री मोदी भी कार्यक्रम में उपस्थित रहे. श्री मोदी ने कहा कि केंद्र सरकार की योजनाओं से सशक्त होकर आदिवासी समुदाय भारत के विकास में सक्रिय योगदान दे रहे हैं. श्री मोदी ने पूर्वी भारत के विकास में तेजी लाने के उद्देश्य से केंद्र सरकार के पूर्वोदय दृष्टिकोण का उल्लेख किया.
3: ओडिशा में आर्थिक गतिविधियां, निवेश और उद्योगों को आकर्षित करने का सामर्थ्य आज नजर आ रहा है. केंद्र सरकार का विजन है पूर्वी भारत के विकास से भारत का विकास. इसलिए हम पूर्वोदय की नीति पर काम कर रहे हैं. जिस पूर्वी भारत को

तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्त्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन. रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले. परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 1,500 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं. 7व्या शतकातल्या

0: या प्राचीन मंदिराच्या परिसरातल्या सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हा येत्या 6 महिन्यांच्या आत विकसित केला जाणार आहे, असं शहा यावेळी म्हणाले.
1: यहां पर जो कॉरिडॉर बनेगा 1500 करोड की लागत से बनेगा, 28,058 वर्ग मीटर भूमि पर बनेगा और 7वीं शताब्दी में स्पष्ट रूप से आकार लिया हुआ ये मंदिर फिर से एक नए जोम और ऊर्जा के साथ विश्व भर के देश भर के अंबाबाई के भक्तों के स्वागत के लिए तैयार हो जाएगा.
0: हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
2: संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसतंय. पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि आमचं जे आराध्य दैवत आहे, ज्या आराध्य दैवतांनी आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला, अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम होणार आहे.
0: 3 टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकानं, एम्फी थिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टीपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या 2:00 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी 5 जण वाहून गेले तर 14 जण सुखरूप आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभामंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतल्या मृतांना समाजमाध्यमातील संदेशांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची

0: आर्थिक मदत जाहीर केली आहे. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन विविध प्रकारे साजरा होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये आजच आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक योग दिनानिमित्त हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. यात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्या नीट परीक्षा असल्यानं आजच धुळे जिल्ह्यात योग दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नईत एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 17व्या षटकात बिनबाद 127 धावा झाल्या होत्या. दरम्यान याआधीचे दोन्ही सामने जिंकत भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. राज्यातल्या सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना लाभ. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन. रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले. परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो, संध्याकाळचे 7:10 आणि 26 सेकंद होत आहेत. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ठीक 7:15 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.
2: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली ग दोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन एअर.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
4: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
3: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
4: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा?
5: येस, प्रॉमिस.
3: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
4: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
6: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
7: श्रोते हो, संध्याकाळचे 7:14:40 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं थेट वितरण करण्यात आलं. या रोजगार संलग्न प्रोत्साहनातून देशाच्या रोजगार आणि उद्योग क्षेत्राला बळकटी देणाऱ्या या योजनेशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण केलं. खरं तर ही योजना मात्र कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांनाही एकाच वेळी थेट प्रोत्साहनपर लाभ देणारा देशातला पहिलाच अभिनव आणि पथदर्शी उपक्रम ठरला आहे. हे घडून आलंय ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वामुळे. ही योजना म्हणजे निव्वळ रोजगार योजना नाही, तर व्यावसायिक आयुष्याची वाटचाल सुरू करणाऱ्या युवा वर्गाच्या पाठीशी केंद्र सरकार कायम ठामपणे उभं असल्याची ग्वाही देणारं आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणारं माध्यम असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. या अनुषंगानंच या पथदर्शी योजनेविषयी प्रधानमंत्री काय म्हणाले ते ऐकूया त्यांच्या शब्दात.
1: दुनिया आज भारत की युवा शक्ती की चर्चा कर रही है. भारत के टैलेंट, स्किल और पोटेंशियल की चर्चा सब दूर हो रही है. दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके. और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ. यह रोजगार योजना सामान्य तौर पर सोचे जाने वाली रोजगार योजना से बहुत आगे बढ़कर पहली नौकरी पाने वाले युवा के सपनों को शक्ति देने वाली योजना है. यह युवा और उद्योगों के बीच

0: एक मजबूत सेतु बनाने वाली योजना है। साथियों, आमतौर पर योजनाएं या तो कर्मचारी के लिए बनती हैं या तो फिर उद्योगों के लिए बनती है, लेकिन ये एक योजना ऐसी है, इस योजना में भारत के सामर्थ्यवान मेरे युवा, समृद्ध युवा भविष्य की ओर और उद्योग विकास की ओर और इन दोनों को साथ लेकर चलती है। जो युवा अपनी पहली नौकरी शुरू करता है, सरकार उसके साथ खड़ी होती है और इसलिए उद्योगकार को भी लगता है कि अकेला मेरे यहाँ नहीं आया है, इसके पीछे पूरी सरकार आई है और इसके कारण ऐसे युवकों की तरफ देखने का उस उद्योगकार का भी नजरिया बदल जाता है। और जो संस्थान नए रोजगार का सृजन करता है, सरकार उनका भी उत्साह बढ़ाती है। हमारे यहाँ पहले कुछ नियम व्यवस्था ऐसी थी कि लोगों को बड़े होने में थोड़ा डर लगता है, यार बड़ा हो जाऊंगा तो मैं ये बंधनों में फंस जाऊंगा, तो उसको लगता था छोटा ही रहना अच्छा है और कभी बड़े होने की संभावना, उसको लगता है ऐसा करो एक दूसरा छोटा और कर दो। आज वो सोच बदली है, हर किसी को बड़ा बनने का हौसला मिलना चाहिए, उसकी उम्मीदों को पंख मिलने चाहिए और ये उद्योग को भी जरूरत होती है और इस योजना से वो द्वार भी खुला है। और यही इस योजना की सबसे बड़ी विशेषता है, जब सरकार, युवा और उद्योग एक साथ आगे बढ़ते हैं तो रोजगार निर्माण की गति कई गुना बढ़ जाती है। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना इसी नए भारत की पहचान है, एक ऐसा भारत जहां युवा को अवसर मिले, उद्योग को प्रोत्साहन मिले और रोजगार निर्माण एक राष्ट्रीय अभियान बन जाए।
1: श्रोते हो, या योजनेतील वैशिष्ट्यपूर्ण तरतुदींमुळे देशाच्या औपचारिक रोजगार संस्थेला बळकटी मिळणार आहे। त्या अनुषंगानेच पहिल्यांदाच नोकरीच्या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या युवा वर्गाला प्रोत्साहनपर लाभ देण्याची आजवर कधीही न झालेली तरतूद या योजनेअंतर्गत केली गेली आहे। या योजनेचं यश पाहिलं तर आतापर्यंत सुमारे 70 लाख नवीन रोजगाराची निर्मिती आणि तितक्याच संख्येनं पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेचं कवच मिळालंय। महत्वाचं म्हणजे पुढच्या 2 वर्षात 99,446 कोटी रुपयांच्या एकूण आर्थिक तरतुदीसह देशात 3.5 कोटींपेक्षा अधिक रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत सरकारनं समोर ठेवलंय। याच अनुषंगानं अधिक सांगत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे सहायक वृत्त संपादक वैभव वझे।
2: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेसाठी केंद्र सरकार 99,446 कोटी रुपये खर्च करणार आहे। त्यापैकी 2,400 कोटी रुपये नुकतेच रोजगारदाता किंवा नियोक्ता आणि कर्मचारी यांच्या खात्यांमध्ये थेट वितरित केले गेले। ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO मार्फत राबवली जाते। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये 3.5 कोटींहून अधिक रोजगार पुढच्या 2 वर्षात निर्माण करायचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलंय। असंघटित कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून त्यांना संघटित आणि औपचारिक किंवा फॉर्मल रोजगारांच्या क्षेत्रात आणणं हा देखील महत्वाचा उद्देश आहे। औपचारिक रोजगारांमध्ये 1,92,00,000 कर्मचारी आणण्यात येणार आहेत। ही योजना आपल्याला 2 स्तरांवर पाहायची आहे। पहिल्या स्तरामध्ये प्रथमच रोजगार मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा विचार सरकारने केलाय। 1,00,000 रुपये महिना इथपर्यंत ज्यांचं मासिक वेतन आहे असे प्रथमच रोजगार मिळालेले कर्मचारी या योजनेचा लाभ मिळवायला पात्र आहेत। 1,00,000 रुपयांपर्यंत म्हणजे मासिक 1,00,000 वेतन मिळतं, मग आमचं काय असा प्रश्न कुणाला पडू नये इतकी केंद्राची भाषा स्पष्ट आहे। 1,00,000 रुपये मासिक वेतन ही वेतनाची कमाल पातळी सांगितली आहे। तर या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांना उमंग ऍपद्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर घ्यावा लागेल। या नंबरासह स्वतःची माहिती EPFO कडे नोंदणीकृत करावी लागेल। नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचं वेतन कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दिलं जाईल। हे वेतन कमाल 15,000 रुपये मिळेल। या वेतनाच्या एकूण रकमेचा पहिला हप्ता त्या कर्मचाऱ्यानं एकाच रोजगारदात्याकडे म्हणजे कंपनीकडे सलग 6 महिने नोकरी केल्यावर दिला जाईल। हा हप्ता कर्मचाऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यातच जमा होईल। त्यानंतरचा दुसरा आणि शेवटचा हप्ता त्या कर्मचाऱ्याची त्याच कंपनीत सलग 12 महिने नोकरी झाली तरच मिळेल। पण हा दुसरा हप्ता त्याला त्याच्या बँक खात्यामध्ये दिसणार नाही, तर तो एखाद्या बचत योजनेमध्ये गुंतवला जाईल। याचा दुहेरी फायदा आहे। एक म्हणजे सरकारचा पैसा सरकारच्याच एखाद्या बचत योजनेमध्ये फिरवला जाईल, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सरकारची बचत होईल। त्याचवेळी प्रथम

0: नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याला बचतीची सवय लागेल, कारण सरकार देत असलेला दुसरा हप्ता परस्पर सरकारच बचतीसाठी त्याच्या नावे गुंतवणार आहे. कर्मचाऱ्याला 12 महिने एकाच ठिकाणी सलग काम केल्यानंतरच हा दुसरा हप्ता मिळणार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी त्याच 12 महिन्यांच्या आत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या पोर्टलवर जाऊन फायनान्शियल लिटरसी किंवा वित्तीय साक्षरता प्रोग्राम पूर्ण करणं हे त्या कर्मचाऱ्याला अनिवार्य करण्यात आलंय. दुसऱ्या स्तरामध्ये रोजगार दात्याचा किंवा नियोक्त्याचा विचार केला गेलाय. रोजगार दात्याने किंवा कंपनीने ठराविक वेतन श्रेणीमध्ये कामावर घेतलेल्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी त्याला प्रत्येक महिन्यात 3,000 रुपये दिले जाणार आहेत. हे मासिक वेतन किंवा मासिक रक्कम रोजगार दाता आणि कर्मचारी यांना 2 वर्ष दिली जाईल. गरज भासल्यास ही सुविधा 4 वर्षांनी सुद्धा वाढवता येणार आहे. कर्मचारी आणि रोजगार दाता यांना याची सर्व माहिती प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. या योजनेच्या आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं 1 जुलै 2025 मंजुरी दिली होती. त्यानुसार ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून अंमलात आली आणि याचा कालावधी 31 जुलै 2027 पर्यंत निश्चित करण्यात आलाय. अर्थातच गरज भासल्यास तो वाढवला जाईल. आता याचे फायदे महत्वाचे आहेत. रोजगार दाता किंवा कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे खासगी क्षेत्राला विस्तार करताना मोठा आधार मिळणार आहे. यामुळे छोटे उद्योजक व्यवसाय विस्ताराचा विचार नक्की करतील आणि याचीच परिणती रोजगार वाढण्यामध्ये होईल. आपल्याकडे ही योजना सुरू व्हायच्या आधी इटली, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये अशा प्रकारची योजना सुरू आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवं.
1: श्रोते हो, या योजनेमुळे केवळ नोकऱ्याच मिळत नाहीत तर देशातील नियोक्त्यांना आणि उद्योजकांना नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करण्यासाठी आणि पर्यायानं आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील आर्थिक प्रोत्साहन दिलं जात आहे. महत्वाचं म्हणजे उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं या क्षेत्रासाठीचा लाभ 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलाय. अशा आर्थिक पाठबळामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांचा विस्तार होऊन छोटे उद्योग मोठ्या उद्योगांमध्ये परावर्तित होण्याच्या, स्टार्टअप्स प्रत्यक्ष मुख्य प्रवाहातल्या उद्योगांमध्ये रुपांतर होण्याला बळ मिळू शकणार आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक वृत्त संपादक वैभव वझे यांनी केलेलं विश्लेषण आपण आता ऐकूया.
0: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही जरी 2025 केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेली असली तरी ती लागू होऊन त्याला वेग मात्र यावर्षी आलाय असं म्हणायला लागेल. याचं कारण त्याचा तांत्रिकदृष्ट्या कालावधी निश्चित करण्यात आलाय 31 जुलै 2027. त्यामुळे या दिवसापर्यंत सरकारला रोजगारांचं जे काही सरकारचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचंय. आता या योजनेमध्ये 2400 कोटींचा पहिला रकमेचा जो हप्ता आहे तो सरकारने आता नुकताच वितरित केला. अर्थात हा हप्ता कर्मचारी म्हणजे पहिल्यांदाच नोकरी लागलेले कर्मचारी आणि त्यांचे रोजगारदाते किंवा नियोक्ता किंवा कंपन्या यांना मिळाला. याच्यातनं आपल्याला आता काय बघायचंय तर याचा थेट परिणाम उद्योगांवर होणार आहे. देशामध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये स्टार्टअप्स आहेत. त्याच्यापैकी 18% स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे आज DPIIT कडे नोंदणीकृत महाराष्ट्रातल्या स्टार्टअपची संख्याच 29,000 अधिक आहे. हे स्टार्टअप अर्थातच मायक्रो इंडस्ट्रीमध्ये परिवर्तित होण्यासाठी धडपडत आहेत. जे आता मायक्रो इंडस्ट्री आहेत किंवा सूक्ष्म उद्योग आहेत त्यांना लघु उद्योग व्हायचे आहे, जे लघु उद्योग आहेत त्यांना मध्यम उद्योग व्हायचे आहे आणि जे मध्यम उद्योग आहेत त्यांना मोठे उद्योग व्हायचे आहे. मग याच्यासाठी कर्मचारी बळ वाढवणं हे कोणत्याही कंपनीला गरजेचं आहे. मग हे कर्मचारी बळ वाढवताना काय असतं, तुम्ही ज्या वेळेला औपचारिक रोजगार निर्माण करता किंवा फॉर्मल एम्प्लॉयमेंट निर्माण करता त्यावेळेला तुम्हाला त्याचे सगळे लाभ हे त्या कर्मचाऱ्याला देणं अपेक्षित असतं, नव्हे अनिवार्य असतं. म्हणजे मग EPF आला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आला किंवा पेन्शन आलं किंवा ग्रॅच्युइटी आलं किंवा इन्क्रीमेंट आल्या, प्रमोशन आलं, हे सगळं त्या रोजगारदात्याला लक्षात घ्यावं लागतं. मग रोजगारदात्याचा कल कुठे वाढतो, तर हंगामी तत्वावरती कामगार घ्या, तेवढा प्रोजेक्ट पूर्ण झाला की त्या कामगारांना कामावर येऊ नका असं सहज सांगता येतं, कारण ते रोजंदारीवर असतात किंवा वाउचर पेमेंटवर असतात, मंथली वेजेसवर असतात. पण सरकारला नेमकं हेच नकोय. याचं कारण जेवढी हंगामी रोजगार निर्माण होतील तेवढी जगापुढे रोजगारांची संख्या जास्त दिसेल, पण जे रोजगार कर्मचारी त्या रोजगारावर अवलंबून आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा काय, सोशल सिक्युरिटी काहीच नाही. म्हणून सरकार अशा वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत सोशल सिक्युरिटी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. महाराष्ट्रामध्ये सुदैवाने आपल्याकडे राज्याची इनोव्हेशन सोसायटी आहे, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे. ही एक नोडल एजन्सी आहे जी सगळ्या इनोव्हेशनला किंवा आंतरप्रेनरियल जी काही सिस्टीम आहे त्याला चालना देते, मग त्याच्यासाठी पॉलिसी डिझाईन करते, सबसिडी डिझाईन करते, महाराष्ट्राला स्वतः

0: स्टार्टअप पॉलिसी आहे. महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड नावाचा एक निधी आहे, तोही वापरून आज अनेक स्टार्टअप त्याच्यामध्ये उदयाला येत आहेत आणि प्रस्थापितही होत आहेत. आता महाराष्ट्राचं जे MSME सेक्टर आहे हे जवळजवळ राज्याच्या GDP मध्ये त्याचा 40% वाटा आहे आणि एकंदर आत्ता त्या सेक्टरनी जवळजवळ 1.5 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे. मग हे रोजगार या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये निश्चितच वाढतील याच्यात काहीच शंका नाही. आणि याचा थेट फायदा आता जो दिसतो आहे तो IT सेवा, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर चर्मोद्योग की ज्याच्यामध्ये जे लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो आपण श्रमकेंद्री उद्योग आहेत, तर या श्रमकेंद्री उद्योगांना याचा थेट फायदा आता मिळेल असं आत्ता तरी दिसतंय. एकंदर आपण समजा MSMEचा विचार केला तर राज्यामध्ये 82 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त MSMEची नोंद आहे. याचा अर्थ देशातल्या MSMEच्या 17% MSME हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर मुख्यत्वाने जे आपल्याला MSME दिसत आहेत त्यांच्यासाठी ऑफिशियल पोर्टल आहे ज्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता, सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता, MSME लोन घेऊ शकता. आता हे MSME सगळे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या भागामध्ये एकवटलेले आहेत. तर या MSMEंना या सगळ्याचा निश्चितच फायदा होईल आणि पुढच्या काळामध्ये औपचारिक रोजगार वाढीस लागतील.
1: श्रोते हो, एका अर्थानं ही योजना उद्योग क्षेत्राची भरभराट आणि युवा वर्गाची सामाजिक सुरक्षा ही दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग प्रशस्त करणारी ठरणार आहेत हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच मुंबई एअर न्यूज YouTube वाहिनीवरही कधीही ऐकू शकता. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा वझे.

104 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजतायत. आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत किसानवाणी.

किसनवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. मंडळी नमस्कार. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ शके 1948 त्यानुसार 20 जून 2026. किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मी आरती मनापासून स्वागत करते. मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये रोजच्या सदरांसोबत आपण ऐकणार आहोत माझे शेतीतील अनुभव. या आपल्या सदरामध्ये सेंद्रिय पद्धतीने सोयाबीन, मधुमका आणि गव्हाची विक्रमी लागवड करणाऱ्या भगूर इथल्या प्रयोगशील प्रगतशील महिला शेतकरी सविता विलास करंजकर यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमामध्ये. हवामान वृत्त. हवामान पूर्वानुमान कृषी सल्ला. हा हवामान पूर्वानुमान कृषी सल्ला आम्हाला ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी हवामान प्रक्षेत्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी बांधवांना असा सल्ला देण्यात येतो की विजेच्या पूर्वानुमानाकरिता दामिनी मोबाईल ऍपचा वापर करावा. मान्सूनचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येतो की पेरणी करण्यास घाई करू नये. यासाठी नाशिक जिल्ह्याच्या अवर्षण प्रवण आणि मैदानी भागात जसं की सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, चांदवड आणि निफाड, दिंडोरी, कळवण यासारख्या ठिकाणी खरीप पिकांची पेरणी सलग 3 ते 4 दिवस पेरणी योग्य 75 ते 100 मिलीमीटर एवढा पाऊस झाल्यानंतरच करावी. कोबीवर्गीय पिकं जसं की फुलकोबी, फ्लावर यांच्यासाठी जमीन लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी सुपीक जमीन निवडावी.

0: जमिनीचा साम 5.5 ते 6.6 इतका असावा. पानकोबीप्रमाणेच फुलकोबी हे थंड हवामानात वाढणारं पीक आहे, पण तापमानाच्या बाबतीत हे पीक अत्यंत संवेदनशील आहे. ठराविक तापमानाला येणाऱ्या फुलकोबीच्या जातीची त्या ठराविक हंगामात लागवड केली तरच त्या जातीपासून अपेक्षित उत्पादन मिळू शकतं. हळव्या आणि लवकर येणाऱ्या जातींना उष्ण हवामान आणि दीर्घकाळ सूर्यप्रकाश पोषक ठरतो. पिकांच्या वाढीच्या काळामध्ये तापमान खाली गेल्यास गड्डा अतिशय लहान तयार होतो. गरव्या किंवा उशिरा तयार होणाऱ्या स्नोबॉल सारख्या जातीसाठी सुरुवातीपासून थंड हवामान आणि छोटे दिवस मानवतात. हवामानाचा अंदाज आणि इशारा लक्षात घेता मळणी केलेलं उन्हाळी पीक पशुधन, कुक्कुटपक्षी आणि स्वतःच विजेच्या कडकडाटापासून तसंच पाऊस वादळी वाऱ्यापासून संरक्षण करावं. सोयाबीन पिकाच्या चांगल्या प्रतीचे सुधारित वाण जसे की फुले दुर्वा, फुले किमया, फुले संगम, फुले अग्रणी, KS 103, JS 335, JS 9305, JS 9560, समृद्धी, MAUS 162, MAUS 158, MAUS 612, MAUS 1188, MAUS 1281 विकत घेण्याचं नियोजन करावं. सोयाबीन पिकाची पेरणी सलग 3 ते 4 दिवस पुरेसा पाऊस झाल्यानंतरच वापसा आल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. शेळी पालक शेतकरी बंधू भगिनींसाठी असा सल्ला देण्यात येतो की कमी उत्पादन देणाऱ्या आणि प्रजननाचे विकार असलेल्या शेळ्या कळपातून काढून टाकाव्यात. नवीन जातीवंत आणि चांगल्या शेळ्या निवडाव्यात. नवीन पैदाशीचे बोकड निवडावेत. शेळ्यांच्या वेगवेगळ्या शारीरिक व्याधींवर लक्ष ठेवावं. शेळ्यांच्या प्रजननाची आणि पैदासीची तयारी करावी. हा हवामान पूर्वानुमान कृषी सल्ला आम्हाला ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी हवामान प्रक्षेत्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांच्याकडून प्राप्त झाला होता. कृषी वार्ता. ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्यात द्राक्ष लागवडीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. उनाकोटी जिल्ह्यात छंतोईल इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर अत्यंत दमट आणि प्रतिकूल हवामानात द्राक्ष उत्पादन घेण्यात यश आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या द्राक्षपट्ट्यात 130 ते 135 दिवसात तयार होणारं द्राक्ष पीक त्रिपुरात अवघ्या 100 दिवसात काढण्यास येत असल्याचे समोर आले आहे. ही होती कृषी वार्ता.
1: पुतला बोल रहे
2: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब
2: देख बेटा, तू जो ये अंधाधुन रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहां,
1: परम तो सभी डाले हैं.
2: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
1: सच है
2: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: प्रश्न मंजुषा. आजच्या प्रश्नमंजुषेमधला प्रश्न असा आहे, कूपनलिका पुनर्भरण करताना काय काळजी घ्यावी? या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही आपल्याला सांगणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला विचार करून ठेवायचा आहे आणि ऐकत राहायचं आहे किसान वाणी. चला तर मंडळी आता ऐकूयात माझे शेतीतील अनुभव या आपल्या सदरामध्ये. सेंद्रिय पद्धतीनं सोयाबीन, मधुमका आणि गव्हाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या भगूर इथल्या प्रयोगशील प्रगतशील महिला शेतकरी सविता विलास करंजकर यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा आज पूर्वार्ध आपण ऐकूयात. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसानवाणी या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण दर शनिवारी जे प्रयोगशील प्रगतशील शेतकरी असतात, महिला शेतकरी असतात, त्यांना आपल्या भेटीला आणत असतो. त्याचबरोबर तज्ज्ञही या स्टुडिओमध्ये येतात आणि आपल्याला त्या त्या हंगामामधल्या पिकाविषयी, पिकांवरती आलेल्या कीड रोग याच्याविषयी, आपल्या पशुधनाविषयी, असं एकूणच संपूर्ण शेतीशी संदर्भात असलेले जे काही प्रश्न असतील त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन होत असतं. या मालिकेमध्ये आज

0: माझे शेतीतील अनुभव हे सांगण्यासाठी आज आकाशवाणी नाशिक केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत भगूरच्या प्रयोगशील प्रगतशील महिला शेतकरी सविता विलास करंजकर. सविताताई, आकाशवाणी नाशिक केंद्राच्या स्टुडिओमध्ये आणि किसानवाणी त्याचबरोबर माझं शिवार माझा परिसर या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: ताई, मला सांगा की तुमचं मूळ गाव कुठलं आहे?
1: माझं माहेरचं गाव पोहेगाव, कोपरगाव तालुका, आणि 2000 मध्ये लग्नानंतर आता भगूर.
0: भगूर म्हणजे प्रॉपर
1: नाशिक? हा, नाशिक मध्येच, भगूरलाच.
0: अच्छा. हो, किती एकर आहे तुमची शेती?
1: शेती स्वतःची म्हटलं तर तशी 2.5 एकरच आहे, आणि आम्ही करायला घेतलेली खंडाणी ती 2 एकर आहे, म्हणजे 4-5 एकर शेती आहे.
0: अच्छा, तेवढी. घरी तुमच्या माहेरी पण शेती तुम्ही पाहिलेली?
1: नाही, माहेरी शेती होती पण घरापासून जवळपास 5 किलोमीटर अंतर होत, आणि शाळेत असल्यामुळे शेतीशी जास्त संपर्क नव्हता, आणि दूध व्यवसाय होता माहेरी. मग लांब शेती असल्यामुळे आई वडील ते बघून घ्यायचे, माहेरी शेतीचा अनुभव जास्त नव्हता.
0: पण मग सासरी आल्यानंतर तुम्हाला शेती माहिती झाली?
1: हो,
0: शेती कळायला लागली. तर पहिले काय होतं तुमच्या शेतामध्ये?
1: पहिले म्हणजे नेहमी पीक हेच असायचे, गहू, सोयाबीन, ऊस लावलेला असायचा, मग तेच पिकं होते, आणि भाजीपाला पिकं होते. मग शक्यतो पहिलं काय होतं, सासूबाई भाजीपाला म्हणजे आमचा पहिला उदरनिर्वाहाचं साधन फक्त भाजीपाला होता. सासूबाई आता त्या सांगतात की आम्ही फक्त पहिलं 4:15 काकडे तोडायला जायचो. 4:15 त्या पण उठलेल्या असायच्या, आणि 4 जाऊन काकड्या तोडून घरी येऊन आवरून आणि आम्ही पुन्हा शेतात जायचो. मग काकड्या ते फक्त भाजीपाला आणि मार्केट जवळ होतं, त्याच्यामुळे भाजीपाला हा व्यवसाय त्यांचा, म्हणजे पहिलं उदरनिर्वाहाचं साधन फक्त भाजीपाला एवढंच होतं. मग लग्नानंतर असंच झालं, आणि मका केल्या जायच्या आमच्याकडे स्वीट कॉर्नच्या, तर मग त्याचा चारा खूप वाया जायचा, आम्ही माणसं लावून ते कापून बांधावर टाकून द्यायचो.
0: अच्छा.
1: मग लग्नानंतर असं म्हटलं आपण एवढा चारा माणसं लावून फेकून देतो, याच्याऐवजी जर आपण 2 गाई किंवा म्हशी काहीतरी दूध व्यवसाय जर चालू केला तर याच्यात आपल्याला दोन्ही प्रकारे फायदा होऊ शकतो. चारा जो आपण माणसं लावून बाहेर टाकणार आहे तर त्याच्यात आपल्याला दुधाचं उत्पन्न निघू शकतं. मग शेतीबरोबरच आपलं तेही एक उत्पन्नाचं साधन होऊ शकतं. मग आम्ही सुरुवातीला 2 म्हशी घेतल्या, वडिलांकडे दूध व्यवसाय होता, मग त्या चारा विरा कापणे ते माहिती होतं, दूध काढायचं माहिती नव्हतं तोपर्यंत, कारण वडील आणि भाऊ.
0: अच्छा.
1: माझा मोठा भाऊ पण व्हेटरनरी डॉक्टर आहे पोहेगावला, त्यांच्यामुळं दूध काढायचं आपल्याकडे कधी संबंध नव्हता. पण मग दूध व्यवसायाशी अनुभव होते तसे, की जनावरांना पशुपालनाबद्दल म्हणजे कधी काय चारा कसा टाकायचा किंवा काय, त्याच्यामुळे आम्ही हे करायचं ठरवलं की आपण म्हशी घेऊया. वडिलांकडूनच त्यांनी 2 म्हशी घेऊन दिल्या, त्याच्या वाढता वाढता 15 झाल्या.
0: अच्छा.
1: पण मग नंतर काय आलं की म्हशींना आम्हाला सुरुवातीला डॉक्टर व्यवस्थित मिळाला नाही, मग तो भाकड काळ जास्त दिवस राहिला. म्हशींपेक्षा गायींना आजार म्हणजे थोडे कमी, कसं की गायींना चारा जरी कमी झाला 1-2 दिवस आणि पुन्हा 2 दिवस तुम्ही टाकला तर त्या दुधाची लेवल पुन्हा येऊन जाते. पण म्हशींचं कसं, एकदा दूध जर त्यांचं कमी झालं तर ते वाढतच नाही, आटतच जातं. मग आम्ही गायींचा व्यवसाय चालू केला. गाई मग पहिल्या 2 गायींच्या करता करता 20-25 गायींपर्यंत पोहोचलो. मग दूध व्यवसायावर भरपूर म्हणजे आमची प्रगती झाली त्या मानाने. पण बरोबरच मग काय झालं, बचत गटाच्या माध्यमातून, आधी माणसांचा गट होता, मग सेंद्रिय शेतीचं भरपूर ते अधिकारी मार्गदर्शन करायचे. पुरुषांचं कसं असतं की वेळ नसतो ना, एवढं कोण बनवत बसल, पटकन गेले दुकानात आणलं 1000 रुपयाचं औषध, 1500 रुपयाचं आणलं. पण मग ते काय होतं, रासायनिकचा जास्त वापरामुळं जमिनीवर पण
0: कडक झाली.
1: मग आपण गाईच्या व्यवसायावर काय आलं की आपलं शेणखत पण घरचं झालं, वावरांना पुरेसं शेणखत पण देता आलं, आणि दूध व्यवसाय त्याचं पण आपल्याला उत्पन्न भेटत गेलं. पण मध्यंतरी असं झालं की दुधाचे भाव कमी झाले आणि खाद्य जे आहे चाऱ्याचा भाव वाढले, मग दोघींचा ताळमेळ बसत नव्हता, मग ते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला. मग आम्ही त्यालाच पर्याय म्हणून गोट फार्म, आता जवळपास 4 वर्ष झाले गोट फार्म चालू केलं
0: स्वतःचा. तर तुमच्याकडे किती शेळ्यांपासून तुम्ही सुरुवात?
1: आधी ना 4 शेळ्यांपासून, म्हणजे 3 शेळ्या आणि 1 बोकड होता.
0: अच्छा. कुठले जाते?
1: संगमनेरी.
0: अच्छा.
1: मग वेगळी जात निवडायचं म्हणजे असं की मॅडम, आमचा अनुभव असा आला की शेजारी 1 बोकड आणले होते सांभाळायला, त्या बाहेरून जी जात आपण आणतो त्यांना आपलं वातावरण मॅच झालं पाहिजे.
0: बरोबर.
1: मग आपण आधी जास्त खर्च करून लॉस मध्ये जाण्यापेक्षा आपल्या वातावरणात जे मॅच होईल तेच स्वीकारलं पाहिजे. म्हणून मग आम्ही संगमनेरी शेळ्या, ज्या आपल्या वातावरणात मॅच होत्या, मग संगमनेरी शेळ्या त्या आणल्या. पहिल्या 3 शेळ्या आणि 1 बोकड, 4 पासून सुरुवात केली. आता जवळपास 70-80 होत्या.

0: त्याच्यातले मागच्या लॉट मध्ये विकले. आता आता 3-3 महिन्याचे छोटे पिल्ल आहे, जसे गिराईक आले त्यांच्या डिमांड नुसार त्यांच्या याच्यानुसार जसे पाहिजे असे घेऊन जातात ते. आणि याच्यात मार्केटिंगला आपल्याला बाहेर जायला लागत. तो फायदा आहे गोट फार्मचा असं की इथं गिराईक आपल्याला शोधत येत, आपण मार्केटमध्ये जायची गरज
1: नाही. मग शेळ्यांची आपल्याला तेवढी काळजी पण नाही.
0: लसीकरण वगैरे सगळं. लसीकरण म्हणजे आमचे माझे मोठ्या नंदनबाई आहे, त्यांचे मिस्टर ते पण डॉक्टर आहेत, व्हेटरनरी डॉक्टर. आणि माझा मोठा भाऊ आहे, तो पण डॉक्टर आहे. मग कधी शेळी जर आजारी पडली किंवा गाय पण आम्ही त्यांना आधी कॉल करतो. आपण स्वतः जाऊन लस घेऊन यायची, घरी येऊन देऊन घ्यायची. आणि त्यांना असं आहे की गोट फार्म जो बनवलाय आम्ही तो जमिनीपासून उंच आहे, कमीत कमी 8-9 फूट उंच आहे. मग त्यांच्या शेळ्या गोमूत्र जे आहे ते पूर्ण खाली येतं. त्यांची बसायची जागा एकदम स्वच्छ असते. आणि गोठ्यात शेळ्यांचं असं हे आहे की त्यांना तुम्ही जेवढी स्वच्छ जागा ठेवाल तेवढे त्यांना आजार कमी अस. स्वच्छता जेवढी ठेवाल ना त्यांचं गोमूत्राचा वास त्यांच्या अंगाला येता काम
1: नाही. बरोबर
0: आहे. मग म्हणजे आपण जर स्वच्छता ठेवली तर त्यांना आजार पण कमी येतात. म्हणून आमच्या शेळ्यांना आतापर्यंत आमचा अनुभव असा आहे की जास्त आजार पण आलेलं नाही. जेवढं लसीकरण आहे तेवढं केलं ना दवाखान्याचा खर्च कमी
1: झाला. तुमचं जे शेळी पालन आहे ते कसं आहे, म्हणजे गोठा कसा बांधलेला? म्हणजे
0: बंदिस्त आहे. हो, बंदिस्त आहे. वरती बंदिस्त आहे. मग दिवसभर ना असं बाहेर कंपाऊंड बनवलेलं आहे. दिवसभर खाली छोट्या गव्हाणी त्यांची पाण्याची सोय जागेवर केलेली आहे. सकाळी पाणी भरून ठेवत 3 वेळा आम्ही त्याचं स्वच्छ पाणी भरतो 3 वेळा. आता उन्हाळ्यात त्यामुळे काय होतं, पाणी गरम जर झालं तर शेळ्या पाणी पित. मग दुपारी पण पुन्हा त्यांना थंड पाणी भरायचं. आणि चाऱ्यासाठी गव्हाणी बनवलंय. मग दिवसभर येऊन त्या खाऊन जात्या. ज्यांचं खाऊन झालं त्या परत सावलीला वरती जाऊन बसते.
1: अच्छा.
0: ज्यांना भूक येते खात राहते असं. म्हणजे कधी खाऊन झालं की वरती त्यांना निवाऱ्याची सोय. पावसाळ्यात पण चारा मग कधी कधी काय होतं, पावसाळ्यात बाहेर ओपन आहे. पाऊस जर सारखा चालला त्यांना बाहेर खायला टाकता येत नाही. मग पावसाळ्याच्या त्या खालच्या गव्हाणी ज्या आहेत त्या आतमध्ये घेतो.
1: अच्छा.
0: वरती
1: गोठ्यामध्ये.
0: हा. मग चारा टाकणं सोपं जातं. मग त्या पावसाळ्यात चिखलात शेळी जास्त पायमाक व्हायला खाली येत.
1: तिला
0: स्वच्छता आवडते. स्वच्छता आवडते थोडक्यात शेळ्यांना.
1: म्हणजे तुमचं एवढं 3-4 शेळीपासून तुमचा जी एक वाढ झालेली आहे अगदी 80-70 पर्यंत तुम्ही म्हणताय. तर मुख्य की त्यांची काळजी घेणं, स्वच्छता ठेवणं
0: वेळच्या वेळी. म्हणजे त्यांचं लसीकरण जर केलं तर त्यांना आजार पण खूप. आणि स्वच्छता महत्वाची. त्यांचं खाणं पिणं. आणि काय होतं कधी कधी बाहेर ज्या चरणाऱ्या शेळ्या असतात त्या काही विषारी वनस्पती खाऊन जातात. ते लक्षात येत नाही. किंवा त्यांना काही चावलंय तरी लक्षात येत नाही. तसं बंदिस्त गोठ्यामध्ये काय होतं, त्यांच्या आरोग्याकडे आपलं पूर्णपणे लक्ष असतं. आणि आपण जे त्यांना खायला देऊ तेच त्या खातात. जी विष बाधा होते थोडक्यात बाहेरच्या फिरणाऱ्या जनावरांना ती बंदिस्त गोठ्यामध्ये कमी असते. हा त्याचा फायदा आहे.
1: आणि संरक्षण आहे. म्हणजे जे
0: श्वापद असतात त्यापण पूर्ण कंपाऊंड केलेले आहेत.
1: ते संरक्षणही त्यांना
0: संरक्षण महत्वाचं.
1: तुम्ही जसं म्हणालात की त्यांचं शेण, त्यांच्या लेंड्या आणि ते काही गोमूत्र, त्यांचं मूत्र जे आहे ते पूर्ण तुमचं खालच्या मजल्यावरती जमवतं. मग त्यापासून पण तुम्ही काही
0: खत निर्मिती. मग ते बाहेर काढायचं. बाहेर चरायला आपण जो वाळायला चारा असतो त्याचं पण आपण कंपोस्ट पण बनवू शकतो.
1: अच्छा.
0: त्याच्यावर कल्चर टाकायचं. एक एक थर टाकलं ना त्याचं S9 कल्चर मिळतं. ते कल्चर जर टाकलं आणि एकावर एक थर तयार करून ते दाबून ठेवायचं. एक 1.5 महिन्यामध्ये तुमचं ते परत पलटी करून ठेवलं ना ते एकदम मोकळा असं कंपोस्ट खत तयार होतं.
1: अच्छा.
0: म्हणजे जे आज आपण कच्चं शेणखत किंवा हे डायरेक्टली टाकतो ते लगेच पिकाला भेटत नाही. त्यामुळे काय होतं, शेतामध्ये हुमणीचं प्रमाण खूप वाढलंय. आपण जर त्याच्यावर प्रक्रिया करून जर ते वापरलं तर तुमचा हुमणीचा प्रादुर्भाव कमी होतो
1: आणि चांगलं खतही
0: पिकांना मिळू शकतं.
1: मग हे तुमच्या पूर्ण शेतीला पूरत असेल.
0: हो, पूर्ण शेतीला पूरत पण आणि कधी कधी विकले पण जात.
1: अरे वा, चांगलं आहे.
0: कारण दरवर्षी तर आपण शेणखत वापरत नाही. आम्ही 1 वर्षाआड शेणखत टाकतो. मग ते 1 वर्ष जरी विकलं, 1 वर्ष आपण घरी वापरतो. 1 वर्षाचं शिल्लक राहतं ते विकून
1: टाकायचं.
0: 50-1000 असं विकल्या जात.
1: क्या बात आहे, खूप चांगलं. ताई, जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही जेव्हा सुरुवातीला शेतीमध्ये आलात लग्न होऊन, त्यावेळेला शेती जराशी म्हणजे आत्ताची मातीची स्थिती शेतीची आणि त्या तेव्हाची याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवतो?
0: खूप फरक जाणवतो. काय, जेव्हापासून म्हणजे सेंद्रियाचा वापर वाढवला. आता म्हणजे सुरुवातीला जेव्हा आम्ही शेती करायचो तर एकरी फक्त 8 पोते उत्पन्न व्हायचं आम्हाला गव्हाचं.

0: तर आता म्हणजे जवळपास 5-6 वर्षापासून आम्ही सेंद्रियाचा वापर वाढवलाय. तर मागच्या वर्षीचा राज्यस्तरीयचा गावात आमचा दुसरा नंबर आलेला आहे. तर मग 1 एकरात म्हणजे आपण आम्ही जवळपास 1 बिघ्यालाच 14 क्विंटल गहू काढला. 28 क्विंटल निघाला, म्हणजे जो 8 क्विंटल होता तो त्याचं एवढं प्रमाण वाढवलं
1: चौपट.
0: आणि शिवाय खत रासायनिकचं प्रमाण पण कमी केलं. म्हणजे आता आम्ही असं आहे की प्रत्येक पिकाला 2 वेळा जीवामृत सोडतो, स्लरी जीवामृत स्लरी. त्याच्यात आपल्याला वापरायचं काय, फक्त शेण, गोमूत्र, गुळ आणि जाळीचं पीठ, थोडीशी बांधावरची माती जिथं आपण रासायनिक फवारलेलं नसेल तिथली माती वापरायची. 5-6 दिवस आंबून ठेवायचं, ते 2 वेळा हलवायचं चांगलं. पण त्याचा रिझल्ट 1 नंबर आहे सेंद्रिय मध्ये. म्हणजे आपण जे रासायनिक टाकतो ते सगळंच आपल्या पिकांना मिळतं असं नाही. तर आता समजा आपण युरिया टाकतो, युरियाचं प्रमाण 46% नायट्रोजन आहे, पण तो 46% नायट्रोजन आपल्या पिकाला मिळत
1: नाही ना.
0: मग ते म्हणजे युरिया अमोनियम फॉर्म मध्ये जातो आणि अमोनियाच्या नंतर नायट्रेट फॉर्म मध्ये जाण्याचं काम करण्याचं काम हे आपल्या जमिनीतले सूक्ष्मजीव करतात. मग ते सूक्ष्मजीव आपण जर रासायनिक वापरले जास्त तर ते मरून जातात, त्यांची संख्या कमी होते. पण जसं तुम्ही सेंद्रियाचा वापर वाढवला ते सूक्ष्मजीवाणूंची संख्या वाढते, ते सहज आपल्या पिकांना उपलब्ध होतं. म्हणजे पिकांच्या मुळापर्यंत ते लवकर पोहोचतं. म्हणजे आपलं जमिनीचं आरोग्य आपल्या हातात ते टिकवायचं की नाही. प्रत्येकाने आपल्या शेतीचं एक शास्त्र असतं की शेतीचं शास्त्र समजून घेतल्याशिवाय आपण शेती करू शकत नाही.
1: बरोबर आहे.
0: जी आपली पेरणीपासूनची तारीख आहे, समजा आपल्याला विद्यापीठाने ठरवून दिलेले असते की ह्या या वेळेत पेरणी करा, कारण ते का ठरवून दिलेले असते की त्या पिकाच्या वेळेस ते हवामान योग्य अनुकूल असतं. आपण उशिरा जरी पेरणी केली तर त्याच्यात आपल्या उत्पन्नात घट येते. आता थोडक्यात आपलं आता सोयाबीनची पेरणी 15 जून ते 15 जुलै पर्यंत असते, पण आता पाऊस अजून झालेला नाही, त्यामुळे आता कुठल्याही शेतकऱ्यांनी म्हणजे माझं तर असं मत आहे पाऊस पडेपर्यंत कुणी पेरणी करू नये, कारण आपलं बी वाया जातं. त्याच्या आधी आपण उगवण क्षमतेची चाचणी पण घेतली पाहिजे की आपलं बी व्यवस्थित उगवतंय की नाही. उगवण क्षमता चाचणी घेतली आणि आता आधीच पाऊस नाहीये, तुम्ही सोयाबीन पेरून टाकाल, बी जर व्यवस्थित नसेल तर तुमचं ते बी पण वाया जाणार आहे, शिवाय हंगाम वाया जातो. दुबार पेरणीचं जरी संकट आलं तुमचा तेवढा वेळ वाया जातो, आणि उशिरा पेरणी केली तुमच्या उत्पन्नात घट येते. म्हणजे ह्या ज्या शेतीच्या थोडक्यात छोट्या छोट्या गोष्टी या की शेती करताना उगवण क्षमता तपासली पाहिजे, माती परीक्षण केलं पाहिजे आणि त्याच्यात सेंद्रियाचा वापर वाढवला पाहिजे.
1: म्हणजे अभ्यास करून
0: केली तर शेती खरंच फायद्याची आहे. आणि महत्वाचं म्हणजे शेती व्यवसाय एकाच व्यवसायावर आपण कधीच अवलंबून पूरक ठेवलं पाहिजे. नैसर्गिक आपल्याला सांगून येत नाही, नैसर्गिक आपत्ती कधी येईल ते सांगू शकत नाही. आपण किती ठरवलं मी माझी शेती एवढं उत्पन्न मला याच्यात काढणारच आहे, पण एका दिवसात काय होईल हो त्याचं नव्हतं होतं ते सांगू शकत नाही. मग त्यासाठी आपण पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण पूरक व्यवसाय जर निवडला, किमान शेती जरी गेली काही नुकसान झालं तर आपल्याला दुसरा व्यवसाय वाचवायला तयार पाहिजे. दूध व्यवसाय म्हणा, मशरूम शेती म्हणा, जे शेती व्यवसायाला पूरक आहेत की शेती बरोबरच आपण ते पण सांभाळू शकतो, असे व्यवसाय नक्कीच निवडले पाहिजे.
1: ताई तुम्ही खूप छान पद्धतीने तुमची शेती जे करतायत शेतीतले अनुभव सांगत आहात. तुमचं शिक्षण किती झालं?
0: 12वी.
1: खूप छान.
0: 12वी झाली आणि BA फर्स्ट इयरला गेले. 8 दिवसांनी पेपर होते माझे आणि अचानक आता तेव्हा कसं होतं वडिलांच्याही हातात नव्हतं. चुलत्यांनी मोठ्या चुलत्यांनी स्थळ बघितलंय आणि माझं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा मलाही माहिती नव्हतं की मला बघायला आलेली.
1: अच्छा, म्हणजे इतकं सगळं अनविज्ञ होतं.
0: सगळं अनविज्ञ म्हणजे 1 महिन्यात माझं लग्न ठरून माझं लग्न पण झालं, माझं हॉल तिकीट पण आलेलं होतं FOI पेपरचं. मग नंतर सुरुवातीला म्हणे वाटल्यास तिचे पेपर तिला लग्नानंतर द्यायचे असले तर देऊ शकते, पण नंतर इकडची परिस्थिती एवढी बघितल्यानंतर म्हटलं आता उद्या आपल्याला शेतीच करायची, मग शिकून तरी काय करणार, आपलं किमान जेवढं पाहिजे तेवढंच झालंय. मग आता पुढे
1: शेतीसाठी जी एक दृष्टी पाहिजे ती तुमच्यामध्ये आली, ती अनुभवातनं तुम्ही समृद्ध होत गेलात आणि तशी शेती पण तुम्ही समृद्ध करत गेलात. तरी तुम्ही माती परीक्षण वगैरे केलेलं आहे?
0: माती परीक्षण आम्ही प्रत्येक 3 वर्षांनी करतो. आता ह्या वर्षीचं पण आता दिलेलं आहे, मागच्या वर्षी पण केलं. त्याच्यात सेंद्रियाचं कार्बाचं प्रमाण आहे. आता नॉर्मली आपल्या मातीमध्ये ना सेंद्रिय कार्बाचं प्रमाण आहे 1 ते 2% पाहिजे, पण आता जर सगळ्यांची माती चेक केली तिथे कमीत कमी 0.2% आलेले आहे. म्हणजे जे 1 ते 2% पाहिजे ते 0.2 वर आलेले आहे. म्हणजे आता इतकं सेंद्रिय
1: झालेलं आहे.

0: पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आता आम्ही जवळपास एकची पातळी ओलांडली आहे
1: त्याच्यासाठी. मग सेंद्रियचा वापर त्याला म्हणजे पर्याय म्हणजे
0: हो तेच. मग त्याच्यात तुम्ही हिरवळीची खतं म्हणा, हिरवळीची खतं गाडले तर त्याच्यातही सेंद्रिय कर्ब तुमचं चांगलं वाढू शकतं.
1: तुम्ही हा प्रयोग केला होता हिरवळी खतच्या खतांचा?
0: हिरवळी ताग ताग किंवा तुम्ही सप्तधान्य आहे,
1: अच्छा
0: उडीद मूग जे सप्तधान्य आहे ते एकत्र टाकायचे आणि ते रोटर करून मातीत गाडायचे.
1: अच्छा, त्याने पण
0: सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतं. आपण जेवढं शिकत गेलं तेवढं कमी, आणि शिकल्याचा कधी आपल्याला कधी काय उपयोग होईल सांगता येत खूप. आणि असं आहे की
1: म्हणजे तुम्ही आवड आणि सवड त्याचबरोबर तुम्हाला घरातनं पण तितकं सपोर्ट हवा.
0: घरात हा महत्वाचा विषय
1: परिवार.
0: माझ्या कुटुंबाचा मला पूर्ण सपोर्ट आहे आणि त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे. म्हणजे पूर्ण, कारण एका महिलेला घरातून बाहेर जायचं म्हटलं तर आज शक्य नाहीये. पण माझ्या घरातले मला खूप सपोर्ट करतात म्हणून मी आज पुढे जाऊ शकते. आणि कधी कधी काय होतं, महिला पण उत्सुक असतात की मला आम्ही असं औषध बनवतो, पण ते पुरुषांनी वापरलं पाहिजे. सेंद्रिय करायची पण तयारी काही बऱ्याचशा महिला दाखवतात, पण मग माणसं काय म्हणतात हे त्याचा काही रिझल्ट आहे का, तुम्ही आधी करून बघा, त्याचा अनुभव घ्या. महिलांवरही कधी कधी विश्वास
1: ठेवायला पाहिजे. कारण स्त्री म्हणजे मुळात सगळं काही आहे ते स्त्रीच्या
0: हातात. आणि सासूबाई आमच्या मेन आहेत घरात, म्हणजे प्रेमळ आहे आणि तेवढं कडक पण आहे.
1: ते पाहिजेलच
0: पाहिजे नाही, पण मग आता असं होतं की त्यांनाही ओरडला तर आम्हाला करमत नाही. असं खूप म्हणजे समजून पण घेता. जाऊबाई तिचं बीएड झालेलं आहे शिक्षण, पण मग घराच्या जबाबदाऱ्या म्हणून ती कधीच म्हटली नाही की माझं बीएड झालंय मी घरीच आहे, किंवा ती कधी म्हणजे दाखवलं नाही तिने की मी एवढी शिकलेली आहे मी घरातलंच काम करते. लहान धीर एचएल सर्व्हिसला आहे. पण कुटुंबाचं मेन कॅरेक्टर आमचं तेच आहे की आज घरात सगळी शिस्त त्यांच्यामुळे आहे. माझी मुलं पण आज सगळ्या याचं श्रेय आमच्या कुटुंबाचं श्रेय त्यांना देईल की आज माझ्या सासूबाई आणि माझी लहान धीर यांनी पूर्ण कुटुंब त्यांनी सांभाळून ठेवले. माझा मुलगा आयआयटी मध्ये पीएचडी करतोय केमिकल इंजिनिअरिंग मध्ये, मुलगी सीए करते. पण आजपर्यंत
1: एकत्र कुटुंब आपण जे म्हणतो प्रगतीसाठी हे किती
0: प्रगतीसाठी खूप. आणि प्रत्येक महिलेने ना समजून काम जर केलं, घरातली महिला आहे हीच कुटुंबाचा मुख्य सूत्रधार असते आणि आधार पण असते. जर दोघींनी समजून घेतलं तर अजिबात घरात वाद कधीच होत नाही.
1: एकत्र कुटुंब खूप
0: महत्वाचं आहे. किती थकून जरी आले, मी आल्यानंतर मी जर म्हटलं मी आज मी मळ्यातून आल्यानंतर काहीच काम करत, मी दिवसभर मळ्यात खूप काम असतं, तिकडून आल्यानंतर मी घरात काहीच काम करत नाही, पण ती कधीच म्हणणार नाही की तू मळ्यातून आली मग हे काम बाकी तू कर, कधीच म्हणणार नाही. सगळं काम घरातची सगळी जबाबदारी ती घेती म्हणून मी ती जबाबदारी घेती म्हणून मी शेतीची सगळी जबाबदारी घेऊ शकते. आणि खूप अडचण असली कामाची तर ती पण मळ्यात येते. असं नाही की ती पण घरी जेव्हा खूप गरज असते तर दोघी मिळून आम्ही सगळं काम हँडल करतो.
1: सामंजस्य आणि सुसंवाद ज्याला आपण म्हणतो तो कुटुंबामध्ये असेल तर तो नक्कीच आपल्या प्रगतीसाठी हितकारक. तुम्ही खूप छान तुमच्या कुटुंबाची माहिती आणि इतकं भरभरून बोलत आहात. आपलं शेती, आपलं घर हे सगळं सांभाळून तुम्ही बाकीचंही गोष्टींमध्ये इतके ऍक्टिव्ह सक्रिय राहता आहात. ही खरोखरच आमच्या महिला भगिनींसाठी, शेतकरी भगिनींसाठी एक आदर्शवत अशी गोष्ट आहे. आणि नक्कीच तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन अनेक अशा महिला तयार होतील. आज गरज आहे या सगळ्या गोष्टींची. तुम्ही सेंद्रिय पद्धतीने जी काही यशस्वी शेती करत आहात त्याचंही आव्हान तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना केलं. आज तुम्ही आकाशवाणी नाशिक केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात. आमच्या शेतकरी बंधू भगिनींना खूप छान मार्गदर्शन आणि तुमचं एक हितगुजच साधला गेलं एकूण या सगळ्या मुलाखतीतून. त्याबद्दल तुमचे आकाशवाणीच्या वतीनं, तुमच्या बांधवांच्या वतीनं
0: मनापासून धन्यवाद मानते मॅडम की मला एक संधी मिळाली की माझे दोन शब्द इतकं महिलांपर्यंत पोहोचवण्याची आज मला संधी मिळाली. आणि केलं पाहिजे, महिलांनी पुढे गेलं पाहिजे. शेतकरी महिला पण मागे राहून चालणार नाही, आपल्यालाही कुठेतरी पुढे गेलं पाहिजे. धन्यवाद मॅडम तुमचे, तुम्ही बोलवल्याबद्दल.
2: माझे शेतीतील अनुभव या सदरामध्ये आत्ताच आपण सोयाबीन, मधुमका आणि गव्हाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या भगूर इथल्या प्रयोगशील प्रगतशील महिला शेतकरी सविता विलास करंजकर यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आत्ताच आपण ऐकलात. तर अर्ध आपण ऐकू शकणार आहोत बुधवार दिनांक 24 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शिवार माझा परिसर या कार्यक्रमामध्ये.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जनसेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
6: कार्यक्रमात सुरुवातीला आम्ही आपल्याला प्रश्न विचारलेला होता, कूपनलिका पुनर्भरण करत असताना काय काळजी घ्यावी? तर मग पाहूयात तुमचं आणि आमचं उत्तर जुळतंय का ते। उत्तर असं आहे, कूपनलिका पुनर्भरण करत असताना काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं। त्यामध्ये गाळ काळी कचरा असलेलं पाणी कूपनलिकेत सोडू नये, त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील रासायनिक किंवा प्रदूषित पाणी टाळावं, क्षारपड जमिनीवरून वाहणारं पाणी घेऊ नये, तसंच औद्योगिक क्षेत्र आणि साखर कारखाने परिसरात पाणी वापरू नये, गाळण यंत्रणा वेळोवेळी स्वच्छ करावी, अशी काळजी कूपनलिका पुनर्भरण करत असताना घेणं खूप गरजेचं आहे। कूपनलिका पुनर्भरणाची गरजही तितकीच आहे, कारण भूजलाच्या अतिवापरामुळे अनेक कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत। कूपनलिकेचे आयुष्य टिकवून ठेवणं अत्यंत गरजेचं असतं। पावसाचं पाणी वापरल्यानं कूपनलिकेच्या पाण्याचा दर्जा चांगला राहतो, कूपनलिकेच्या पाण्यातले क्षाराचं प्रमाण कमी होतं, तसंच कूपनलिका जास्त काळासाठी भरपूर पाणी देतात आणि परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबणं ही समस्याही आटोक्यात येऊ शकते। बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला किसानवाणी हा कार्यक्रम इथे समाप्त होतोय। पुन्हा आपली भेट आहे पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत मी आरती आपला निरोप घेतेय। नमस्कार। किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे।

शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजलेत. चला तर जाऊयात राष्ट्रीय विविध भारतीच्या स्टुडिओकडे. प्रतीक्षा वाद्यसंगीतात.